श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 9 श्रावण शके 1948 अर्थात 31 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 45 सेकंद झालेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगल ध्वनीनं.

आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आता प्रसारित करत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया वैभवी शेटे यांनी गायलेलं भवानी अष्टकम्.

वैभवी शेटे यांनी गायलेलं आद्य शंकराचार्य विरचित भवान्याष्टकम आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर पंडित कुमार गंधर्व यांच्या मुख्य स्वरातील बाळ कोल्हटकर यांची भोपाळी ऐकूया. संगीतकार वसंत देसाई

भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर प्रसाद शेवडे यांनी गायलेली समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीतकार पंडित अवधूत बाम.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया नंदिनी शरण यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना. गीतकार आणि संगीतकार हरिओम शरण.

0: समूह स्वरातील या देशभक्ती पर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 होत आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात हवामानावरती आधारित कृषी सल्ला ऐकूया. याचं वाचन केलं आहे रुचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूनो, ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम

0: विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडई पुनर्लागवड केलेल्या भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी, तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याने नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळाच्या रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं आडवं पडून नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठीचा आधार द्यावा. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या ठिकाणी पुनर्लागवडीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत. डोंगर उतारालगत असलेल्या भात खाचरांमध्ये मुसळधार पावसामुळे नव्याने पुनर्लागवड केलेली भात रोपं वाहून जाण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी डोंगर उतारावरून येणारं पाणी भात खाचरात शिरत असल्यास अतिरिक्त पाणी दुसरीकडे वळवण्याची योग्य व्यवस्था करून पुनर्लागवड केलेल्या रोपांचं संरक्षण करावं. खेकड्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी सलग 2 ते 3 रात्री बत्तीच्या सहाय्याने खेकडे पकडून त्यांची संख्या कमी करावी किंवा विषारी आमिषाचा वापर करून खेकड्यांचं नियंत्रण करावं. त्यासाठी 1 किलो शिजवलेल्या भातामध्ये 75% पाण्यात मिसळणारी ॲसिफेट पावडर 75 ग्रॅम टाकून विषारी आमिष तयार करावं. या मिश्रणाच्या साधारणपणे सुपारीच्या आकाराच्या 100 गोळ्या तयार करून प्रत्येक बिळाच्या आत तोंडाशी 1 गोळी ठेवावी आणि बीळ बुजवावं. दुसऱ्या दिवशी जी बिळं उकरली जातील अशा बिळात परत आमिष वापरावं. विषारी आमिषाचा वापर सांघिकरित्या आणि एकाच वेळी केल्यास त्याचा परिणाम होतो. मंडळी पुनर्लागवडीसाठी तयार असलेल्या नागली आणि वरी रोपांची पुनर्लागवड करावी. वातावरण ढगाळ असताना किंवा रिमझिम पाऊस पडत असताना लावणी करावी. रोपं उताराच्या आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने ओळीत उथळ आणि उभी लावावीत. अधिक उत्पन्न मिळण्यासाठी 30 दिवसांची रोपं एका ठोंब्यात 2 याप्रमाणे 2 ओळीत 20 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवून लावावीत. नागलीच्या अधिक उत्पादनासाठी सपाट आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी 25 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागवड करावी. लावणीच्या वेळेला 880 ग्रॅम युरिया, 2.5 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 675 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला 2.6 किलो प्रति गुंठा द्यावं. खताची पहिली मात्रा फेकून न देता ठोंब्यातून द्यावी म्हणजे अधिक फायदा होईल. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता भुईमूग पिकामध्ये पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी. तसंच कारळा पिकामध्ये देखील पाणी साचू नये म्हणून अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी. कारळा पिकाच्या पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावं. त्याप्रमाणे 15 दिवसांनी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावं. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: हवामानावरती आधारित कृषी सल्ला आताच आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: सद्वजलित या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
2: असं म्हटलं जातं की मीठ कमी पडलं शरीरामध्ये तर बाबा सोडियम कमी येतं, मग कधी कधी पिंढऱ्यांमध्ये मसल्सनं क्रॅम्प येतात, आणि अलीकडं तर मिठामध्ये आयोडीन वगैरे पण ॲड केलं जातं. तर आपण म्हणताय की नैसर्गिक जेव्हा आपण खाणार आहोत तर तिथे मीठ नाही पाहिजे, मग हे कसं बॅलन्स करायचं आणि मुलांना आहार देताना मग कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
3: टेस्टपुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काही फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो, मग त्यावेळा ते हे प्रश्न होतात आणि मग मीठ थोडं जादा घातलं जातं आणि मग आपल्याला त्यात अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात. आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटली मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट असले की मी पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार, कारण ही एक नैसर्गिक टेंडन्सी आहे, सवय आहे आपल्या मेंदूची की जरा चांगलं खाल्लं की त्याच्या पुढचं चांगलं खावं असं. तर त्यामुळं त्या सवयीला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि थोडंसं मीठ घेणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण अति घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात. आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो, नाही असं नाही. पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो, कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं, सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच, पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झाले. थोडेसे आपल्या या जमिनीमधील हे सगळं प्रदूषणचे प्रकार आले, त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत, तीही थोडीशी कारणं असू शकतील. पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे बी पीचं खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे, इतर गोष्टीबरोबरच खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो, ताटाला लावतो, परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो, त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो, म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो. आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शनमध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो. नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही, काही वेळेला प्रश्न असतील, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लाईफस्टाईल हल्ली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे, मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं, रेडीमेड दिलं जातं. मग रेडीमेडचे काही त्याची ओन प्रॉब्लेम आहेत. रेडीमेडमध्ये टेस्टला जादा महत्त्व दिलं जातं, दिसण्याला जादा महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्त्व दिलं जात नाही आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं, लगेच ती खावंसं वाटणं, अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत.
2: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
3: आहे, थोडासा आहे, नाही असं नाही आहे. काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅविंग होणं, सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं, काहीतरी खावंसं वाटणं, थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम, नक्कीच आहे.
2: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
3: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं आणि त्यांच्याबरोबर आपणही जेवढं काय चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं आणि आपली जीवनशैली तशीच ठेवणं की जे मुलंही बघतात हे आपण काय खातो आपण काय करतो आणि त्याप्रमाणे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नुसतं आपणच नाही तर कळत नकळत सर्व शाळेतल्या मुलांनी सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक हे झालं तर जरा अधिक बरं असतं.
1: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही

0: परिसर परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
2: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाही, आपल्या मालकीचं काहीच नाहीये,
1: हे
2: आपल्याला मिळालेलं आहे.
1: खरं,
2: आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची, ते सांभाळायचं आहे चांगलं, जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात
1: द्यायचंय,
2: एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक आपण ओरबडायचंय, पुढचे जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीच आहे. मग मानव नाही आपण.
1: खरं,
2: एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
1: बरोबर,
2: फक्त साठा करणारा एकच प्राणी आहे, तो मानव आहे. जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो, बिल्डिंग बांधतो. जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आणि आता आपण इंधनासाठी असली जागतिक लढाई बघतोय.
1: खरं आहे.
2: आणि विघ्न किती आणतोय, किती विध्वंस करतोय आपण
1: आपल्या हातानं. आपण हे सगळं करतोय खर तर,
2: पण
1: ह्या समस्यांना ह्या आपल्याला
2: दिलंच पाहिजे,
1: दिलं पाहिजे आणि आता आपण देत आहोत खर तर.
2: त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं आहे. आणि ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
1: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
2: आजचं यावेळचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
1: बरोबर,
2: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
1: आहोत.
2: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उत्तराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उत्तराई पाहिजे लोकांचा,
1: कृतज्ञ
2: असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसं विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला वगैरे हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे,
1: अगदी
2: आपलं अस्तित्व त्याच्यावर आहे.
1: पंचमहाभूत तुम्ही आता म्हणला तसं, हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग,
2: हेच आहे. आणि हे जर आपण
1: याचं पक्षी
2: ह्याचं आपण तुच्छतेने देव बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जर खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा, हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बसलो इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतोय, मला व्यवस्थित वागलं, देवळातच व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं पाहिजे, आतून बाहेरून ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. आणि दुर्दैवानं काय होतंय की पर्यावरणा वाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल ह्या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातवंडे तिसरीकडे, आजोबा आजा इथं बावडे बघत बसले आहेत, त्या वेगळ्या जनरेशन म्हणून आल्यात. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रीयल ह्याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले.
1: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठं आणि कुठल्या,
2: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
1: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं
2: कुणासाठी
1: पारका होतोय
2: आणि कुणासाठी,
1: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
2: तो विकास काढण्यासाठी एवढं सरळ करायचं कारण लोकां एवढ्या लोकांना मग खाली. आपण खरं तर या शहाण झालं पाहिजे जी अपेक्षा होती या तंत्रज्ञानानं.
1: बरोबर, त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं, निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
2: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या मुलींच्या शाळेत आसपास जिथे जमेल तिथं,
1: हे आपलं कर्तव्य आहे.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झाले आहेत. श्रोते हो, आता रूपरेषा आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 पर्यटनावरती आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. यामध्ये पावसाळी पर्यटन आणि रत्नागिरीतले धबधबे यांच्याविषयी आपण ऐकाल. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांचं आहे. तर सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे विविध उपक्रम या विषयावरती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे यांच्याशी वैष्णवी रिजबूड यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकाल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात जुनी आणि नवी करप्रणाली निवड आणि आपली जबाबदारी या विषयावरती CA रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. तसंच प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातील तानसेन. लेखन आणि निवेदन लीना पांडे यांचं. सादरकर्ते नयन पवार. 12:05 कार्यक्रम गीतबहार. 2:00 कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी. 5:30 युवावाणी कार्यक्रमात मोहम्मद रफींच्या चित्रपटातली गाणी आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्तच्या गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम. निवेदन उत्कर्षा चित्ते यांचा आहे. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन या विषयावरती डॉक्टर राहुल डाके सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केली जाईल. 7:15 कार्यक्रम पॉप म्युझिक. 8:30 संसद समीक्षा. 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्वाचा कार्यक्रम. 9:30 करंट अफेअर्स आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर सिद्ध ठाकूर. असं कुटुंब वाढत होतं, मुलं पदरात येत होती, मुली पदरात येत होत्या. अर्थात ती मुलं मुली लहान नव्हती बरं का, वाढलेली आणि आध्यात्मिकदृष्ट्या पोचलेली होती. गोतावळा वाढायला लागला, कितीतरी भक्त, कितीतरी शिष्य. दिवसादिवसात माताजींना त्यांची निवांतपणं भेटही व्हायची नाही. आणि या ज्या मुली होत्या, योगिनमा होती, गोलापमा होती, त्यांच्याकडून रामकृष्णांच्या खोलीतल्या इत्यंभूत हकीकती त्यांना समजायच्या. रामकृष्णांनी कुणाला स्पर्श केला, त्यांच्या स्पर्शानं कोण भावविभोर झाला, कुणाकडं पाहून रामकृष्णांच्या डोळ्यातून घळाघळ आसपं वाहिली, अशा या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ना, त्या त्यांच्यापासून बाजूला राहून पण त्यांचं दर्शन न घेताना माताजींना समजायच्या. इतकी वर्ष त्यांच्या सहवास असून आपल्याला मात्र अजून या अनुपम्य सुखाचा लाभ झाला नाही, अशी खंत मात्र शारदा मातांना नेहमी वाटायची. आता हे ठाकूरांना सांगायचं कसं, कारण सांगणंही भिडस्तं, यांचा स्वभावही संकोची आणि भिडस्तं, त्यामुळे काही हे शारदामणींना जमत नव्हतं. एके दिवशी अंतर्ज्ञानी ठाकूरांनी त्यांची ही इच्छा साहजिकच ओळखली. रात्र पडली होती, नीरव शांतता होती आणि माताजी ध्यानाला बसलेल्या होत्या. आणि ध्यानाला बसलेल्या असताना त्यांना समाधी सुखाची अनुभूती आली. देवान हरपलं त्या अवस्थेमध्ये, कितीतरी वेळ त्या भावविभोर अवस्थेमध्ये होत्या. बराच वेळानंतर जशी समाधी उघडली आणि मन वास्तवाच्या भूमीवरती उतरलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ठाकूरांनी आपली इच्छा पूर्ण केलेली आहे आणि ते सुद्धा न मागता, न सांगता आपल्याला समाधी सुखाचा लाभ करून दिलेला आहे. त्यांच्या मनामध्ये कृतज्ञता भरून आली, समाधान भरून आलं आणि डोळ्यातून आसवं झरझरायला लागले. ठाकूरांचे एक भक्त होते, त्यांचं नाव लक्ष्मीनारायण. नावाप्रमाणे ते धनाढ्य होते. त्यांनी एकदा 10,000 रुपये ठाकूरांच्या पायाशी ठेवले. पैशाला नुसता स्पर्श जरी केला तरी रामकृष्णांच्या अंगांची लाही लाही व्हायची. त्यांनी विचारलं हे काय, तेव्हा लक्ष्मीनारायण म्हणाले पैसे आहेत, आपण स्वीकार करा. हात जोडत नम्रपणानं म्हणाले, त्यांच्या पायाला हात लावला त्यांनी. रामकृष्ण म्हणाले छे छे, मला काय करायचे ते पैसे. त्याने 2-3 आग्रहाने सांगितलं पण ठाकूर काही पैसे घेणार. शेवटी लक्ष्मीनारायण म्हणाले आपल्याला जर नको असतील तर नितान माताजींसाठी तरी आपल्या ठेवून घ्या. रामकृष्णांनी विचार केला, ते म्हणले त्यांच्यासाठी ठीक आहे, त्यांना विचारू, त्या जर हो म्हणाल्या तर राहू देत. ठाकूरांनी नौबतखान्यात निरोप पाठवला. डोक्यावरचा पदर पुढे ओढत माताजी खोलीच्या दाराआड येऊन उभ्या राहिल्या. ठाकूर तिकडे पाहत म्हणाले, त्यांच्याकडे पाहत, हे जे लक्ष्मीनारायण आहेत ना शेठ, ते 10,000 रुपये घेऊन आलेत, तुम्हाला हवे असतील तर ठेवून घ्या. दाराआडून उत्तर आलं, मला नकोत, मग कशाला घेऊ. दाराआडून जे उत्तर आलं ते ऐकून ठाकूरांना फार समाधान झालं, कारण आपल्या अंतरंग शिष्याप्रमाणे ते कधी कधी त्यांना सवय होती की ते माताजींची पण

0: परीक्षा घ्यायचे आणि त्यांच्या प्रत्येक परीक्षेमध्ये माताजी उत्तीर्ण पण व्हायच्या. त्यांच्या तृप्त आनंदी आणि समाधानी त्याचबरोबर निर्मोही स्वभावानं शारदामणींनी ठाकूरांना जिंकलेलं होतं. असं दोघांचं सहजीवन होतं, दोघंजण एकमेकांसाठी होते.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झाले. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
2: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
1: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
2: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
1: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
2: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी घ्यावं.
3: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
3: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
4: पाणी म्हणजेच जीवन. ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. किती ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची

आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी। विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन।

0: कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधीची मंत्री उदय सामंत यांची घोषणा. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. राज्यात खरीपाच्या पेरणीला वेग, आतापर्यंत 82% क्षेत्रावर पेरण्या. आणि राज्याच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयकाला काल संसदेनं मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं. राज्यसभेतही काल या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल राज्यसभेत हे विधेयक मांडलं. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात केली. सरकारनं यामध्ये केवळ वरकरणी बदल केल्याची टीका करत यातील प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याच्या दृष्टीनं फारशा प्रभावी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाज माध्यमावरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हितांचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. लोकसभेत काल वंदे मातरम संदर्भातलं राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंध विधेयक संमत करण्यात आलं. राज्यसभेनं परवा मंजूर केलेलं हे विधेयक मंत्री नित्यानंद राय यांनी सभागृहात मांडलं. द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी या विधेयकाच्या विरोधात तर भाजप खासदार संबित पात्रा यांनी विधेयकाच्या बाजूनं आपलं मत मांडलं. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येत असून आज रात्री ते पुण्यात दाखल होतील. त्यानंतर उद्या 1 ऑगस्टला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनही करणार आहेत. आजच्या जगात यशासाठी तांत्रिक ज्ञानाबरोबरच नैतिक मूल्य देखील तितकीच महत्वाची असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 22व्या पदवी प्रदान समारंभात ते काल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्राध्यापक डॉ ज्येष्ठराज जोशी यांना मानद डीएससी आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना मानद डिलीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र आणि ड्रग्ज फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा आरंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला आहे. तसंच यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. या व्यतिरिक्त परदेशात होणारी संमेलनं, विद्यार्थी साहित्य संमेलनं या सर्वांसाठी मिळून एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. साहित्य परिषदेची वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी मसापकडे सोपवला. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: मला असं वाटतं की 100वं मराठी साहित्य संमेलन हा 100% इव्हेंट होऊ नये याबद्दल मी देखील सहमत आहे. 100 वर्ष या मराठी माणसाने मराठी साहित्य संमेलन केलं हे जगातलं एक अद्भुत धाडस आहे. 3 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनाला आम्ही जे 2 कोटी रुपये द्यायचे ते आम्ही 3 कोटी रुपये द्यायला सुरुवात केली. कारण ते दिल्लीच्या तख्तावर असलेलं साहित्य संमेलन होतं. त्याच्यानंतरचं साहित्य संमेलन जे झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला पावन झालेल्या सातारा भूमीमध्ये झालं. तिथे देखील आम्ही 3 कोटी रुपये दिले. आणि राजेश पांड्यांचं आता समर्थ युवा प्रतिष्ठान आणि तुमची साहित्य परिषद 100वं साहित्य संमेलन करतोय

0: म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 2 कोटी रुपयाची भर टाकली आहे. 5 कोटी रुपये त्या संकट संदर्भाला आम्ही देणार आहोत.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्ह्यात जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पाऊस आणि खरीप पेरणीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: जुलै महिन्यात पश्चिम घाट परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरण साठ्यात मोठी वाढ झाली. महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी 309 मिलीमीटरच्या तुलनेत तब्बल 500 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. 57 वर्षानंतर जुलै महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि शेतीसाठी आवश्यक असलेला ओलावा उपलब्ध झाल्याने खरीप पेरणीला मोठा वेग मिळाला. जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील जवळपास 90 ते 95% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण सुमारे 2,02,000 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पूर्व भागातील इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर तालुक्यांमध्ये ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि सोयाबीनची पेरणी समाधानकारक झाली आहे. तर मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या पश्चिम व घाटमाता भागात भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. धरणातील वाढलेला पाणीसाठा आगामी रब्बी हंगामासाठीही लाभदायक ठरणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरु, पुणे.
1: राज्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरणीला वेग आला असून 27 जुलै अखेर ऊस वगळता 117.69 लाख हेक्टर म्हणजेच 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसासह एकंदर 119.36 लाख हेक्टर म्हणजेच 76% क्षेत्रावर पेरणी आणि लागवड पूर्ण झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. पीकनिहाय पेरणीमध्ये सोयाबीनचं प्रमाण सर्वाधिक असून त्यापाठोपाठ कापूस, मका आणि तूर या पिकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94.15% पाऊस झाला आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारताच्या लवप्रीत सिंगनं 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यांना आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. त्यानं आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळले आहेत. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्यानं कर्णधारपदाची धुराही सांभाळली होती. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून काल दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागड तालुक्यातील 700 नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जालना आणि नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधीची मंत्री उदय सामंत यांची घोषणा. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. राज्यात खरीपाच्या पेरणीला वेग, आतापर्यंत 82% क्षेत्रावर पेरण्या. आणि राज्याच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: नमस्कार. एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त

0: व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आज 31 जुलै, ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन आहे.

प्रख्यात भारतीय जादूगार पी सी सरकार ज्युनियर यांचा आज वाढदिवस. आज हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा वाढदिवस आहे. हिंदी आणि उर्दू साहित्यातील ख्यातनाम लेखक मुन्शी प्रेमचंद यांचा आज आहे जन्मदिवस.

प्राचीन मराठी वाङ्मयाचे इतिहासकार आणि संत चरित्रकार लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचा आज जन्मदिवस आहे. तसंच मराठी गीतकार, संगीतकार आणि गायक मनोहर कवीश्वर यांचा आज स्मृतिदिन आहे. श्रोतेहो, आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत.

0: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे सर यांच्याशी बातचीत.
1: आणि पुढची पिढी ही तेवढी सजग असावी त्यासाठी आपण विविध उपक्रम जे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे त्यासंबंधी आम्ही माहिती देत आहोत. त्याचबरोबर सायबर क्राईम आहे ते कशा रीतीने घडतात, कशा रीतीने फायनान्शियल फ्रॉड होतात सायबर पोर्टल्सवरून किंवा एखाद्या ॲपवरून, त्याबद्दलही माहिती दिली जात आहे. अंमली पदार्थाचा विळखा ह्या तरुण पिढीला
0: तर जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चुक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपा असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याच्या आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 येतात. आता 8 सुद्धा आमच्या BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असा ठरवलेला आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचे BLO आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 तिथे आपण प्रयत्न करावे. 3 व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो आपण. 3 तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेलं आहे, म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 कुटुंबाने बाहेर गेले फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म सगळा नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
0: सर, यामध्ये सुद्धा BLO जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
1: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये, म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असलेले सर्व BLO कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेले आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहेत. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे BLO येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती BLOच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली, त्याप्रमाणे BLO एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि BLOच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून BLOला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की BLO 1,012 गणनापत्र भरून घ्यायच्या 1
0: मागील SIR जे होतं त्या SIR मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?

0: पुनरीक्षणाच्या दोन महत्वाच्या काम आहेत. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाही आहे. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असं आम्ही गृहीत धरतो. त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो, आणि आमच्या यंत्रणा मार्फत BLO नी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे. म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकता.
1: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी BLO कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
0: दोन पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, BLO ला विचारून ठेवा. आणि आमचं BLO घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ECI नेटच्या मोबाईल ऍप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक अ कॉल विथ BLO म्हणजे BLO कडे कॉल बुक करावे असं एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठले बूथमध्ये आहे एवढं माहिती टाकले, मतदार संघाचा नंबर, नाव आणि कुठले मतदार केंद्र मध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले BLO असा ऍप मध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले, BLO इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील. हे बुक करू शकतात जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केले नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील 2 शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीकडेज मध्ये कामावर असेल तर हे 2 दिवस किंवा आपण 6 दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं, आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
0: दोन्ही विषय आहेत. काही मतदार त्यांचे नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव 2 ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझे नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला BLO ला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेलं आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव 2 ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने 2 काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून 2 ठिकाणी असणे, हे असा यादी BLO ला उपलब्ध करून दिलेला आहे. BLO तपासतील, परंतु त्यांच्यामध्ये 2 संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असं सत्य नाही. तपासल्यानंतर 2 अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक BLO ना दिलेले आहेत. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह BLO कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील 2 ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचे कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील, कृपया आपण कुठे राहता तिथे

0: ते ठेवावे, दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल, कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
1: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
0: दोन पद्धतीने सांगतो. नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो, म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत, आपल्याला नाव बदलायचे आहेत, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
1: अच्छा,
0: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले, किंवा माझं वाईट चुकीचं लिहिलेलं आहेत, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत, फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहेत, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमच्या वाई कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक आहे. असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक आहे म्हणून एक यादी येतील, त्यांच्यामध्ये आपले नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचे काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोतेहो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं BLO-ची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 आणि 36 सेकंद झालेले आहेत. भावधारा. श्वास हेल्थकेअर यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, आता श्वास लाईफलाईन सेंटरमध्ये पण विविध प्रकारचे पेशंट्स येत असतील ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे काही विकार झालेले असतात, श्वसनाच्या तक्रारी असतात, तर अशी एखादी केस स्टडी सांगा ना.
4: तर आमच्याकडे मुंबईहून एक मध्यवयीन रुग्ण आले आणि त्यांना काही महिन्यांपासून कोरडा खोकला, चालताना धाप लागणे, थकवा, कधी कधी ताप आल्यासारखी भावना होत होती. पूर्वीपासून यासाठी ते उपचार घेत होते, थोडे बरे वाटायचे, पण पुन्हा तोच त्रास पुन्हा सुरू व्हायचा. त्यांना संपूर्ण इतिहास विचारले असता असे लक्षात आले की घरी किंवा कामाच्या ठिकाणी धूळ, बुरशी, पक्षी, पिसे, शेतीतील धान्य, गवत किंवा ह्युमिडिफायर अशा गोष्टींचा संपर्क आल्यानंतर त्यांचा त्रास वाढतो. त्यांनी माहिती दिली की ते तासन तास स्वायुविजन नसलेल्या खोलीमध्ये अगरबत्ती, धूप लावून पूजा पाठ करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या घरी म्हणजे बाल्कनी किंवा गॅलरीमध्ये कबुतरांचा संपर्क येत होता. अनेकदा ते कबुतरांचा संपर्क आलेल्या जागी म्हणजे बाल्कनी, गॅलरी सारख्या ठिकाणी ते साफसफाई करायचे. त्यामुळे काही वेळा साफसफाई केल्यानंतर काही तासांनी त्यांना ताप, खोकला, श्वास लागणे अशा तक्रारी सुरू होत असे. ही माहिती निदानासाठी खूप महत्वाची ठरली. आता हा आजार नेमका काय आहे ते आपण समजून घ्या. या आजाराचे नाव आहे इंटरस्टिशियल लंग डिसीज. हा फुफ्फुसांचा आजार आहे. यामध्ये सूक्ष्म कण वारंवार श्वासावाटे शरीरात गेल्यानंतर काही लोकांची प्रतिकारक शक्ती अति प्रतिक्रिया देते. हे कण पक्षी, पक्ष्यांची विष्ठा, त्यांची पिसे, बुरशी, दमट भिंती, धान्य, गवत, कॉम्पोस्ट, ह्युमिडिफायर, एअर कंडिशनर किंवा काही कामांच्या ठिकाणी रसायने किंवा केमिकल्स हे ह्यामधून येऊ शकतात.
3: श्रोत्या, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही केस स्टडी सांगताय.
4: तर काय होते, सुरुवातीमध्ये धूळ कणांच्या संपर्कानंतर काही तासातच खोकला, धाप लागल्याने सुरू होतो आणि संपर्क वारंवार राहिला तर काही आठवडे महिन्यात खोकल्याबरोबर थकवा आणि वजन कमी होते. तर दीर्घकालीन फायब्रोटिक प्रकारात दीर्घकाळ संपर्काने फुफ्फुसात जाळी निर्माण होते आणि त्यामुळे या स्थितीमध्ये पूर्णपणे बरे होणे कठीण असल्याने लवकरात लवकर निदान महत्त्वाचे असते. अशा रुग्णांचे निदान करण्यासाठी अनेक गोष्टी एकत्र पाहाव्या लागतात, ज्यामध्ये फुफ्फुसे किती हवा आत घेतात, किती बाहेर सोडतात हे समजून घेण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट, त्याचबरोबर ऑक्सिजन फुफ्फुसांमधून रक्तांमध्ये किती चांगल्या प्रकारे मिसळतो हे बघण्यासाठी डिफ्युजिंग लंग कॅपॅसिटी फॉर कार्बन मोनॉक्साईड, ज्याला आपण DLCO द्वारे ओळखतो, काही रुग्णांमध्ये ब्रॉन्कोस्कोपी करून ब्रॉन्क्युअलवाला लवाज किंवा बायोप्सी घेऊन तो तपासला जातो. लवाज मध्ये वेगवेगळ्या रोगप्रतिकारक पेशी वाढल्या आहेत का नाही ते बघू शकतो. अशा रुग्णांना सर्वात आधी सांगितले जाते की औषधां इतके महत्वाचे आहे ते कारण टाळणे, ते म्हणजे पक्ष्यांचा संपर्क, पिसे, धूळ, दूषित वातावरण यांपासून दूर राहणे फार आवश्यक आहे. घरातील स्वच्छता, वायुविजन आणि बुरशी हे टाळणे यावरही भर दिला पाहिजे. अशा रुग्णांमध्ये काही वेळा अँटी फायब्रोटिक औषधांचा विचार केला जातो. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, फुफ्फुसांचे व्यायाम, पल्मोनरी रिहॅबिलिटेशन देऊन पेशंट ट्रीटमेंट घेऊ शकतो. म्हणूनच सततचा खोकला, चालताना धाप लागणे, थकवा, वजन कमी होणे, काही विशिष्ट संपर्कानंतर खोकला येणे ही लक्षणे असतील तर फुफ्फुस तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या आजाराला समजून त्यांचे योग्य उपचार हे दीर्घ आरोग्यासाठी पहिले पाऊल आहे.
3: याबरोबरच वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर

0: आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आणि आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कवी कुसुमाग्रज यांचं गाणं.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरोसे का बँक भविष्य का बँक
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गाणं. या गाण्याला संगीत दिलंय डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी.

0: या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे सर यांच्याशी बातचीत.
2: आणि पुढची पिढी ही तेवढी सजग असावी त्यासाठी आपण विविध उपक्रम जे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे त्यासंबंधी आम्ही माहिती देत आहोत. त्याचबरोबर सायबर क्राईम आहे ते कशा रीतीने घडतात, कशा रीतीने फायनान्शियल फ्रॉड होतात सायबर पोर्टल्सवरून किंवा एखाद्या ॲपवरून, त्याबद्दलही माहिती दिली जात आहे. अंमली पदार्थाचा विळखा ह्या तरुण पिढीला
1: तर जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी।
3: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर।
4: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
3: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: रात्री ठीक 8:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या.

सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026ला राज्यसभेनं काल मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना दंड आणि कारावासासह मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर शिक्षांचा यात समावेश आहे. प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारनं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलद न्यायालयांची स्थापना करणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. चर्चेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकात वरवरचे बदल केल्याचं सांगून या प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत चौकशी करावी, गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही खरगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, टीएमसीच्या सागरिका घोष, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य सदस्यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाज माध्यमांवरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारं पेपरफुटीच्या प्रश्नाचा सामना करत आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026ला काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला लोकसभेत काल मंजुरी मिळाली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्याचा हा कायद्याचा उद्देश आहे. या गीताचा अवमान करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राय यांनी हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ओळख आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली. या विषयावरील समितीची ही चौथी बैठक होती. बैठकीला संबोधित करताना नागरिकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या उपाययोजनांनी जलद अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रदेशातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एकीकृत समन्वित यंत्रणा उभारण्याचं आवाहन मोदींनी केलं. जहाजावरील खलाशी त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर माहिती देणं, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मंत्रिमंडळ सचिवांनी समितीला दिली. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी पश्चिम आशियातल्या महत्वाच्या जलमार्गांवरून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या संरक्षणासाठी एक सागरी संरक्षण आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीबाबत रियाद इथं बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
सागरी सुरक्षा बळकट करणं, नौकानयनाचं स्वातंत्र्य जपणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग तसंच ऊर्जा पुरवठा मार्गांचं रक्षण करणं हा या आघाडीचा उद्देश असेल असं या आघाडीनं जारी केलेल्या संयुक्त

निवेदनात म्हटलं आहे. देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काल नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनशी एक सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे देशातील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, नवोन्मेष आणि दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल असं रासायनिक आणि खतं मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. फार्मास्युटिकल विभागातील सचिव मनोज जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात या आठवड्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतरही आंदोलनं सुरूच आहेत. या कारवाईत 40 अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रावळकोट आणि मीरपूर इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध थेट गोळीबार आणि अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि लोकशाहीवादी सरकारांना यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 18 खाणकामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिथेन वायू साठल्यानं हा स्फोट झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अडकलेल्या सर्व खाणकामगारांचा शोध लागेपर्यंत बचाव कार्य सुरू राहणार असल्याचं खाण निरीक्षकांनी म्हटलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारतीय भारत्तोलन पटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझरबैजानमधल्या बाकू इथं काल झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कुस्तीपटू निकिता सहरावतनं रौप्य पदक पटकावलं तर कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदकं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून याविषयीची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 2013 कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून रहाणेनं देशासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महानदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं ओडिशातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हिराकूड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसंच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे 5 जिल्ह्यांना पुराचा संभाव्य इशारा देण्यात आला आहे. बचाव आणि मदत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्राची आपत्ती बचाव दलं तैनात करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 8:40 आणि 47 सेकंद झाले आहेत. पर्यटनावरती आधारित कार्यक्रम प्रसारित करत आहोत कोकण दर्शन. यामध्ये पावसाळी पर्यटन आणि रत्नागिरीतले धबधबे यांच्याविषयी आपण कार्यक्रम ऐकाल. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांचा आहे. सादर करते विवेक वानखडे.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन। धबधबा म्हणजे निसर्गाची मुक्त स्वरमैफल,
2: दगडांच्या काळजातून उमटलेलं पाण्याचं खळाळतं गीत
1: आणि त्या गीतात हरवून जाणारं प्रत्येक मन। नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या कोकण दर्शन या कार्यक्रमात मी सोनाली सावंत
2: आणि मी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो।
1: श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या उंच कड्यांवरून शुभ्र धबधबे झेपावू लागतात, धुक्याच्या शालीत डोंगर हरवून जातात, लाल माती हिरव्या गालिचाने झाकली जाते आणि संपूर्ण कोकण नव्या उत्साहाने बहरून येतं।
2: रत्नागिरी जिल्हा हा पावसासाठी ओळखला जातो। इथे कोसळणारा मुसळधार पाऊस केवळ शेतीच नव्हे तर निसर्गालाही एक विलक्षण रूप देतो। सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावणारे असंख्य ओढे आणि प्रवाह पावसाळ्यात धबधब्याचं रूप धारण करतात। काही धबधबे वर्षानुवर्ष पर्यटकांचं आकर्षण ठरलेत तर काही अजूनही निसर्गाच्या कुशीत शांतपणे दडलेले आहेत। श्रोते हो, आपल्या या निसर्ग सफरीची सुरुवात करूया निवळीच्या धबधब्यापासून। मुंबई गोवा महामार्गावरून संगमेश्वराच्या पुढे जाताना उंच डोंगरावरून कोसळणारा निवळी धबधबा दूरवरूनच आपलं लक्ष वेधून घेतो। पावसाच्या दिवसात शुभ्र भेसाळ पाण्याचा हा प्रवाह आणि त्याभोवतीचं निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथे मुद्दाम थांबतात।
1: श्रोते हो, या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। खाली उतरल्यानंतर सतत कानावर पडणारा पाण्याचा खळाळता नाद, गार वाऱ्याची झुळूक आणि सभोवताली पसरलेली हिरवाई मन कसं प्रसन्न करून टाकते। आता वळूया संगमेश्वर तालुक्यातल्या आणखीन एका रम्य ठिकाणी, रानपाटच्या धबधब्याकडे। श्रोते हो, उक्षी गावाच्या मार्गाने रानपाटकडे जाताना हिरवीगार शेती, ओसंडून वाहणारे ओढे, दाट झाडी आणि धुक्याने वेढलेले डोंगर आपला प्रवास अधिकच अविस्मरणीय करतात। उंच कातळावरून खाली झेपावणारा हा धबधबा कोकण रेल्वेच्या प्रवाशांनाही नेहमीच खुणावत असतो।
2: दुरून पाहिल्यावर धुक्याच्या पडद्याआडून कोसळणारं ते शुभ्र पाणी एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हासवरच्या चित्रासारखंच आपल्याला भासतं। मात्र निसर्गाचा आनंद घेत असताना सुरक्षिततेचं भान तितकंच आवश्यक आहे, नाही का? त्यामुळे धोकादायक कड्यांवर जाणं, रेल्वे रुळांवर उभं राहून फोटो काढणं किंवा पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न घेता पुढे जाणं हे सगळं टाळायला नक्कीच हवं।
1: रत्नागिरीतले धबधबे याविषयीच आता जाणून घेऊया पुरातत्व आणि संस्कृती अभ्यासक तसंच कोकण शाश्वत पर्यटनावर कार्य करणारे ऋत्विज आपटे यांच्याकडून।
3: आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर पानवल नदीच्या इकडे जो धबधबा आहे तो एक उत्तम धबधबा आहे। असे 8-10 धबधबे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त फेमस आहेत। असे छोटे छोटे अनेक धबधबे आपल्या कातळ सडांवर आपल्याला दिसतात, पण त्यातल्या त्यात हे उक्षी, रानपाट, सवतकडा, सवतसडा चिपळुणला आहे, सवतकडा हा लांजा तिथे आहे, खुर्निंको धरणाचा जो आहे तोही एक धबधबा नाही म्हणता येणार पण त्याला धबधबा म्हणून कन्सिडर करतात लोक, गोळप हनुमानकुंड इथे आहे, निवळीच्या इथे एक धबधबा आहे आणि अशा प्रकारचे छोटे छोटे धबधबे आपल्याला अनेक ठिकाणी सड्यांवर दिसतात, पण ते पावसाळी धबधबेच असतात। काही ठिकाणी आपल्याला 24 तास वाहणारे, 365 दिवस वाहणारे काही धबधबे आहेत, पण ते सह्याद्रीच्या पायथ्याशी आहेत, अगदी कोकणात असा नाही आहे त्यातला कोणता धबधबा। आणि धबधब्याचं पर्यटन हे खूप इंटरेस्टिंग विषय आहे। आधी धबधबा काय असतो, कसं असतो हे समजून घेऊन ते करणं खूप गरजेचं आहे।
2: श्रोते हो, रत्नागिरी जिल्ह्यातल्या धबधब्यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक धबधबा आपल्याला वेगळा अनुभव देऊन जातो। काही धबधबे मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे आपल्याला सहज पाहता येतात, तर काही ठिकाणी निसर्ग

0: निसर्गाच्या वाटेने थोडी पायपीट करावी लागते. मात्र त्या प्रत्येक प्रवासात निसर्गाची एक वेगळीच ओळख आपल्याला होऊन जाते.
1: याच निसर्ग सौंदर्यात आणखीन एक भर घालणारा सुंदर धबधबा म्हणजे वीर गावाजवळचा देवपाट हा धबधबा. तुरंबव मार्गे आवलोलीच्या दिशेने पुढे गेल्यानंतर हा निसर्गरम्य परिसर सुरू होतो. अनेक धबधबे केवळ पावसाळ्यातच बघायला मिळतात. मात्र देवपाटच्या या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर त्याचं अस्तित्व जाणवत राहतं.
0: पावसाळ्यात काळ्या कातळावरून दोन टप्प्यात झेपावणारं शुभ्र पाणी, आजूबाजूच्या पोफळीच्या बागा आणि हिरव्यागार झाडीतून वाहणारा गार गार वारा, या सगळ्यामुळे हा परिसर अधिकच रमणीय आणि देखणा दिसतो. या परिसरात फिरताना स्थानिकांनी दाखवलेल्या वाटेनंच जाणं अधिक सुरक्षित ठरतं.
1: श्रोते हो, आता वळूया चिपळूण जवळच्या सवत्सडा या धबधब्याकडे. मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असल्या कारणाने हा धबधबा पर्यटकांच्या विशेष पसंतीला उतरतो. जुलै ते ऑक्टोबर या काळात उंच डोंगरावरून फेसाळत कोसळणारं पाणी आणि आजूबाजूची हिरवाई पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी होते.
0: हा धबधबा सहज गाठता येत असला तरी वाहत्या पाण्यात उतरून छायाचित्र काढणं किंवा ओल्या दगडांवर चढण्याचा प्रयत्न करणं हे सगळं धोकादायक ठरू शकतं. श्रोते हो, पर्यटनाचा आनंद हा क्षणिक असतो, पण एक छोटीशी चूक आयुष्यभराची वेदना आपल्याला देऊ शकते.
1: पावसाळी पर्यटन यामुळे ग्रामीण भागाला मिळणाऱ्या संधी आणि जबाबदार पर्यटनाची गरज याविषयीच आता जाणून घेऊया ऋत्विज आपटे यांच्याकडून.
2: गेल्या काही वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळी पर्यटनात बदल होताना दिसतोय. तो खूप वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे आधी कसं असायचं, एक सीझन असायचा की सीझनला कोकणातलं पर्यटन अशा प्रकारचं असायचं. सीझन सीझन असा काही आता उरलेला नाही आहे. आणि कासपठारापेक्षाही चांगला फ्लोरा आपल्याकडे आहे. ते बघण्यासाठी हल्ली लोकं येतात. बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्यासाठी येणारी लोकं आहेत आणि धबधब्यांचं सुद्धा आहे. पण जबाबदार पर्यटन असणं खूप गरजेचं आहे, जे आत्ता आपल्याकडे दिसत नाही. त्यामुळे पावसाळी पर्यटन करताना आपल्याला ही जबाबदारी घेऊन पर्यटन करणं खूप गरजेचं आहे. इकडचे धबधबे आकर्षित करतात ह्याचं कारण म्हणजे आपला सडा किंवा आपल्याकडचा पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि तो पाऊस जो पाणी पडतं ते वाहून नेण्याचं काम आपल्याकडे सडे करतात. बरं, आपल्या पूर्वेकडे सह्याद्री आहे. सह्याद्रीची उंची आपल्याकडे जास्त आहे, त्यामुळे तिकडनं पडणारा पाऊस सह्याद्रीवरनं सगळा वाहत कोकणात येतो आणि समुद्राला मिळतो. त्यामुळे आपल्याकडे धबधब्यांची संख्याही खूप जास्त आहे, जे मोठे आहेत त्यांची. आणि आपल्याकडे सड्यांची उंची 150-200 मीटरच्या आसपास आहे. सो तसे सड्यांवरनंही व्हॅलीमध्ये उतरणारे काही धबधबे आपल्याकडे दिसतात. त्यामुळे धबधब्यांची संख्या आपल्या भौगोलिक परिस्थितीमुळे जास्त आहे, त्यामुळे लोकांना ते नक्कीच आकर्षित करतं. कुणीतरी स्थानिक सोबत असेल, ज्याला माहिती आहे, माहितगार आहे, अशांबरोबर जाणं गरजेचं आहे. पर्यटन झाल्यानंतर चहा वडापाव यांची सोय करून देता येऊ शकते गावात. सो नाही म्हटलं तरी स्थानिकांना अशा प्रकारे आर्थिक पाठबळ मिळू शकतं आणि आर्थिक ह्याच्यातनं त्यांचा फायदा नक्कीच होऊ शकतो. पण ते उत्तम प्लॅनिंगने करणं गरजेचं आहे. रत्नागिरीला पावसाळी पर्यटनाचं उत्तम ठिकाण होण्यासाठी काही नाही, आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं सौंदर्य पोहोचवणं गरजेचं आहे. पण ते सौंदर्य पोहोचवत असताना ते योग्य प्रकारे राखलं जाईल याची खबरदारी घेऊन ते पोहोचवणं गरजेचं आहे. स्थानिकांना जास्तीत जास्त सोबत घेऊन आपल्याकडचं पर्यटन कसं वाढवलं जाईल, मग ते नैसर्गिक पर्यटन असू दे, हेरिटेज टुरिझम असू दे किंवा ॲग्रो टुरिझम असू दे, कोणतंही असू दे, पण स्थानिकांचा सहभाग त्यात जास्त असला पाहिजे. एका सिस्टीममधनं पर्यटकांनी ते पर्यटन एन्जॉय केलं पाहिजे, त्याला जास्त महत्त्व आहे.
1: रत्नागिरी जिल्ह्याचा उल्लेख झाला आणि मार्लेश्वरचं नाव आलं नाही असं होणं शक्यच नाही. सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं मार्लेश्वर हे धार्मिक आणि निसर्ग पर्यटनाचं अनोखं संगमस्थान. पावसाळ्यात मंदिर परिसरातला धबधबा रौद्र तितकाच मोहक रूप धारण करतो. धुक्याच्या पडद्याआडून कोसळणारं पाणी आणि त्यात घुमणारा आवाज प्रत्येक पर्यटकाला अगदी मंत्रमुग्ध करून टाकतो.
0: मात्र या ठिकाणी प्रशासनाकडून वेळोवेळी घालून दिलेल्या सूचनांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. मुसळधार पावसाच्या काळात सुरक्षिततेच्या कारणास्तव काही भागांमध्ये प्रवेशावर निर्बंध घालण्यात येतात. अशावेळी नियमांचं पालन करणं हीच खरी आपली जबाबदारी आहे.
1: रत्नागिरी जिल्ह्यातले हेच नव्हे तर राजापूर, लांजा,

0: संगमेश्वर, दापोली, खेड, मंडणगड अशा अनेक भागांमध्ये पावसाळ्यात असंख्य हंगामी धबधबे निर्माण होतात. प्रसिद्ध असोत किंवा अपरिचित, प्रत्येक धबधबा निसर्गाचं वेगळं रूप दाखवतो.
1: म्हणूनच कोकणातलं पावसाळी पर्यटन दिवसेंदिवस अधिक समृद्ध होताना आपल्याला दिसतंय. पण पर्यटनाचा आनंद घेत असताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धबधब्याजवळ कोणती काळजी घ्यावी, स्थानिकांचा सल्ला का महत्त्वाचा असतो आणि अचानक बदलणाऱ्या हवामानाची कोणती चिन्हं ओळखायला हवीत, याविषयीच आपल्याला आता मार्गदर्शन करतायत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणारे गणेश चौगुले.
2: सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कोकणात जेव्हा धबधबे पाहण्यासाठी येता तेव्हा तुम्ही तिथल्या स्थानिक जे लोक आहेत त्यांच्याकडून पहिले ते ठिकाण समजून घ्या. तो धबधबा कुठे आहे, तिथे पुराच्या पाण्याची शक्यता कितपत आहे, आणि ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशीचा हवामानाचा पण अंदाज घेणे त्या दिवशी महत्वाचं आहे. आपल्यासोबत तुम्ही स्थानिक गाईडला घेऊन गेलात तर खूप चांगलं होईल, कारण त्यांना तिथल्या वाटा माहीत असतात. एखादी आपत्कालीन स्थिती आली तर त्यांना ती टॅकल कशी करायची ही माहिती असते. सगळ्यांना तिथल्या पाण्याचा अंदाज असतो आणि आपल्या इथे जे बरेचसे धबधबे आहेत तिथे स्थानिक प्रशासनाने मार्गदर्शक तत्वचे बॅनर लावलेले आहेत सगळ्या ठिकाणी. त्या मार्गदर्शक तत्वाचं जरी पालन केलं तरी आपल्याला जे वर्षा पर्यटक असताना जे धबधब्यांच्या पाण्याजवळ जे ढोके वगैरे असतात ते आपण पाहू शकतो. कारण बऱ्याचदा असं आहे रत्नागिरीतले बरेचसे धबधबे हे अशा ठिकाणी सिच्युएटेड आहेत म्हणजे त्यांच्यावरती मोठमोठ्या डोंगर रांगा आहेत. समजा धबधब्याच्या वरच्या भागात डोंगराळ भागात जर समजा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असेल तर ते पाणी वाहत येऊन येऊन धबधबे येऊपर्यंत त्या पाण्याचा कलर चेंज झालेला असतो आणि तो एक कुठेतरी आपल्याला एक सावधानतेचा इशारा असतो धबधब्याने किंवा पाण्याने त्या दिलेला की तुम्ही आता इथून दूर व्हा. मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असेल तर क्षणाचा न विलंब न होता लगेच त्या चांगल्या दृश्याचं किंवा सुंदर धबधब्याचं एका डिझास्टर मध्ये रूपांतर होतं हे प्रत्यक्ष आम्ही पाहिलेलं आहे. त्यात प्रामुख्याने मला असं सांगावं की तो मालेश्वरचा धबधबा हा पावसाळ्यात प्रचंड धोकादायक आहे आणि तो आपल्याला दिसताना एकच धबधबा दिसतो पण ऍक्च्युली तो एक धबधबा नाही, त्या धबधब्याच्या वरती अजून सहा धबधबे आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जाणं टाळावं, जाण्याचा मोह टाळावा.
1: श्रोते हो, धबधबा पाहण्यासाठी निघण्यापूर्वी त्या परिसरातल्या हवामानाची माहिती घेणं, स्थानिक ग्रामस्थ किंवा मार्गदर्शकांचा सल्ला घेणं, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करणं आणि धोकादायक ठिकाणी जाण्याचा मोह टाळणं या साध्या गोष्टी अनेक अपघात टाळू शकतात.
2: जेव्हा फॅमिली बरोबर आपण अशा ठिकाणी जात असू तर तिथे प्रमुख बाब अशी येते की त्यातल्यापैकी फॅमिलीतल्या दोघा तिघांना तरी निदान पोहण्याची जुजबी प्राथमिक माहिती तरी असावी आणि तिथल्या पाण्याचा अंदाज तुम्हाला घेता आला पाहिजे. कारण धबधब्याच्या तुम्ही जितके जवळ जाल तितकं धबधब्याच्या पाण्याची खोली ही वाढत जाते. शक्यतो तुमच्या बरोबर जेव्हा लहान मुले वृद्ध वगैरे जेव्हा असतील त्यांना ढोपरभर पाण्यामध्ये तरी गेले आणि आनंद घेतला तरी भरपूर आहे. बरेचसे आजकालची लोक एक ट्रेंड म्हणून एक रील बनवायच्या नादात किंवा आपण तिथे जाऊन आलो हे लोकांना समजण्यासाठी म्हणून अतिउत्साह पर्यटक म्हणून मी त्यांना ते त्या अशा धबधब्यावर येतात, पाण्यात जाऊन फोटो किंवा व्हिडिओ शूट घेतात. धबधब्यावरती जाऊन त्यांचे तुषार अंगावर घेणे आणि ते स्वतः अनुभवणे हे तुम्ही त्या फोटोतून व्यक्त नाही होऊ शकत किंवा त्या व्हिडिओतून व्यक्त नाही होऊ शकत, तर प्लीज असं करू नका.
0: गेल्या काही वर्षात कोकणातलं पर्यटनाचं स्वरूप आपल्याला बदलताना दिसतंय. बघा ना, पूर्वी उन्हाळ्यात समुद्र किनारे आणि हापूस आंब्यासाठी येणारे पर्यटक आता पावसाळ्यातही अगदी मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल होतात. हिरवाईने नटलेले घाट, धुक्यात हरवलेले डोंगर आणि फेसाळत कोसळणारे धबधबे अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक कोकणाची वाट धरतात ती पावसात.
1: मात्र निसर्गाचा आनंद घेत असताना सुरक्षिततेचं भान तितकंच आवश्यक आहे, नाही का? पावसाळ्यात पाण्याचा वेग क्षणाक्षणाला बदलू शकतो, त्यामुळे धबधब्याच्या अगदी जवळ जाण्याचा मोह टाळून सुरक्षित अंतरावरूनच त्याचं सौंदर्य अनुभवणं अधिक योग्य ठरतं.

0: मी पावसाचे जे सुरुवाती दिवस असतात, विशेषतः जुलै महिना वगैरे, त्या महिन्यामध्ये धबधब्याचे जाणं तुम्ही टाळा. जसं जसं श्रावण सुरू होतं, कमी पाऊस, जे प्रसन्न वातावरण असतं, पाणी शुभ्र असतं, त्यावेळी गेला तर पर्यटनाचा आनंद तुम्ही निश्चितच चांगल्या प्रमाणे लुटू शकता. धबधब्यावरती जायचंच असेल तुम्हाला तर शक्यतो ऑगस्ट सप्टेंबर नंतरच जावं, त्यावेळी पाण्याचा वेग प्रवाह कमी असतो आणि पाऊस सुद्धा कमी झालेला असतो, त्यावेळी तुम्ही निश्चितच अशा धबधब्यांचा जास्त आनंद लुटू शकता.
1: कोकणचा निसर्ग अतिशय सुंदर आहे आणि हे सौंदर्य जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळेच इथे फिरताना प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टणं किंवा इतर कोणताही कचरा आपण गेलेल्या परिसरात टाकू नये. आपण ज्या ठिकाणी जातो ते ठिकाण आपल्यामुळे अधिक स्वच्छ आणि अधिक सुंदर राहिलं पाहिजे ही भावना प्रत्येक पर्यटकाने आपल्या मनात जपायलाच हवी.
2: आज ग्रामीण पर्यटनाला नवी दिशा मिळतीय. स्थानिक ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, स्थानिक खाद्य संस्कृती, गावातल्या छोट्या उद्योगांना मिळणारा हातभार आणि पर्यावरणपूरक पर्यटन या सगळ्यांमुळे कोकणातल्या अनेक गावांसाठी पावसाळी पर्यटन हा रोजगाराचा नवा मार्ग ठरतोय. पर्यटक म्हणून आपणही स्थानिक उत्पादनांना आणि स्थानिक सेवांना प्राधान्य दिलं तर या विकास प्रक्रियेत आपलाही सहभाग महत्वाचा ठरेल. सह्याद्रीच्या कुशीतून झेपावणारी ही शुभ्र जलधारा जणू आभाळाने धरतीला दिलेली प्रेमाची मिठीच. धुक्याच्या पडद्या आडून हसणारे डोंगर आणि खळाळतं वाहणारं पाणी.
1: पावसाच्या प्रत्येक सरीतून उमळणारं कोकण. धबधबा पाहताना जाणवतं निसर्गाचं खरं सौंदर्य डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवायचं असतं. प्रत्येक थेंब सांगतो निसर्गावर प्रेम करा आणि त्याचं जतनही करा.
2: श्रोतेहो, यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही सुद्धा रत्नागिरीतल्या या निसर्ग वैभवाचा अनुभव घ्यायला नक्की या. मात्र हा आनंद घेत असताना स्वतःची सुरक्षितता, स्थानिकांच्या सूचना आणि पर्यावरण संवर्धन यांना नेहमीच प्राधान्य दिलं पाहिजे.
1: निसर्ग आपल्याला भरभरून देतो, ते जपण्याची जबाबदारी आपली आहे. याच संदेशासह आजच्या कोकण दर्शन या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत
2: आणि मी वंदना मुसळे आता तुमची रजा घेतो.
1: पुन्हा भेटू पुढच्या कोकण दर्शनमध्ये एका नवीन ठिकाणासह. तोपर्यंत नमस्कार. कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन.
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
3: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी.
4: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत. लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

0: बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

0: प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलत. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: जोश या चित्रपटातलं अभिजीत यांनी गायलेलं गाणं आपण ऐकणार आहोत. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: बाई।
1: काय सासूबाई?
0: ह्या घराचे काही नियम आहेत।
1: जसे?
0: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये।
1: मग देवाण घेवाण?
0: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो।
1: ओह,
0: जसे UPI ने?
1: अच्छा।
0: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे।
1: तो काय आहे सासूबाई?
0: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील।
1: तुम्ही पण ना सासूबाई।
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
4: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे सर यांच्याशी बातचीत।
5: आणि पुढची पिढी ही तेवढी सजग असावी त्यासाठी आपण विविध उपक्रम जे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे त्यासंबंधी आम्ही माहिती देत आहोत। त्याचबरोबर सायबर क्राईम आहे ते कशा रीतीने घडतात, कशा रीतीने फायनान्शियल फ्रॉड होतात सायबर पोर्टल्सवरून किंवा एखाद्या ऍपवरून, त्याबद्दलही माहिती दिली जात आहे। अंमली पदार्थाचा विळखा ह्या तरुण पिढीला,
4: तर जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर।
6: विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांनी गायलेली समीर यांची गीतरचना ऐकूया। या गाण्याला संगीत दिलंय नदीम श्रवण यांनी आणि चित्रपट आहे जीत।

0: वाच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: श्रोते हो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दिल तो पागल है या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे उत्तम सिंग यांनी.

या गाण्याबरोबरच लख लख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 mHz अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर।
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
5: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे विविध उपक्रम या विषयावरती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे यांच्याशी वैष्णवी रिजबूड यांनी केलेली बातचीत प्रसारित करत आहोत. सादर करते विवेक वानखडे.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, विद्यार्थी म्हणजे देशाचं भविष्य. केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे तर सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, व्यसनमुक्ती, स्वसंरक्षण, गुड टच बॅड टच, करिअर मार्गदर्शन आणि जबाबदार नागरिकत्व यासारख्या जीवनावश्यक गोष्टींची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणं आजच्या काळाची गरज आहे. याच उद्देशाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक अत्यंत स्तुत्य आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम सुरू केला आहे, मिशन रायझिंग फ्लावर्स. या अभिनव उपक्रमाची संकल्पना, त्यामागचा विचार, विद्यार्थ्यांना होणारे लाभ आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीयुत नितीन बगाटे सर. सर, आकाशवाणी रत्नागिरीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार रसिक श्रोते हो, मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे.
0: सर, मिशन रायझिंग फ्लावर्स ही संकल्पना नेमकी कशी सुचली, या उपक्रमाची गरज का वाटली?
1: रत्नागिरी जिल्हा पोलीस दल मागील एका वर्षापासून जवळपास 28 वेगवेगळे मिशन राबवत आहे, ज्यामुळे रत्नागिरीतील वरिष्ठ नागरिक तसेच रत्नागिरीतील महिला, रत्नागिरीतील विद्यार्थी यांसाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आलोत. पण जेन अल्फा, जेन झी ही जी नवीन पिढी आहे आणि मला असं वाटतं ती आपल्या रत्नागिरीचं भवितव्य आहे, तसेच या देशाचंही भवितव्य आहे, आणि त्यांना सुजाण आणि सतर्क नागरिक बनवण्यासाठी आणि आपला एक नेशन बिल्डिंग ज्याला म्हणतात ते करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा एक खारीचा वाटा म्हणून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मिशन रायझिंग फ्लावर चालू केलेलं आहे.
0: सर, या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्यांमध्ये कोणते सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे?
1: आजचं जग हे म्हणजे सायबर ओरिएंटेड, आजचं जग हे एवढं जवळ आलेलं आहे की एका क्लिकवर मनुष्यासोबत त्याचं जेवढं त्याला नॉलेज मिळू शकतं, तेवढं जेवढं त्याच्यासोबत त्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत टेक्नॉलॉजीमुळं, तेवढंच ते त्याचं जग हे अपसाईड डाऊनही होऊ शकतं. आणि त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढं त्याचे नुकसानही आहेत, त्याचे तोटेही आहेत, आणि अशामुळे बऱ्याच लोकांचं आयुष्य यात उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि पुढची पिढी ही तेवढी सजग असावी त्यासाठी आपण विविध उपक्रम जे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे त्यासंबंधी आम्ही माहिती देत आहोत. त्याचबरोबर सायबर क्राईम आहे ते कशा रीतीने घडतात, कशा रीतीने फायनान्शियल फ्रॉड होतात सायबर पोर्टल्सवरून किंवा एखाद्या ॲपवरून, त्याबद्दलही माहिती दिली जात आहे. किंवा इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, इतर सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचा वापर आपण सतर्कतेने कसा करावा, सजगतेने कसा करावा, जबाबदारीने कसा करावा याबद्दल माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील आमचे अधिकारी आणि अंमलदार ह्या प्रत्येक शाळेत जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांची आसपास नोंदणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शाळांची आहे 10वीपर्यंतच्या, त्या प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. तसेच बऱ्याचशा गोष्टी आपण बघता की अंमली पदार्थाचा विळखा ह्या तरुण पिढीला जवळपास गुरफटून घेतलेला आहे. अंमली पदार्थांमुळे बरेचसे त्याचे दुष्परिणाम आहेत, त्याचे दुष्परिणाम आणि त्याच्यापासून कसं वाचावं याबद्दलही त्यांना आम्ही ट्रेन करत आहोत विद्यार्थ्यांना. तसेच वाहतुकीचे नियम मोठ्या प्रमाणात भारतामध्ये जवळपास 1.5 लाखाच्या वर दरवर्षी लोकांचा मृत्यू होतो आणि याच्यामुळे कुटुंबांचं नुकसान होतं, आणि गाडी कशी चालवावी, त्याचे ट्रॅफिकचे काय वाहतुकीचे नियम आहे हे सगळ्यांनी जर पाळले तर आपण हे ऍक्सिडेंट्स कमी करण्यात आपल्याला यश येऊ शकते. त्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचं एक पाऊल आहे. त्याचबरोबर गुड टच बॅड टच, शाळेतील मुलांना बरेचसे चांगले वाईट अनुभव येतात, बऱ्याचशा मुलांना त्याची जाण असते, बऱ्याचशा मुलांना ह्याची जाणीव नसते. ती जाणीव करून देण्यासाठी आमचे पोलीस दलातील महिला अधिकारी, महिला अंमलदार, पुरुष अधिकारी, पुरुष अंमलदार हे प्रत्येक शाळेपर्यंत जाऊन या गुड टच बॅड टच बद्दल जनजागृती करत आहेत, त्यांना त्यांच्या राईट्सची जाणीव करून देण्यासाठी हा एक उपक्रम आहे. त्याचबरोबर या मिशन रायझिंग फ्लॉवरचा स्वसंरक्षणही एक भाग आहे. स्वसंरक्षणाअंतर्गत आम्ही त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा लवकरच आम्ही स्टार्ट करणार आहोत. त्याचबरोबर भविष्यातील करिअरच्या संधी हा एक अनोखा उपक्रम आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला

0: आहे आणि त्यांच्या पुढे करिअरसाठी काय काय संधी उपलब्ध आहेत याच्याबद्दलही मार्गदर्शन मिशन रायझिंग फ्लॉवर मधून करण्यात येत आहे.
1: अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सर, मगाशीच तुम्ही म्हटलं की डिजिटल युग आहे आणि सायबर गुन्हे आपण ऐकत आहोत, तर ह्याचं प्रमाण वाढतंय आणि विद्यार्थ्यांनी यासाठी कोणती विशेष काळजी घ्यावी हे आम्हाला इलॅबोरेट करून सांगा.
0: बरोबर, सायबर विषयक जागरूकता ही नागरिकांमध्ये आवश्यक आहे आणि जेवढ्या झपाट्याने ही लर्निंग आपली जेन अल्फा जेन झी करते आणि त्यांच्या ज्येष्ठांना ते अपडेट करू शकतात किंवा सायबर क्राईमपासून वाचवू शकतात, त्या अनुषंगाने आपण हे प्रशिक्षण देत आहोत. आत्ताच आपण मागच्या या 3-4 दिवसांमध्ये म्यूल अकाउंट, ज्याला असं म्हणतात की सायबर क्राईममध्ये अकाउंट दुसऱ्याला वापरायला देऊन त्याला भाड्याने देऊन त्या सायबर क्राईम घडत आहेत त्यांच्या अकाउंटवर ते पैसे ट्रान्सफर केले जातात आणि परस्पर काढून घेतले जातात, अशा 12 अकाउंटवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि यापुढेही ती कारवाई आपण करत राहू. बरेचसे सायबरचे उपक्रम आहेत ते मुलांपर्यंत पोहोचले तर त्यांचे जे ज्येष्ठ आहेत, त्यांच्या घरातले जे आई वडील आहेत रेग्युलर अकाउंट वापरतात, त्यांना ते सतर्क करण्यासाठी आपण याच्यामधून जनजागृती करत आहोत.
1: अच्छा, सर मगाशी तुम्ही म्हणालात की गुड टच बॅड टच अक्षरशः हा संवेदनशील विषय आहे, याच्याशी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणत्या बाबींवर तुम्ही विशेष भर देणार आहात?
0: संविधानाने प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार हा दिलेला आहे आणि त्याचबरोबर आवाज उठवण्याचा, चुकीच्या गोष्टी ज्या घडतात, ज्या गोष्टी समाजाला मान्य नाहीत, ज्या आपल्या संविधानाच्या विरोधी आहेत, अशा गोष्टींवर आवाज उठवण्याचा अधिकार समाजातील प्रत्येक नागरिकाला आहे. त्याचबरोबर त्याच्या स्वतःच्या बॉडीला कोणी टच केला, त्यांचे स्वतःचे जे राईट्स आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जाणीव असली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. मला असं वाटतं प्रश्न विचारल्यामुळेच आपला देश घडवण्यास आपल्याला मदत होईल. त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करणं आवश्यक असतं आणि जेव्हा ते आवाज उठवायला शिकतील, प्रश्न विचारायला शिकतील, तेव्हा अशा ज्या वाईट प्रवृत्ती आहे त्याचा बिमोड होईल हा माझा मानस आहे. आणि त्यामुळे असं काही घडत असल्यास लहान मुलं फार ते घाबरून जातात आणि त्या गोष्टीचा आवाज ते कुठे त्यांच्या आई वडिलांपर्यंत किंवा त्यांच्या गार्डियनपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशांना पाठबळ देणं, त्यांना तो आवाज उठवण्यासाठी सतर्क करणं हा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा मानस आहे. त्याचमुळे त्यांना तो आवाज उठवण्याबद्दल, तसेच कशा प्रकारेचा टच हा गुड टच असतो, कशा प्रकारचा टच हा बॅड टच असतो आणि कोणी आपल्याला प्रलोभन दिलं तर त्याला बळी पडू नका, अशा विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत. लोकांना अवेअर करणं गरजेचं आहे. क्रिमिनल तुमच्या आसपास असतात, ते आयडेंटिफाय करणं किंवा तो क्राईम होतोय याची जाणीव असणं तुम्हाला महत्वाचं आहे, तर ते तुम्हाला समजायला पाहिजे. लहान मुलांना ते नाही कळत की त्यांच्यासोबत काहीतरी वाईट कृत्य होतंय. तो मोठा माणूस असेल किंवा कोणी असेल, त्यांना वाटतं की ते लाड करतात, पण त्यांना ते कळलं की चांगलं कोण आणि वाईट कोण, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते बोलून दाखवणं, ते आपल्या आई वडिलांना किंवा त्यांना जे सेफ वाटतंय त्यांना कळवणं गरजेचं आहे. त्यांच्या आई वडिलांनी त्याचा इश्यू न करता किंवा ती गोष्ट लाजीरवाणी आहे आणि समाजात काय होईल त्याचा विचार न करता त्यांनी ती गोष्ट कुठंतरी पोलिसांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला न्याय मिळू शकतो, नाहीतर तो न्याय तुमच्या स्वतःच्या पाल्ल्यापासून तुम्ही स्वतः हिरावून घेसाल असं मला वाटतं. आणि त्यांना जागरूक करत आहोत की रत्नागिरी पोलीस दल आपल्या पाठीशी आहे आणि आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास आपण तात्काळ डायल 112 वर कळवा किंवा रत्नागिरी जिल्ह्याचे आपले रत्नसेतू चॅटबोट आहे आपण त्यावरही ही माहिती कळू शकता. रत्नागिरी जिल्हा पोलीस दल त्वरित आपल्या मदतीसाठी हजर होईल.
1: सर, मिशन फिनिक्स आपलं खूपच गाजलं, म्हणजे त्याची चर्चा खूप आपण ऐकतोय बरेच दिवस, तर या अंतर्गत व्यसन मुक्तीवर विशेष भर देण्यात आला आहे. लहान वयात व्यसनाकडे वळण्याची कारणं आपल्याला कोणती वाटतात?
0: कोणी व्यसनाधीन होतो यामागे बरेचसे कारण असू शकतात. त्यामागे त्याच्या कुटुंबाचा त्याला सपोर्ट, आपल्या स्वतःच्या जीवनाला कशी दिशा द्यावी याबद्दल त्याला मार्गदर्शन होणं आवश्यक असतं. कुठं ना कुठं त्याचे मित्र तो कोण चूज करतो आणि त्याचे मित्र कोण आहेत, त्याच्या सोबती कोण आहेत यावरही फार ह्या गोष्टी निर्भर असतात. त्याचबरोबर पोलिसांचंही आमचं तेवढंच उत्तरदायित्व आहे की अशा गोष्टींची प्रलोभनं जे व्यक्ती देत आहेत त्या अशा व्यक्तींवर कारवाई करणं, आसपास शाळांच्या कॉलेजेसच्या आसपास असलेल्या टपऱ्या, तिथे फिरणारे ड्रग पेडलर्स किंवा ऑनलाईन आजकाल ब्लॅक मार्केटमधून ही बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईनही विकल्या जातात, किंवा मेडिकल शॉपवरही जे विविध प्रकारचे ड्रग्ज विकल्या जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारातून जे मेडिसिन्स अव्हेलेबल आहेत त्याच्यातूनही नशा केला जातो. अशा गोष्टींमुळे कुठे ना कुठे तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. बऱ्याच प्रमाणात लहान मुलंही याच्या आहारी जाऊ शकतात, अशा घटना घडत आहेत.
1: सर, हे जे सगळे आता आपण जे काही गुन्हे होत आहेत किंवा वाईट मार्गावर मुलं जात आहेत, हे इतके वर्ष आपण मेट्रो सिटीज मध्ये अगदी सर्रास ऐकत आहोत, मग आपला हा रत्नागिरी जिल्हा कितपत दूर आहे.

0: या गोष्टींपासून, किंवा कितपत त्याचं प्रमाण आता वाढलंय?
1: आपल्या माहितीसाठी मॅडम, मागील एका वर्षात मी आलो आणि इथे मला बऱ्याचशा नागरिकांनी अशी माहिती दिली की बऱ्याच मोठ्या प्रमाणात गांजा किंवा इतर ड्रग्सचा वापर केला जात आहे तरुण पिढीमध्ये. तर त्याचा बिमोड करण्यासाठी आणि नशेच्या विरुद्ध पूर्ण रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला आणि इथल्या नागरिकांना एकत्र घेण्यासाठी आपण मिशन फिनिक्स चालू केले होते. ह्यामध्ये जवळपास 75 वर आपण कारवाई केल्या, जे कोकण रेंजमध्ये सगळ्यात जास्त, म्हणजे कोकण रेंजमध्ये सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड ह्या जिल्ह्यांच्या कामगिरी एकीकडे आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जवळपास 75 वर कारवाया करून अशा गुन्हेगारांना ह्यामध्ये अटक करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये संवाद साधण्यासाठी, नागरिकांना यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण बाईक रॅली काढल्या गेल्या, आपण सायकल रॅली काढल्या गेल्या, मॅरेथॉन कंडक्ट केल्या गेले. आमच्या बऱ्याच पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनीही यात वेगवेगळे खूप स्तुत्य उपक्रम घेतलेले आहेत, जेणेकरून आपण नागरिकांना ह्या अशा ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढू, त्यांना ह्या अशा ड्रग्सच्या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण बरेचसे उपक्रम, जनजागृतीचे उपक्रम आपण रत्नागिरी जिल्ह्यात राबवलेले आहेत.
0: सर, आजकाल बहुतांश विद्यार्थी शाळेत ये जा करण्यासाठी स्कूल बस, शाळेची व्हॅन किंवा खासगी वाहतुकीचा वापर करतात. अशा परिस्थितीत मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालक, शाळा आणि वाहन चालक या तिन्ही घटकांची जबाबदारी अत्यंत महत्वाची ठरते. याबाबत पालकांनी कोणती काळजी घ्यावी, शाळांनी वाहनांची सुरक्षितता आणि चालकांची पडताळणी करताना कोणत्या बाबींची विशेष खबरदारी घ्यावी, याबद्दल जरा मार्गदर्शन कराल का?
1: रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पालकांना आणि शिक्षकांना, तसेच सर्व जे शाळा आहेत त्यांना हीच विनंती की ज्या प्रकारे ट्रान्सपोर्टेशन केल्या जात आहे, तर त्या ड्रायव्हर्सचे, त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या हेल्पर्सचे क्रिमिनल रेकॉर्ड चेक करणं खूप गरजेचं आहे. आपला पाल्य ज्या वाहनामधून चाललेला आहे त्याचे वाहन परवाने चेक करणं गरजेचं आहे. त्याबद्दल आम्ही कारवाई करतच आहोत, पण आपणही असं आपल्याला संदिग्ध आढळल्यास तात्काळ रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला आमच्या रत्नसेतू चॅटबोटवरून किंवा डायल 112 त्वरित माहिती द्यावी. रत्नागिरी पोलीस अधीक्षकांपासून आमच्या प्रत्येक पोलीस ठाण्याचे नंबर आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत, आपण आम्हालाही तात्काळ संपर्क करू शकता. शाळांनाही विनंती की अशा कोणत्याही घटना ज्याच्यावर लहान मुलांना, त्यांना काही त्रास होत आहे, तर तात्काळ अशा घटना न झाकता त्या पोलिसांपर्यंत पोहोचवाव्या आणि वेळीच अशा घटनांना जर आपण आळा घालू शकलो तर एक सक्षम पिढी निर्माण करू शकू.
0: नक्कीच. सर, मिशन रायझिंग फ्लावर्स आणि मिशन फिनिक्स हे उपक्रम सध्या चर्चेत आहेतच, पण रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेलं AI आधारित रेड्स ॲपही विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या अभिनव उपक्रमाविषयी आणि त्यामागील संकल्पना तसंच नागरिकांना त्याचा कसा फायदा होणार आहे याबद्दल आमच्या श्रोत्यांना सविस्तर माहिती द्याल का?
1: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने रॅपिड AI ड्रिव्हन इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्शन सिस्टम रेड्स हे ॲप बनवलेलं आहे आणि ह्या ॲपची खासियत ही आहे की हे भारतामधील पहिले असे ॲप आहे जे एका जिल्हा पोलिसांनी बनवलेलं आहे. त्यामधून जे एक युनिक प्रॉब्लेम होता रत्नागिरीमध्ये की बऱ्याचशा डेड बॉडीज ह्या समुद्रकिनारी वाहून येत होत्या, जंगलात मिळत होत्या, काही जुने जे डेड बॉडीज अनआयडेंटिफाईड होते ते सडलेल्या कुजलेल्या परिस्थितीत होते, जळालेल्या परिस्थितीत होते आणि बरेचसे गोष्टी अशा होत्या की त्या आयडेंटिफाय झाल्या तेव्हाच तो पुढचा क्राईम आपला डिटेक्ट होईल. त्या अनुषंगाने ती गरज ओळखून AI बेस्ड एक हे ॲप तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ते चेहरे जे आहेत ते रिकन्स्ट्रक्ट केल्या जातात आणि ते पुनरुज्जीवित केल्या जातात आणि त्यावरून आपल्याला तो व्यक्ती कोण होता हे आयडेंटिफाय होतं आणि त्यामुळे आपल्याला बरेचसे गुन्हे डिटेक्ट करणं आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात पॉसिबल झालेलं आहे. त्याचबरोबर ह्या रेड्स ॲपमुळे इतरही महाराष्ट्रातील 17-18 गुन्हे उकल करण्यास आपण बाकी घटकांना मदत केलेली आहे. त्यामध्ये नागपूर ग्रामीण, नागपूर सिटी, नवी मुंबई, त्याचबरोबर अहिल्यानगर आणि इतरही जिल्ह्यांना आपण यामध्ये मदत केलेली आहे. तर त्यांच्या गुन्ह्यामध्ये आपण उकल करण्यासाठी हातभार लावलेला आहे.
0: सर, तुमचं खरंच कौतुक आणि तुमच्या टीमचं, आणि ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की रत्नागिरी पोलीस दलाने एवढं मोठं ऍप तयार केलं आहे ज्याचा उपयोग गुन्हे शोधण्यासाठी होत आहे रत्नागिरी बरोबरच इतर जिल्ह्यांना.
1: या ऍपमध्ये आपण बघाल की अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज नाही तर आपण मिसिंग जे महिला, मुली आणि पुरुष किंवा मुलं होते त्यांचा शोध घेण्यासाठी, तसेच जे पाहिजे आणि फरारी आरोपी असतात त्यांचा शोध घेण्यासाठीही हे ऍप तेवढंच उपयुक्त होत आहे. जवळपास 108 वेगवेगळ्या इमेजेस आपण त्या ऍपमध्ये बनवू शकतो, जेणेकरून ग्राउंड लेवलला आपले पोलीस जेव्हा जातात तेव्हा जे आपले फरारी पाहिजे आरोपी असतात त्यांचे जुने फोटो असतात आपल्याकडे किंवा ब्लर फोटो असतात ते रिकन्स्ट्रक्ट करणं किंवा त्याला वेगवेगळे

0: वेगवेगळ्या इमेजेस त्याच्या क्रिएट करणं, त्याच्यामधून त्यांच्या वेगवेगळ्या एजनुसार इमेजेस क्रिएट करणं, असेही कित्येक गोष्टी आपलं हे ॲप घडवून आणू शकतं. आणि त्यामुळे बरेचसे गुन्हे उकल करणं आपल्याला जमलेलं आहे आणि बऱ्याचशा मिसिंग महिला मुलींना शोध घेणं सुद्धा आपण या ॲपमधून आपल्याला शक्य झालेलं आहे.
1: सर, रत्नागिरी पोलिसांचा टेप फॉर सेफ हा उपक्रमही सध्या चर्चेत आहे. या उपक्रमाची नेमकी संकल्पना काय आहे, तो कोणासाठी राबवला जात आहे, तसंच नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने या उपक्रमाचं महत्व काय आहे, याबद्दल जरा सांगाल का?
0: माननीय पोलीस महासंचालक श्री दाते सर यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या इथे होणारे ॲक्सिडेंट जे आहेत ते 10% कमी करावे आणि जे मृत्यू होत आहेत ॲक्सिडेंट्समुळे ते 10% कमी करावे. त्यांनी मानस आमच्या समोर बोलून दाखवला सर्वांसमोर. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने हे पाऊल उचललेलं आहे. टेप फॉर सेफ मध्ये आपण टेक्नॉलॉजी, अवेअरनेस, पेनाल्टी आणि इंजिनिअरिंग
1: अच्छा
0: ह्या 4 गोष्टींची सांगड घालून ॲक्सिडेंट कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून मागील 5 वर्षामध्ये जे ॲक्सिडेंट प्रोन एरिया आहेत ते आयडेंटिफाय केले, त्यांना मार्क केल्या गेलं आणि तिथे इंजिनिअरिंग करेक्शन्स काय करता येऊ शकतील जेणेकरून आपण ॲक्सिडेंट्स रोखू शकलो याबद्दल प्रयत्न केल्या गेले. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अजून एक ॲप तयार करत आहे. हेही भारतातील पहिलेच ॲप असा ॲप असणार आहे जे गुगल बेस्ड ॲप आहे, AI बेस्ड ॲप आहे. त्याने या जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक नागरिकाला ते गुगल मॅपचा वापर करत असतील तर पुढे कशा प्रकारे त्यांचा ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा त्यांनी कोणत्या पावलं उचलले तर ह्या जो ॲक्सिडेंट प्रोन एरिया आहे तिथे येणार आहे पुढे, तर त्यांनी गाडीची स्पीड कमी करावी किंवा त्यांनी पुढचे साईन बोर्ड वाचावेत, अशा
1: अच्छा
0: विविध प्रकारच्या सूचना त्यांना त्याच्यामधून येणार आहेत. अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ॲक्सिडेंट कमी करण्याचा एक प्रयत्न करत आहोत. त्याच्याबरोबर भरपूर पेनाल्टी आपण इथे मागे जवळपास 650 वर मागील एका महिन्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई केलेल्या आहेत. बाकी इतर प्रत्येक जे जिथे नियम तोडल्या जातात मोटर व्हेकल ऍक्टचे त्या कारवाई आपण करत आहोत. इंजिनिअरिंगचेही बरेचसे करेक्शन्स आपण नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि तिथल्या कॉन्ट्रॅक्टरकडून आपण ते तिथले इंजिनिअरिंग करेक्शन्स करून घेतलेले आहे. विविध ठिकाणी साईन बोर्ड लावलेले आहेत, बॅरिकेड्स लावलेले आहेत, झिगझॅग क्रॉसिंग्स केलेल्या आहेत, तिथे आपण स्पीड ब्रेकर लावलेले आहेत योग्य त्या ठिकाणी. असे बरेचसे उपक्रम रत्नागिरी जिल्हा पोलीस दल मागच्या काही महिन्यांपासून राबवत आहेत. त्याचबरोबर जे डंपर ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर मातीकाम केल्यामुळे त्यांचे नंबर प्लेट मागचे गेलेले असतात किंवा त्यांचे जे इंडिकेटर्स असतात ते तुटून गेलेले असतात किंवा ते दिसत नाहीत, त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात ह्यामध्ये जे ट्रॅक्टर आहेत, डंपर आहेत, त्यांच्यावर आपण रेडियम लावण्याचं काम हाती घेतलेलं आहे जेणेकरून आपण ॲक्सिडेंट्स पासून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित करू शकू. ह्या अनुषंगाने टेप फॉर सेफ आपला हा उपक्रम रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे.
1: खूप छान सर, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: रत्नागिरी जिल्ह्यातील आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मिशन जीवन आणि मिशन प्रतिसाद आपण मागील 1 वर्षापासून राबवत आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात खूप साऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा झालेला आहे. त्यांनी पोलिसांची मदत घेण्यासाठी ते कुठेही आज त्यांना काही झिझक वाटत नाही, ते बिनधास्तपणे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला कॉल करतात आणि मदतीचा हात मागतात आणि वेळोवेळी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलेलं आहे. माझी नागरिकांना विनंती की जे सायबर फ्रॉड होत आहेत, जे ज्येष्ठ नागरिकांसोबत फ्रॉड होत आहेत, जे लहान मुलांसोबत, लहान मुलींसोबत विविध असॉल्ट होत आहेत, त्याची तात्काळ माहिती आमच्या रत्नसेतू चॅटबोटवरून किंवा डायल 112 वरून रत्नागिरी पोलीस दलाला द्यावी किंवा माझाही नंबर वेबसाईटवर आहे, आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर आहे, पोलीस स्टेशनचे नंबर आहे, त्यांना तात्काळ माहिती कळवावी आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आपल्या सेवेसाठी हजर राहील आणि सदैव तत्पर राहील अशी मी रत्नागिरीतील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आणि मुलींना एक विनंती करतो.
1: सर, विद्यार्थी असोत, ज्येष्ठ नागरिक असोत, महिला असोत किंवा सर्वसामान्य नागरिक, समाजातील प्रत्येक घटकाच्या सुरक्षिततेचा विचार करून रत्नागिरी पोलीस सातत्याने नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम राबवत आहे. मिशन रायझिंग फ्लावर्स, मिशन फिनिक्स, रेड्स हे AI आधारित ऍप, टेप फॉर सेफ यासारखे उपक्रम केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नाहीत, तर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं, जनजागृती करणं आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी पोलीस व्यवस्था उभी करणं हा त्यामागचा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो. आपल्या दूरदृष्टीतून आणि संपूर्ण पोलीस दलाच्या समर्पित प्रयत्नातून रत्नागिरी पोलीस नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करत आहेत. या सर्व अभिनव उपक्रमासाठी आपले आणि आपल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक आभार. सर, आपल्या व्यस्त वेळापत्र

0: नाटकातून वेळ काढून आपण आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात आणि आपल्या अनुभवांबरोबरच रत्नागिरी पोलिसांच्या विविध उपक्रमांविषयी इतकी मोलाची माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
1: धन्यवाद. थँक्यू.
0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मी वैष्णवी आपला निरोप घेते. नमस्कार.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे विविध उपक्रम या विषयावरती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे यांच्याशी वैष्णवी रिजबूड यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया एकता गीत.

0: एकता गीत आपण ऐकलं आहेत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानखर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा.

आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी आणि चित्रपट होता आम्ही दोघं राजा राणी.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंटने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: सुरेश वाडकर आणि सचिन यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार अरुण पौडवाल आणि चित्रपट आहे अशी ही बनवा बनवी.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया हृदय स्पर्शी या चित्रपटातलं नितीन आखवे यांचं गीत. गायक आणि संगीतकार श्रीधर फडके.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 11 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

रसिक श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपल्या या आवडत्या कार्यक्रमात आज आपण स्मरण करणार आहोत ते एका अशा स्वरसम्राटाचं ज्यांच्या आवाजात प्रेमाची कोमलता, भक्तीचं पावित्र्य, विरहाची वेदना यासारख्या भावना सहजपणे खुलून यायच्या. भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासामध्ये स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण करणारे गायक मोहम्मद रफी यांचा आज स्मृतिदिन आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी गायलेली काही सदाबहार गाणी.

0: उत्सवाच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: श्रोते हो, मोहम्मद रफींनी हिंदी बरोबरच मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली, भोजपुरी, कन्नड यासारख्या अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मोहम्मद रफी यांच्या आवाजाला भाषेचं बंधन नव्हतं, कारण भावना हेच त्यांचं खरं माध्यम होतं. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ना, ते आहे चौधवी का चांद या चित्रपटातलं. प्रेमाची भावना व्यक्त करणारी अनेक गाणी आपण ऐकली असाल. हे गाणं देखील अगदी तसंच आहे. मोहम्मद रफी यांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजानं या गाण्याला जणू अमरत्वच प्राप्त करून दिलंय.

एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याची मनापासून केलेली स्तुती जेव्हा शब्द, स्वर आणि संगीताच्या माध्यमातून व्यक्त होते, तेव्हा एक अजरामर गाणं जन्म घेतं. हसरत जयपुरी यांच्या शब्दांनी सजलेलं हे गाणं ससुराल या चित्रपटातलं आहे. या गाण्याकरता मोहम्मद रफी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. चेहऱ्याच्या सौंदर्याचं इतकं सुरेख वर्णन क्वचितच एखाद्या गाण्यात ऐकायला मिळतं, खरं ना?

श्रोतेहो, 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूबा या हे गाणं अनेकांचं आवडतं गाणं आहे. रसिक हो, हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळात प्रेम भावनेला सुरांची आणि शब्दांची अप्रतिम साथ लाभली. त्या काळातील अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजेच आता जे आपण ऐकणार आहोत ना ते गाणं.

श्रोते हो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, काही गाणी ही केवळ प्रेम व्यक्त करत नाहीत, तर आपल्या मनातला जिव्हाळा, जपलेली स्वप्न आणि प्रिय व्यक्तीविषयीची नितांत ओढ अत्यंत हळुवारपणे शब्दबद्ध करतात. ब्रह्मचारी या चित्रपटातलं हे भावपूर्ण गीत, ज्या गाण्यातनं शम्मी कपूर यांच्या पडद्यावरील व्यक्तिमत्वाला मोहम्मद रफी यांच्या आवाजानं एक वेगळीच ओळख दिली. भावना, वेदना आणि प्रेम यांच्या सुरेख संगम या गाण्यातून अनुभवायला मिळतो.

रसिक हो, मोहम्मद रफी यांच्या गायकीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गाण्याच्या भावनेनुसार आपल्या आवाजाचा ढंग बदलायची असलेली त्यांची विलक्षण क्षमता. त्यांच्या आवाजातील सहजता, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि सहगायिकेसोबत गाण्यातून साधलेला सुंदर संवाद, त्यामुळे त्यांनी गायलेली युगुल गीतं आजही तितकीच ताजी वाटतात. हम किसी से कम नहीं या चित्रपटातल्या या गाण्यामध्ये मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांची धमाल जुगलबंदी आपल्याला ऐकायला मिळते.

रसिक हो, प्रेमात दिलेला शब्द, विश्वास आणि आयुष्यभर साथ देण्याचं आश्वासन या भावना जेव्हा सुरांच्या माध्यमातून व्यक्त होतात तेव्हा निर्माण होतं एक सुंदरसं गाणं. मोहम्मद रफी यांच्या गायकीचं एक असं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे त्यांच्या गायकीतून होणारा भावनांचा अचूक आविष्कार. त्यांच्या आवाजात ना कृत्रिमता ना दिखाऊपणा, केवळ आणि केवळ मनापासून व्यक्त झालेल्या भावना. त्यामुळेच लता मंगेशकर यांच्या मधुर स्वरांसोबत मोहम्मद रफी यांचा स्वर जेव्हा एकरूप होतो तेव्हा हे गाणं श्रोत्यांच्या मनात कायमचं घर करून राहतं.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की मोहम्मद रफी यांच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर त्यांच्या आवाजात प्रत्येक गायन प्रकार आपलासा होऊन जायचा. प्रेमगीतं, भक्तिगीतं, गझल, कव्वाली, देशभक्तीपर गीतं अशा प्रत्येक प्रकारात त्यांनी गाणी गाऊन रसिकांची मनं जिंकली. खास करून कव्वाली या प्रकारात त्यांनी निर्माण केलेली ऊर्जा, दमदार आवाज आणि अप्रतिम हरकती यामुळे मोहम्मद रफी यांना एक वेगळीच ओळख मिळाली.

श्रोते हो, निसर्गाच्या सान्निध्यात फुलणारं प्रेम, सुरेल संगीत आणि मनाला स्पर्शून जाणारे स्वर यांचा सुंदर मिलाफ झाला की सुंदर गाणं जन्माला येतं. मोहम्मद रफी स्वतःच्या आवाजातून प्रत्येक गाणं आपलंसं करत. त्यांच्या आवाजातला उत्साह, कोमलता आणि शब्दांमधील भावना मोहम्मद रफी इतक्या नैसर्गिकपणे व्यक्त करतात की त्यांनी गायलेलं प्रत्येक प्रेमगीत श्रोत्यांच्या मनामध्ये घर करून राहतं.

0: श्रोते हो, प्रत्येक सुंदर प्रवासाचा शेवट हा असतोच, पण काही प्रवास मनामध्ये कायमचं घर करून राहतात. आजचा हा मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्तचा संगीतमय प्रवास श्रोते हो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. रफी साहेब आज आपल्यात नसले तरी त्यांचा आवाज अजूनही प्रत्येक पिढीच्या हृदयात प्रेमानं घुमतो आहे हे मात्र नक्की. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचा समारोप आपण अशा एका गीतानं करणार आहोत ज्या गाण्याचे शब्दच आपल्या प्रत्येकाच्या मनातील जणू भावना व्यक्त करत आहेत.
1: अभी न जाऊ छोड़ कर.

स्वरांचे बादशहा मोहम्मद रफी यांनी भारतीय चित्रपट संगीतात वेगवेगळ्या गायन प्रकारात स्वतःच्या आवाजाची एक वेगळी छाप उमटवली. या स्वरसम्राटाला त्यांच्या स्मृतिदिनी आम्ही विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमातून मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.

262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी संभाजीनगर केंद्राची.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या भारतीय समाजात आणि परंपरेत पाहुण्यांना देव मानलं जातं आणि जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा आपण आपल्या ऐपती पलीकडे जाऊन त्याचं स्वागत करतो, पाहुणचार करतो. ही परंपरा आपल्या समाजाला जोडण्याचा आणि आपलं मन शांत करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. जेव्हा आपण एखाद्याचं हसून स्वागत करतो आणि त्यांना अन्न देतो तेव्हा आपल्या मेंदूत ॲक्सिटोसिन नावाचा हार्मोन स्त्रवतो. ॲक्सिटोसिनला बॉन्डिंग हार्मोन किंवा ट्रस्ट हार्मोन असंही म्हटलं जातं. हा हार्मोन पाहुणा आणि यजमान यांच्यातील विश्वास वाढवतो, तणाव कमी करतो. पाहुणचारामुळं आपल्याला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं. पाहुण्यांची सेवा केल्यानं आत्मसमाधान मिळतं. जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं करतो ना तेव्हा मेंदूतील सेरोटेनिन आणि डोपामाइनची पातळी वाढते. शास्त्रज्ञांनी याला गिव्हर्स ग्लो म्हणजेच देणाऱ्याची चमक असं म्हटलं आहे. नैराश्य आणि चिंतेशी लढण्यासाठी ही भावना कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी आहे. मैत्रिणींनो, हे इतकं सुंदर आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची CA रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणालीमध्ये काही ना काही बदल होत असतात. नवी कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यांपैकी कोणती प्रणाली निवडावी, कर नियोजन कसं करावं, सवलती आणि वजावटींचा लाभ कोणाला मिळतो, तसंच सर्वसामान्य करदात्यांनी कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आणि याच विषयावर आणि याच प्रश्नांना घेऊन आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA रेणुका देशपांडे बोरामणीकर या मॅडम आज आपल्याकडे आलेल्या आहेत. मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे मी स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आपण सुरुवात करूया. मॅडम, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली म्हणजे नेमकं काय?
1: जसं दरवर्षी बजेट येतं, फायनान्स ऍक्ट मध्ये ते वेगवेगळे रेट्स करदात्यांना देतात की या रेटनुसार तुम्हाला कर भरायचा आहे. तर 2020 पासून इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काय झालं, त्यांनी दोन वेगवेगळे रेट्सचं असं त्यांना पर्याय दिले करदात्यांना, की म्हणजे जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली. जुन्या कर प्रणाली म्हणजे जी आधीपासून चालत आलेली आहे, त्यात 3 स्लॅब होते, 10%, 20%, 30% आणि वेगवेगळे वजावटी होत्या, वेगवेगळे एक्झेम्पशन्सचे ऑप्शन होते, म्हणजे की त्याच्यानंतर डिडक्शन मिळेल, काही तुमचं कर त्याच्यातून वजावट मिळेल, काही कर तुम्हाला त्याच्यामध्ये लागणारच नाही त्याच्यावर, असे होते. पण आता नवीन मध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे रेट्स हे कमी करून टाकले आणि हे वजावटी वगैरे काढून टाकले, असे दोन वेगवेगळे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत.
0: मग दोन्ही कर प्रणालींमध्ये प्रमुख कोणता फरक आहे?
1: प्रमुख फरक हाच आहे

0: आता जसं मी सांगितलं तर पहिले की 3 slabs होते फक्त 5, 10, 20% आणि आता अगदी 5, 10, 15, 20, 25, 30 असे वेगवेगळे स्लॅब आहे आणि म्हणजे रेट्स कमी करून टाकले त्यांनी. टॅक्स जो तुम्हाला आहे म्हणजे जो आधी 10 लाखाच्या वरती गेल्यावर तुम्हाला 30% टॅक्स लागायचा तो आता तुम्हाला 24 लाखाच्या वरती जर तुमचं इन्कम गेलं तर तुम्ही 30% स्लॅबमध्ये येणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं की सगळ्या ज्या वजावटी आहे म्हणजे बाकी ज्या LIC वगैरे ATC ATG किंवा हाऊसिंग लोन इंटरेस्ट हे सगळे कमी करून टाकले. तर अशा प्रकारे त्यांनी थोडं हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे.
1: बरं, मग नवीन कर प्रणाली काढण्यात आली आणि त्यामागील काय उद्देश आहे?
0: त्यामागे मुख्य उद्देश हाच की आता जसं आपण बघितलं की आधी तुम्ही टॅक्स रेट जास्त भरा म्हणजे रेट जास्त लावला त्याच्यातून विविध वजावटी घेतल्या तर त्याऐवजी काय केलं त्यांनी हे सुलभ केलं की डायरेक्ट तुमचे रेटच तुम्ही कमी करून टाकले टॅक्स रेट्स. म्हणजे करदात्यांना ही सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की तुम्ही पण तुम्हाला जर वाटलं शक्य असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. आणि शिवाय ट्रान्सपरन्सी म्हणजे विविध कागदपत्रे जोडण्याची गरज नाही हे वजावटींसाठी जे प्रूफ किंवा त्याचं मेन्शन करावे लागतात अकाउंट नंबर वगैरे ते गरज नाही. आणि जे आधी जे होतं गुंतवणुकी कराव्या लागायच्या की LIC वगैरे तर ते सगळ्यांना वाटायचं की तुम्ही बचतीला प्रमोट करत आहे म्हणजे सेव्हिंगसाठी. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी म्हणून बचत नका करू, तुमच्या सोयीनी तुमच्या टॅक्स प्लॅनिंगनुसार तुम्ही बचत करा. आणि हे सिम्प्लिफिकेशन सगळ्यात मेन त्याचा उद्देश असेल की सुलभ व्हावी करप्रणाली.
1: अगदी छान हे जे तुम्ही सांगितलं की आम्ही पण याच्या आधी जेव्हा टॅक्स भरायचो तर आमच्याकडनं पण या सगळ्या गोष्टी मागितल्या जायच्या की तुमचे कुठले कुठले कागदपत्र असतील, जसं महागातल्या कुठल्या गोष्टी घेतो त्याची पावत्या वगैरे जोडाव्या लागायच्या, त्याची बिल असायची किंवा LIC वगैरे जसे असायचे जिथे कुठे गुंतवणूक केलेली असायची त्याचे सगळे सर्टिफिकेट वगैरे सगळं जोडावं लागायचं. पण आता या वर्षीपासून हे सगळं नाहीये, हे खरंच आनंदाची बाब आहे.
0: 2020 पासूनच हे करण्यात आली होती म्हणजे ही प्रणाली जी आहे. तेव्हा काय होतं की म्हणजे जुनी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असायची, म्हणजे तुम्हाला जर नवीन कर प्रणाली करायची तर एक फॉर्म भरावा लागायचा. पण आता मागील 2 वर्षांपासून ही नवी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असेल आणि जुनी कर प्रणाली जर तुम्हाला ऑप्ट करायची असेल जर त्यानुसार टॅक्स भरायचा असेल तर त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागणार.
1: अच्छा, म्हणजे ती पण सोय आहे, तुम्ही कुठलीही कर प्रणाली
0: करू शकता. जर बिझनेस इन्कम नसेल तर तुम्ही कोणतीही कर प्रणाली तुमचं तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. पण जर तुमचं बिझनेस इन्कम असेल तर एकदा का तुम्ही जी बाय डिफॉल्ट कर प्रणाली आहे त्याच्यातून बाहेर पडला तर परत तुम्हाला त्यामध्ये यायचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे.
1: अच्छा अच्छा, मग नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्या सवलती मिळतात?
0: नवीन कर प्रणालीमध्ये जसं मी आधी सांगितलं की जुन्यामध्ये तुम्हाला LIC म्हणजे ATC विविध डिडक्शन्स होते. LIC PPF मध्ये काही इन्व्हेस्ट केलं, तुम्ही घर कर्ज घेतलं तर हाऊसिंग लोन जे इंटरेस्ट मिळायचा किंवा त्याचे तुम्ही जे हप्ते भरायचे ते सगळे ऑप्शन होते, मेडिक्लेम होतं. पण आता नवीन मध्ये या कोणत्याच सवलती नाहीये, फक्त एकच सवलत त्यांनी ठेवली आहे ते म्हणजे NPS. NPS मध्ये जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचा एम्प्लॉयर म्हणजे तुमचे जे एम्प्लॉयरनी जर त्याला त्या NPSला जर त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते 14% तुमच्या सॅलरीच्या बेसिक आणि डिअरनेस अलाउन्सच्या तेवढं त्याच्यामध्ये एवढंच फक्त डिडक्शन एवढीच वजावट नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे कारण त्यांनी रेट्स ऑलरेडी कमी केलेले आहेत.
1: मग पगारदार व्यक्तींनी कोणती कर प्रणाली निवडावी आणि याचा निर्णय कशावर अवलंबून असतो? आता तुम्ही जसं सांगितलं की पगारदार व्यक्तींचे जर जे कोणी मालक असतील तर जर त्यांनी ती सोय किंवा जे काही तुमची योजना घेतलेली असते त्यानुसारच त्याला तसा लाभ मिळतो असं काही आहे?
0: हो, म्हणजे तेच म्हणलं जसं म्हणजे एम्प्लॉयरनी जर ते NPSला कॉन्ट्रीब्युट केलं तरच त्याची वजावट न्यू म्हणजे नवीन प्रणालीमध्ये मिळणार आहे. आणि कोणती कर प्रणाली आपल्याला फायदेशीर आहे हे प्रत्येक तुमचं व्यक्तिपरत्वे बदलेल. म्हणजे कुणाचं इन्कम तुमचं इन्कम किती आहे म्हणजे तुमचं सेव्हिंग्स किती आहे, जर कुणाचे काहीच तुमच्याकडे बचत किंवा तुमचं हाऊसिंग लोन नसेल तर अर्थातच नवीन कर प्रणालीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण तरीही ते दोन्ही तुम्ही प्रत्येक वेळी तपासून बघायला पाहिजे.
1: मग मॅडम, ज्यांनी गृहकर्ज विमा PPF

0: ETF किंवा इतर गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी कोणती प्रणाली अधिक फायदेशीर करू ठरू शकते?
1: मे बी त्यांना जुनी कर प्रणाली फायदेशीर ठरेल, पण तरी पण ते आपण निश्चित सांगू शकत नाही. ते त्यांचं किती उत्पन्न आहे त्यावरच अवलंबून राहणार आहे.
0: जितकं उत्पन्न असेल त्या,
1: हा, ते उत्पन्नाचे स्लॅब पूर्ण बदलत आहे ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळी ते वेगवेगळं कॅल्क्युलेशन करून तज्ञांकडून करून घेऊनच तुम्हाला ते ठरवता येईल की तुम्हाला कोणती कर प्रणाली फायदेशीर आहे.
0: मग मॅडम, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणाली बदलता येते का आणि कोणासाठी आणि कोणत्या अटींवर करता येतं जर असं आपल्याला करायचं ठरलं तर?
1: हा, तेच मी जसं आता सांगितलं ना, कर प्रणालीचे हे दोन्ही कर प्रणालींपैकी बदलता येऊ शकतं, सगळ्यांना बदलता येऊ शकतं. फक्त ज्यांचं जे व्यावसायिक उत्पन्न असेल तर त्यांना, एकदा तुम्ही जुनी कर प्रणाली, सध्या कसं म्हणलं की नवीन कर प्रणाली ही बाय डिफॉल्ट आहे, म्हणजे नवीन कर प्रणाली जर तुम्ही विद इन ड्यू डेट, ज्या ड्यू डेट आहे त्याच्यात जर तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं, तर तुम्हाला नवीन कर प्रणाली जर करायची असेल तर तुम्हाला काही

0: फक्त ज्यांचं जे व्यावसायिक उत्पन्न असेल तर त्यांना एकदा तुम्ही जुनी कर प्रणाली, सध्या कसं म्हणलं की नवीन कर प्रणाली ही बाय डिफॉल्ट आहे, म्हणजे नवीन कर प्रणाली जर तुम्ही विद इन ड्यू डेट, ज्या ड्यू डेट आहे त्याच्यात जर तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं तर तुम्हाला नवीन कर प्रणाली जर करायचं असेल तर तुम्हाला काहीच त्याचं फॉर्म वगैरे भरायची गरज नाही. पण तरीही जर कुणाला जुन्या कर प्रणालीत जर इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. तर तेव्हा तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. पण हे व्यावसायिक लोकांनी जर एकदा ती प्रणाली ऑप्ट केली जुनी तर त्यांना परत नवीन मध्ये येण्याचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे ऍक्ट मध्ये.
1: मॅडम, आता तुम्ही इतकं सविस्तर हे सगळं सांगितलंय की कशा कशा प्रणाली कोणी कोणी कशा कशा प्रकारे निवडाव्यात, पण बऱ्याचदा ना करदात्यांकडून काही चुका होत असतात, बहुतेक त्यांना नकळत होत असतात किंवा त्यांना त्या गोष्टींचं इतकं ज्ञान नसणार म्हणून होत असतील, किंवा ज्यांच्याकडे ते जातात त्यांनी त्यांना इतकी सखोल माहिती दिलेली नसते, अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. तर अशा सामान्य चुका काय होऊ शकतात? बरं,
0: सध्या सगळ्यात पहिले म्हणजे काय की तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात. तुम्ही बरोबर जो इन्कम टॅक्सचा फॉर्म आहे तो बरोबर सगळ्यात पहिले तो निवडा सगळ्यात पहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इन्कम टॅक्समध्ये सगळी तुमची माहिती जाते. AIS म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, त्याच्यामध्ये सगळी माहिती जाते तुमची. म्हणजे तुम्ही काही प्रॉपर्टी मोठी घेतली का, काही तुम्ही शेअर्स विकले का, तुमचा सेव्हिंगचा काही इंटरेस्ट असो, डिपॉझिटचा इंटरेस्ट असो, अशी सगळी माहिती त्या इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये दिसते. तर ती तुम्ही बघा आणि त्याच्याशी तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भराल ती माहिती आणि ती माहिती मॅच व्हायला पाहिजे. समजा तुम्ही शेअर्सचा काही सेल केला आणि तो तुम्ही दाखवलंच नाही याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये, तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.
1: अच्छा.
0: आणि किंवा मग तुम्ही कमी दाखवलं तर मिसमॅचची ती पण नोटीस येऊ शकते. म्हणून तुम्ही ती इन्फॉर्मेशन, एक तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्लोज करा आणि चुकीने काही राहणार नाही हे तपासण्यासाठी तुम्ही ते AIS बघा आणि AIS मधून सगळी माहिती तुमची इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये त्याचं म्हणजे डिक्लेअर व्हायला पाहिजे. तुमचं प्रत्येक गोष्ट तिथे इन्कम टॅक्स मध्ये दिसणार आहे. सगळे बँक अकाउंट लिंक असतात, पॅन अकाउंट, आधार, त्याच्यामुळे सगळी माहिती तुम्ही सगळं जे काही केलेलं आहे ते डिस्क्लोज करा.
1: म्हणजे आपल्या जे काही करणार आहोत पारदर्शकता राहणं खूप महत्वाचं आहे, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याही समस्या उद्भवू शकतात.
0: बरोबर,
1: अगदी. मग मॅडम, कर नियोजन आणि कर चुकवणं यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हॅजन यामध्ये काही फरक आहे का?
0: नक्कीच फरक आहे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून ज्या विविध कर वजावटी किंवा जे काही कायद्यामध्ये दिलेले आहेत ऑप्शन्स ते त्याचा अवलंब करून कमीत कमी टॅक्स भरणे. म्हणजे जसं जुन्या कर प्रणालीमध्ये विविध जे आहेत विविध अलाउन्सेस होते, विविध डिडक्शन आहेत, हाउसिंग लोन इंटरेस्ट वगैरे, ते सगळ्यांचा फायदा घेऊन कमीत कमी टॅक्स भरता येणं म्हणजे हे टॅक्स प्लॅनिंग झालं. त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करायचं की हाउसिंग लोन इंटरेस्ट घेऊ आम्ही, त्यानुसार अजून काय काय सेव्हिंग्स करू. पण आणि टॅक्स इव्हॅजन म्हणजे काय की आयदर तुम्ही इव्हॅज म्हणजे लपवणं, म्हणजे टॅक्सची चोरी आहे ती, की तुम्ही इन्कमच कमी दाखवणं किंवा जे चुकीची माहिती देणं, म्हणजे जसं की तुमचं LIC नाहीये, हाऊसिंग लोन नाहीये, तरी तुम्ही ते चुकीचं त्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवणं आणि त्याच्या वजावटीचा फायदा घेणं की ज्यांनी तुमचा टॅक्स कमी होईल. तर हे निश्चितच टॅक्स इव्हॅजन हे बेकायदेशीर आहे आणि टॅक्स प्लॅनिंग नक्कीच कायदेशीर आहे.
1: अगदी. मॅडम, आणखीन एक असं आहे की आपला हा कार्यक्रम पण महिलांसाठीचा आहे आणि कर प्रणाली वगैरे या ज्या गोष्टी आहेत आर्थिक बाबींच्या वगैरे, ते बहुतेक वेळा कसं होतं म्हणजे महिला त्या स्वतः कमवतात, पण म्हणतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे निघालेली आहे आणि तिचं स्वतःचं अस्तित्व आहे. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की या सगळ्या गोष्टींमध्ये जी आपण कर प्रणाली टॅक्स वगैरे असं म्हणतो त्या पडत नाही, किंवा त्यांना असं वाटतं की हे आपल्याला कळत नाही. तर यावर तुम्ही काय सांगाल की म्हणजे महिलांचं याच्यामध्ये किती सहभाग असायला हवा?
0: महिलांना नक्कीच, त्यांनी आपण जे काही करतो आहे, तुमच्या नावानी काय बिझनेस आहे, त्याच्यात किती म्हणजे फायनान्शियल लिटरसी, आर्थिक साक्षरता या बाबतीत म्हणजे ही तर तशीच कमी आहे आणि महिलांच्या बाबतीत तर ती अगदी

0: अगदीच कमी आहे. म्हणजे त्यांना काहीच माहिती नसते त्यांच्या नावाने कुठलं प्रॉपर्टी काय इन्कम दाखवतोय. म्हणजे आम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न महिलांचे भरतो, फक्त ओटीपी देणं याच्याशिवाय, आणि त्या सही करतात त्याच्याशिवाय, त्यांना त्या बाबतीत काहीच माहिती नसते. म्हणून तुम्ही हळूहळू समजून घ्या तुम्ही कशावर सही करताय, ती बॅलन्स शीट वगैरे तुम्हाला पटकन समजणार नाही, पण थोड्या थोड्या तरी तुम्ही
1: प्रयत्न
0: त्याचं
1: करायला
0: प्रयत्न
1: हवा.
0: करा. नवऱ्याला विचारा माझ्या नावाने काय आहे, कुठल्या पॉलिसीज आहे, कुठे मी नॉमिनी आहे की नाही. कारण समजा काही अघटित घटना घडली तर नवऱ्याला सगळी माहिती असते, आणि समजा काही झालं तर बायकोला त्याच्या नावाने काय प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आहे, काय, काहीच माहिती नसतं. तर ती अगदी गरजेची बाब आहे तुम्ही सगळं माहिती समजून घेणं, आणि सगळं नवऱ्यांनी पण ते सगळं एका ठिकाणी लिहून सगळं समजावून सांगायला पाहिजे त्यांना.
1: अगदी अगदी खरंचच. आणि स्त्रियांनी या सगळ्या गोष्टींमध्ये जसं तुम्ही सांगितलं की आर्थिक साक्षरता ही महिलांनी करून घेणं खूप महत्त्वाची आहे. मॅडम, आता तुम्ही इतक्या छान आणि सविस्तर रीतीने सांगितलं की कसं कसं असतं हे टॅक्स प्रणाली आणि कर प्रणाली कशी असते, कोणी भरावं वगैरे आणि कशी काळजी घ्यावी. पण बऱ्याचदा मॅडम असं होतं ना की उत्पन्न असतं, उत्पन्नाचं साधन असतं, पण बऱ्याचदा टॅक्स भरला जात नाही किंवा त्यांना काहीतरी किंतु परंतु काहीतरी शंका कुशंका मनात असतात की कशाला उगेच आपण टॅक्स भरा. तर मग असं टॅक्स न भरणं हे किती गैरजबाबदारीचं आहे किंवा टॅक्स भरणं हे किती महत्वाचं आहे, काय सांगाल तुम्ही?
0: टॅक्स भरणं हे नक्कीच म्हणजे नैतिक जबाबदारी आहे आपली, कायदेशीर तर आहेच, आणि शिवाय तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पण ते जरुरी आहे. आता जसं तुम्ही म्हणलं की तुमचं उत्पन्न आहे, पण ते जर उत्पन्न जोपर्यंत तुमचं कायदेशीर रेकॉर्डवर येणार नाही तोपर्यंत ते कसं ग्राह्य धरले जाईल. म्हणजे आता समजा आजकाल सगळेच जण लोन घेतातच, हाऊसिंग लोन असो किंवा बिझनेससाठी तुम्हाला, पण ते बिझनेससाठी बँकमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तेव्हा त्यांना ग्राह्य कुठलं ते प्रूफ धरतील. जर ते इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जर त्यांना दिसलं की हे तुमचं इन्कम आहे तरच ते ग्राह्य होईल ना. म्हणून जे काही इन्कम आहे ते तुम्ही दाखवायला पाहिजे आणि भरायला पाहिजे. तुमचे पेपरही त्या स्ट्रॉंग होतील, आणि तुमची ती एक कायदेशीर आणि नैतिक जबाबदारीही तुम्ही पार पाडून देशाच्या अर्थव्यवस्थेला आपलं काही कॉन्ट्रीब्युशन द्याल, तर म्हणजे ते भरणं जरुरी आहे.
1: पण आपल्या उत्पन्नाच्या आधारावरच त्यांना तितकंच
0: अगदी.
1: कर
0: मी
1: भरावा
0: आणि
1: लागतो.
0: जसं नवीन कर प्रणालीमध्ये मी सांगितलं ना, अगदी 5, 10, 15 म्हणजे 800 टॅक्स लॅब आहे. म्हणजे 4 लाखापर्यंत तुम्हाला काहीच नाही, तसं तर आता 12 लाखापर्यंत काहीच तुम्हाला इन्कम जर असेल तर तुम्हाला टॅक्सच लागणार नाही. पण एकदा 12 लाखाच्या वरती गेलं तर 4 लाखापासूनच तुम्हाला टॅक्स लागेल. पण ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की आधी तुम्हाला 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागायचा, पण आता 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 10% म्हणजे टॅक्स मध्ये तुम्ही बसाल, आणि 24-25च्या वरती गेल्यावर तुमचा टॅक्स लॅब तो 25-30% होईल. तर म्हणून फार काही तुम्हाला टॅक्स एवढा काही भरावा लागत नाहीये, आणि ते पण जर बिझनेस इन्कम असेल म्हणजे तुमचं जर हे असेल तर तुम्हाला खर्च मायनस करून जो तुम्ही प्रॉफिट आहे त्याच्यावरच तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. आणि सॅलरीड म्हणजे पगारदार व्यक्ती असेल तर स्टँडर्ड डिडक्शनही 75,000 ते मिळतंच आहे, आणि एनपीएसचं कॉन्ट्रीब्युशनही वजावट म्हणून मिळतं आहे 14% जे आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या स्लॅबप्रमाणे टॅक्स भरायचा आहे. तर फार काही ते टॅक्स स्लॅब नाहीये, तर ते नक्कीच भरायला पाहिजे.
1: म्हणजे न्यूनतम टॅक्स भरून, न्यूनतम कर भरून सुद्धा आपण आपले जे काही भविष्यात आपल्याला लाभ मिळणार आहे बँकेकडून वगैरे, त्याचा आपण त्या सवलतीचा, त्या योजनांचा आपण फायदा घेऊ शकतो, तो मिळू शकतो जर आपण कर भरला तरच. मॅडम, आयकर विवरणपत्र भरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?
0: हा, जसं मी आता सांगितलं की तुम्ही AIS मधलं सगळं जे इन्कम आहे ते तुमचं सगळं दिसायला पाहिजे, तुमचं सगळं उत्पन्न तुम्ही दाखवायला पाहिजे, तुमचा बँक अकाउंट बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये दाखवल्या गेल्या पाहिजे, ते व्हॅलिडेशन करून घ्यायला पाहिजे, आधार पॅन लिंक हवं, शिवाय तुम्ही फॉर्म जो आहे तो बरोबर निवडायला पाहिजे, जे फॉर्म 1 ते 5 उपलब्ध आहे त्याच्यातून, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरायला पाहिजे. आधी कसं तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत भरलं तरी चालायचं, पण जर तुम्ही वेळेत भरलं नाही तर 31 जुलै जी आहे ती नॉन बिझनेस म्हणजे ज्यांचं बिझनेस नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि 31 ऑगस्ट आहे ती ज्यांचं ऑडिट नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि ऑडिट आहे त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर आहे. तर ते जर तुम्ही ड्यू डेट एकदा ओलांडली तर तुम्हाला लेट फी ही बाय डिफॉल्ट लागणार.

0: जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती गेलं तर 5,000 लेट फी, नाहीतर तुमची 1,000 लेट फी आहे. तर म्हणून लेट फी पण तुमची वाचेल आणि तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि या एआयएस शिवाय अजून एक फक्त माहिती तुम्हाला बघायची आहे की जर तुमच्या फॉरेन असेट्स काही असतील, विदेशातल्या असेट्स म्हणजे नुसती काही प्रॉपर्टी नाही की घर गाडी वगैरे, तुमचे शेअर्स, आजकाल शेअर्स मध्ये सगळे डील करतात, तर फॉरेनचे शेअर्स जरी असले त्याचा सेल जर तुम्ही केला असेल तर ते उत्पन्न तर तुम्ही दाखवाच कॅपिटल गेन या हेडखाली, शिवाय ते शेअर जे 31 मार्चला तुमच्याकडे असतील ते फॉरेन असेट्स म्हणून एक त्याचं शेड्यूल येतं, त्यामध्ये त्याचं ते तुम्ही दाखवा, ती माहिती दाखवणं गरजेचं आहे.
1: अगदी अगदी, जसं मॅडम तुम्ही सांगितलं की 31 जुलै ही एक शेवटची तारीख असते आणि आज 31 जुलैच आहे, म्हणजे ज्यांनी जर भरला नसेल तर आणि कोणी ऐकत असेल त्यांनी अगदी आज धावपळ करून आजच्या
0: 12 वाजायच्या आधी भरा, आणि जर
1: तर त्यांनी धावपळ करून कसंही करून आजच्या आज कर भरा, टॅक्स भरा, नाहीतर मग तुम्हाला त्याचा दंडही लागू शकतो.
0: आणि जर बिझनेस इन्कम असेल तर 31 ऑगस्ट आहे नॉन ऑडिटची.
1: मॅडम जाता जाता शेवटचा प्रश्न की पहिल्यांदा जे आयटीआर भरतात म्हणजे आयकर विवरण पत्र भरतात त्या व्यक्तींना आपण कोणत्या सूचना द्याल, म्हणजे त्यांनी कशी काळजी घ्यावी?
0: तसं आता आपण जसं सांगितलं पॅन आधार लिंक पाहिजे, पॅनचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि सगळं उत्पन्न तुम्ही दाखवा, कुठलंही उत्पन्न तुम्ही लपवू नका. आणि असं काही नाही, खूप जणांना वाटतं की आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीये आणि मग आता आपण भरलं तर आपण अगदी इन्कम टॅक्सच्या रडारवर येऊ, तसं काही नाही आहे. तुम्ही उलट इन्कम टॅक्स रिटर्न भरून एकदा निश्चित होऊन जाल जे काही तुमचं दिसतं आहे इन्कम, की तुमचं म्हणजे एक पारदर्शकता राहते आणि तुमचं ते प्रॉपर एक ऑथेंटिक डिस्क्लोजर होतं. म्हणजे आता समजा तुमचं एखादं शेअर्स तुम्ही सेल केले किंवा तुम्ही एफडी केले आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाहीये तर उलट तुम्हाला नोटीस येईल. म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही निश्चितपणे जर नसेल भरलं तर यावर्षीपासून सुरुवात करा आणि नक्की आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि आधी जी मी जी काय काळजी सांगितली आहे एआयएस वगैरे ते सगळं तुम्ही मॅच करून भरा.
1: अगदी अगदी मॅडम, कर प्रणालीविषयी अत्यंत सोप्या आणि समजवण्यासारख्या भाषेत आपण दिलेली ही माहिती निश्चितच आपल्या मैत्रिणींना, श्रोत्यांना उपयुक्त ठरेल आणि नवीन आणि जुनी कर प्रणालीतील फरक, योग्य पर्याय निवडताना घ्यावयाची काळजी, तसंच कर नियोजनाचं महत्त्व याविषयी आपण केलेलं मार्गदर्शन अगदी मोलाचं आहे आणि आपल्या मैत्रिणी, आपल्या श्रोतावर्ग निश्चितच याचा विचार करतील आणि त्यांचा या सगळ्या गोष्टींचा त्यांना लाभ होईल. आणि मॅडम तुम्ही इथे आलात आणि इतक्या सुंदर, सहज, सोप्या भाषेत इतकं छान तुम्ही मार्गदर्शन केलं यासाठी आकाशवाणी आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मला इथे येऊन संधी दिल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो आता चातुर्मासही सुरू झाला आहे, मग चातुर्मासामध्ये उपवासाचं काही ना काही वेगवेगळे पदार्थ लागतातच आणि पुढे श्रावण मासही येणार आहेच. तर मैत्रिणींनो आजची रेसिपी आहे उपवासाच्या इडल्या. तर याचं साहित्य आहे 1 वाटी भगर, 1 चमचा साबुदाणा, 1 चमचा खोबरा किस, 1 वाटी दही आणि थोडंसं पाणी आणि त्यात उपवासाचं मीठ. मैत्रिणींनो भगर, साबुदाणा, खोबरं आणि दही मिक्सरमधून छानपैकी वाटून घ्यायचं आणि त्याच्यात सोडा टाकून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आणि 1 तासाभरानंतर हे पीठ छान फुलून येतं तेव्हा इडली पात्रात टाकून वाफवून घ्यायच्या आणि मस्त मऊ सूत इडल्या तयार होतात. आणि मैत्रिणींनो या इडल्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात. आणि बरं का, या इडल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

मैत्रिणींनो, गायक मोहम्मद रफींच्या पुण्यस्मरणानिमित्त आज ऐकूया कार्यक्रम मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन, याचे लेखन आणि वाचन

तानसेन, संगीत सम्राट तानसेन अकबराच्या नवरत्नांपैकी एक रत्न. असं म्हणतात की तानसेन जेव्हा राग मल्हार गायचे तेव्हा पाऊस पडायचा, आणि दीपक राग जेव्हा गायचे तेव्हा दिवे आपोआप प्रज्वलित व्हायचे. ते तानसेन आणि आपल्या चित्रपट सृष्टीला मिळालेले तानसेन म्हणजेच स्वर्गीय आवाज लाभलेले मोहम्मद रफी भारतीय संगीत सृष्टीत अनेक गायक होऊन गेले, पण असा एक आवाज जो आजही आपल्या सुखात दुःखात प्रेमात विरहात आणि भक्तीत सुद्धा आपल्या सोबत असतो, तो आवाज म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफी यांचा आवाज.

अतिशय तरल, मखमली, जितका तो दमदार तितकाच हळुवार सुद्धा. असं म्हणतात की जेव्हा देवाने सुरांची निर्मिती केली तेव्हा सुरांची जादू मोहम्मद रफी यांच्या गळ्यात सोपवली. अभिनेता कुणीही असो, त्या प्रत्येक अभिनेत्याला मोहम्मद रफींनी आपला आवाज देऊन अमर केला आहे. असा हा सुरांचा बादशहा, त्याच्या सांगीतिक प्रवासाबद्दल आज सांगायला खूप छान वाटतंय. त्यांचे गायन क्षेत्रातील आदर्श होते त्या जमान्याचे प्रसिद्ध गायक केएल सैगल. एकदा सैगलजींचा मोठा शो होता, तिथे प्रचंड गर्दी झाली होती. मोहम्मद रफींच्या मोठ्या भावाचे मित्र हमीदजी हे छोट्या रफींना घेऊन तिथे गेले. त्यावेळी त्यांचं वय अवघं 13 वर्षाचं होतं. शो सुरू होण्याआधीच लाईट गेली, त्यामुळे मग शो कसा सुरू होणार, कारण माईक वगैरे सगळंच बंद. तेव्हा हमीदजींनी छोट्या रफीला एवढ्या गर्दीसमोर गाणे म्हणायला लावले. ते गाणे म्हणत गेले आणि लोक ते गाणे ऐकत गेले. नंतर लाईट आल्यावर सैगलजी तिथे आले आणि त्यांचा शो त्यांनी कंटिन्यू केला. पण म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदरजी पण आलेले होते. त्यांनी रफीजींना पाहिलं, त्यांचं गाणं ऐकलं आणि गाण्यासाठी पहिला ब्रेक श्यामसुंदर यांनी दिला. अशा रीतीने मोहम्मद रफींच्या गाण्याची कारकीर्द सुरू झाली. 1948 मध्ये एका गाण्याने मोहम्मद रफींना रातोरात प्रसिद्ध करून टाकलं. ते गाणं होतं सुनो सुनो ए दुनिया वालो. 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर एका रात्रीतून हे गाणं गीतकार हुसनलाल भगतराम यांनी लिहिलं आणि मोहम्मद रफींनी ते गाणं असं काही गायलं की प्रत्येकाच्या डोळ्यात ते गाणं ऐकून पाणी होतं. एकाच महिन्यात या गाण्याच्या 1 मिलियन रेकॉर्ड्स विकल्या गेल्या आणि प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात मोहम्मद रफींनी स्थान मिळवलं. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे गाणं ऐकलं तेव्हा ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी मोहम्मद रफींना आपल्या घरी बोलावलं आणि या गाण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य सोहळ्यात म्हणजे 15 ऑगस्ट 1948 मध्ये मोहम्मद रफींना रजत पदक देऊन सन्मानित केलं. त्यानंतर संगीतकार नौशादजी यांच्यासोबत त्यांनी अनेक गाणी केली. नौशादजी मोहम्मद रफींच्या आवाजाला खुदाकी आवाज म्हणायचे. सन 1951 मध्ये नौशादजी बैजू बावरा चित्रपटासाठी संगीत देत होते. सर्व गाणी मोहम्मद रफींना गायला दिली आणि रफींच्या आवाजाने ती गाणी अजरामर झाली. त्यातलं एक गाणं होतं ओ दुनिया के रखवाले. हे गीत शेव

शेवटच्या कडव्यात तार सप्तकात जाते, जे रेकॉर्ड करताना रफींच्या गळ्यातून रक्त येत होतं, तरीही त्यांनी पर्वा न करता हे गीत पूर्ण केलं. त्यानंतर बऱ्याच दिवस त्यांना गाताही येत नव्हतं. हा असतो एका गायकाचा कामाच्या प्रति निष्ठा.

त्यांनी नौशादजींसोबत जवळपास 150 अधिक गाणी गायलीत. अतिशय दृढ असे मैत्री संबंध होते त्या दोघांचे. नौशादजींसोबतच त्यांनी संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासोबतही अनेक गीते गायली आहेत. एकूण 340 गीते या जोडीसोबत त्यांनी गायली आहेत आणि सगळी सुपरहिट गाणी. त्याचबरोबर संगीतकार OP नय्यर, रवीजी, SD बर्मन, RD बर्मन, मदन मोहनजी, चित्रगुप्त, खय्यामजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी अनेक सुपरहिट गीते आपल्याला दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी त्यांनी गायली आहेत. जवळपास 400 अधिक गाणी या जोडगोळीसोबत गायलेली आहेत. संगीतकार मदन मोहनजींच्या एका गाण्यासाठी जवळपास 24 रिटेक झाले, पण तरीही मदन मोहनजींचं समाधान होत नव्हतं. रफीजी और एक बार, रफीजी और एक बार असं म्हणणं त्यांचं सुरूच होतं. पण तरीही काहीही तक्रार न करता रफीजीने ते गाणं पूर्ण केलं आणि आजही आपण ते गाणं मोठ्या आवडीने ऐकतो. ते गाणं होतं ये दुनिया ये महफिल मेरे काम की नाही. या हिंदी गाण्यासारखंच एक मराठी गीत आहे बरं का, ते गाणं होतं माझ्या विराण हृदयी पाहू नकाच कोणी, आहे अजून ओली इश्कातली निशाणी. हे सुंदर मराठी विरह गीत, प्रेयसीच्या विरहात तिच्या आठवणीत गायलेलं हे गीत रफीजींनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं आहे. त्यात तो विरहाचा भाव आणि प्रियकर आणि त्याचा एकाकीपणा त्यांच्या गायकीतून दिसून येतो.

त्यांनी हिंदीसह मराठी, गुजराती, पंजाबी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून गाणी गायलीत. खरं तर आपल्याला यातील काही भाषा कळत सुद्धा नसतात, पण मोहम्मद रफींच्या

गाण्यातील भावामुळे आपल्याला गाणं कळायचं. मोहम्मद रफींनी मराठीमध्ये अनेक गीते गायलीत, म्हणजे भक्तिगीत, भावगीत, कोळीगीत, विरहगीत, बालगीत, प्रेमगीत, अशी अनेक गीते त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. अनेक संगीतकारांची गीते त्यांनी गायलेली आहेत. पण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत सर्वात जास्त मराठी गीते गायली आहेत. मग त्यामध्ये शोधीशी मानवा असेल, प्रभू तू दयाळू असेल, नको आरती की नको पुष्पमाला, अशी अनेक अवीट गोडीची भक्तिगीते या जोडगुळीने आपल्याला दिलेली आहेत. संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफींचं नातं हे केवळ संगीतकार आणि गायक एवढंच नव्हतं, तर ते एक मैत्रीपूर्ण असं नातं होतं. आणि म्हणूनच श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी मधील मराठी गाण्याची क्षमता ओळखून त्यांना मराठी गीते गाण्यासाठी प्रोत्साहन दिले. मोहम्मद रफी म्हणजेच अमराठी गायक, पंजाबमध्ये जन्मलेले हे, त्यांना मराठी वाचता देखील येत नव्हतं. म्हणून श्रीकांत ठाकरे मराठी गीतांचे शब्द त्यांना उर्दू लिपीत लिहून द्यायचे. मोहम्मद रफी प्रत्येक शब्दाचा अर्थ, उच्चार आणि भाव समजून घेत आणि त्यानंतर ते गीत गात असत. आणि त्यामुळेच त्यांच्या मराठी गाण्याचे उच्चार पण बघा किती शुद्ध आणि स्पष्ट ऐकू येतात. 1975 शूरा मी वंदिले हा मराठी चित्रपट आला होता आणि तेव्हापासून या दोघांमधील मैत्री अधिक घट्ट होत गेली. आणि या मैत्रीतूनच मराठी संगीताला मोहम्मद रफी यांच्या आवाजाची अनमोल भेट मिळाली. शूरा मी वंदिले या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी यांनी एक अतिशय सुंदर गीत गायलेलं आहे, अतिशय धीर गंभीर आणि संथ चालीचं हे गीत. हरे हे दुःखे जीवा बेकरार हो नको, आहा, खूप सुंदर असं हे भावगीत. भावगीतांच्या स्वर्ण काळामधील एक अत्यंत लोकप्रिय आणि दुःखी मनाला दिलासा देणारं हे गीत, खचलेल्या मनाला उभारी देणारं हे गीत तितक्याच ताकदीने मोहम्मद रफींनी गायलं आहे. असं वाटत नाही की ते गाणं गात आहेत, तर एखाद्या दुःखी माणसाला धीर देत आहेत, त्याचे सांत्वन करत आहेत असा भास होतो. ही असते आवाजातली परिपक्वता आणि ती मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये अगदी ठासून भरली होती.

मोहम्मद रफी जेव्हा मराठी गाणं रेकॉर्ड करायचे ना, तेव्हा श्रीकांतजी यांना सांगायचे की मी मराठी गाणं गाताना कुठेही उर्दू शब्दाचा लहेजा आला, उच्चारात कुठे चूक झाली, तर मी दिग्गज गायक आहे हा विचारही न करता मला हक्काने थांबवायचं आणि चूक दुरुस्त करायची. कदाचित त्यांच्या शिकण्याच्या वृत्तीमुळेच ही गाणी आज इतकी शुद्ध वाटतात. मोहम्मद रफी म्हणजे अतिशय दानशूर आणि मनाने दिलदार असं हे व्यक्तिमत्व होतं. 1960 ते 1970 दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टी आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संकटातून जात होती. अनेक निर्मात्यांकडे मोठ्या मोठ्या गायकांना देण्यासाठी पैसे नव्हते. अशा वेळी मोहम्मद रफींनी मराठी गाण्यांच्या रेकॉर्डिंगचे स्वतःचे मानधन तर सोडाच, पण अनेक वेळा स्टुडिओचे भाडे सुद्धा स्वतःच्या खिशातून द्यायचे. अनेक मराठी गाण्यांसाठी त्यांनी आपल्या संगीतकार मित्रांकडून अगदी नाममात्र मानधन घेऊन ते गाणं त्यांच्यासाठी गायलेलं आहे किंवा पैसे घेण्यास नकारही दिलेला आहे. हा त्यांचा मराठी भाषेबद्दलचा आदर होता आणि तो पैशापेक्षा खूप मोठा होता. हिंदीमध्येही असे बरेच किस्से आहेत, पण त्यापैकी एक

व्ही शांताराम यांचा सेहरा हा चित्रपट आणि त्याचे संगीतकार होते संगीतकार रामलाल आणि गाणं होतं तकदीर का फसाना जाकर किसे सुनाए. आधी हे गाणं महेंद्र कपूर यांच्याकडून गाऊन घेण्यात आलं पण व्ही शांताराम यांना त्यांच्या गाण्यामध्ये तो दर्द दिसला नाही जो त्यांना हवा होता. त्यानंतर हे गाणं मोहम्मद रफीकडून गाऊन घेण्याचं ठरलं. त्यावेळी एका गाण्याची फी 10 ते 15 हजार एवढी होती. गाण्याचं बजेटही कमीच होतं पण संगीतकार रामलाल यांच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी मोहम्मद रफींनी फक्त 1000 रुपये घेऊन हे गाणं गायलं आणि या गाण्याने नवा इतिहास रचला. त्यांच्याकडे आलेला कोणीही व्यक्ती मोकळ्या हाताने कधीच गेला नाही इतकं हे उदार व्यक्तिमत्व होतं. संगीतकार श्रीकांत ठाकरे बरोबरच त्यांनी संगीतकार सुधीर फडके दशरथ पुजारी वसंत देसाई यांची देखील गाणी गायलेली आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वात जास्त ऐकलं जाणारं गाणं माहितीये कुठलं आहे?

सुंदर असं हे गीत. गीतकार वंदना विटणकर यांची ही सुंदर रचना आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची अतिशय गोड अशी चाल आणि मोहम्मद रफीजींचा आवाज, त्यामुळे हे गीत अजरामर झालेलं आहे. मराठी भाषेचे जे उच्चार यात त्यांनी केलेले आहेत ना, ते थक्क करणारे आहेत. जी भक्तिभावना यात आहे ती डायरेक्ट काळजाला भिडते. यातील प्रत्येक शब्दाशब्दातून त्यांनी मराठी भाषेवर घेतलेले कष्ट दिसून येतात. अशा धीर गंभीर गाण्याबरोबरच त्यांनी काही चुलबुली नटखट अशी प्रेमगीते पण केली आहेत बरं का, बालगीते ही गायली आहेत. आता हेच बघा ना, गीतकार वंदना विटणकर यांचं प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, हे अतिशय सुंदर आणि सकारात्मक गीत. मुलांनी जीवनातील संकटाचा सामना नेहमी हसत करा आणि पुढे जा असा संदेश देणारं हे गीत लोकप्रिय बालगीतापैकी एक आहे. छोट्या मुलांसाठी गाताना मोहम्मद रफींनी तोच निरागसपणा आणि उत्साह आपल्या गीतामध्ये आणला आहे, त्यामुळे ते जास्त प्रभावी वाटतं.

अगदी शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य गाण्यापर्यंत ते अगदी सहजतेने गायलेले आहेत. 3 दशकापेक्षा अधिक काळ या चित्रपट सृष्टीवर आणि आपल्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवणाऱ्या मोहम्मद रफींच्या आवाजातील बारकावे आणि त्यांचा साधेपणा आणि त्यांची मराठी गाणी याविषयी बोलायला खरंच खूप छान वाटतंय. एवढंच कशाला, त्यांनी कोळी गीत सुद्धा अस्सल कोळी ढंगात आणि तितक्याच गावरान पद्धतीने गायला आहे हो, की ऐकताना असं जराही वाटत नाही की हे अमराठी गायक आहेत म्हणून. अतिशय जोशपूर्ण असं हे गीत आणि त्यांना साथ दिली होती त्यावेळेच्या त्यांच्या सहगायिका पुष्पा पागधरे यांनी. आणि गाणं होतं, अगपोरी संभाले दर्याला तुफान आयलंय भारी. सुंदर अशा ठेक्याचं हे गाणं आजही आपल्याला कोळी गीताचा ठेका धरायला लावणारं हे गीत आजही तितकंच फ्रेश वाटतं.

अतिशय अष्टपैलू असा हा गायक. कुठलंही गाणं असो, मग ते देशभक्तीपर, शास्त्रीय संगीत, रोमॅन्टिक, कव्वाली, सुफी, भजन, तितक्याच ताकदीने सादर करायचे. पडद्यावरील अभिनेत्याशी ते आपला आवाज मॅच करून गाणं म्हणायचे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शम्मी कपूर. त्यांच्या ऊर्जेला, अवखळपणाला मोहम्मद रफींचा आवाज अगदी अचूक न्याय द्यायचा. जेव्हा मोहम्मद रफींचे निधन झाले तेव्हा शम्मी कपूर म्हणाले होते, आता मी पडद्यावर कसा गाणार, कारण माझा आवाज कायमचा निघून गेला आहे. मोहम्मद रफींना 1967 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे आणि 1 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी 26,000 वर गाणी गायलेली आहेत. त्याचप्रमाणे 2001 मध्ये त्या शताब्दीचा सर्वश्रेष्ठ महान गायक म्हणून त्यांना बहुमान मिळालेला आहे. मराठीमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत, त्यापैकी त्यातलं एक भावगीत हे मना आज कोणी बघ तुला साध घाली, अतिशय सुंदर असं हे लोकप्रिय वंदना विटणकर यांचं गीत आणि माझ्यासोबतच अनेक श्रोत्यांना सुद्धा आवडणारं अजून एक दुसरे गीत माझ्या आवडीचं, ते म्हणजे नको भव्य वाडा नको गाडी घोडा अनाडी असे मी तुझा प्रेम वेडा. अतिशय सुंदर ही रचना. गीतातील त्या प्रियकराचा साधेपणा, निष्पापणा मोहम्मद रफींच्या आवाजामधून हुबेहूब दिसतो. अर्थात श्रीकांत ठाकरे यांचं प्रभावी संगीत ही या गाण्यातील जमेची बाजू आहे.

0: देर थोडा अनाडी असे मी तुझा प्रेम वेडा।
1: मोहम्मद रफी नेहमी म्हणायचे की देखना मैं गाते गाते इस दुनिया से चला जाऊंगा, आणि झालंही तसंच। 31 जुलै 1980 या दिवशी ते आपले मित्र लक्ष्मीकांत पॅरेलल यांच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड करणार होते। सकाळी 11:30 रेकॉर्डिंग पूर्ण झालं, ते घरी आले, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला आणि रात्री 10:30 त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला। पण म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, आज ते आपल्यात नसले तरी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा आवाज प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सोबत असतो। जोपर्यंत या पृथ्वीवर संगीत आहे तोपर्यंत मोहम्मद रफी अमर राहतील। मोहम्मद रफींची गाणी आपल्याला सदैव आनंद देत राहतील, कारण गाणी कदाचित संपतील पण त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला आनंद कधीच संपणार नाही। त्यांच्या सुरांना आणि त्यांच्या आठवणींना शतशत वंदन करून शेवटी हेच म्हणावंसं वाटतं की काळाच्या पडद्याआड गेले जरी त्यांचे सूर आजही सोबतीला आहेत। मोहम्मद रफी, तुमच्या स्वरांचे ऋण या मराठी मातीवर कायम आहेत।

मैत्रिणींनो, आस पास या चित्रपटातील हेच ते गीत जे मोहम्मद रफींचं शेवटचं गीत ठरलं, अगदी शेवटचं, जे मनाला चटका लावून जाणारं आहे. मैत्रिणींनो, मोहम्मद रफी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण कार्यक्रम ऐकलात मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन. याचं लेखन आणि वाचन होतं कल्पना ढोकणे यांचं. बरं आहे, मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता हिंदुत्वन बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश केपूडकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके.

0: हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच संपर्क आणि माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारसींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाही असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपरफुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्यानं विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची चौकशी CBI करण्याची मागणी भाजप खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या 1 दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीतारामन राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंग यानं पुरुषांच्या 110 किलो

रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकारी यांच्या स्वरात जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं नांदो महानोर यांचं आणि संगीतकार होते पण

वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीला कालीरामन हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह 2026 साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंब, विविध समुदाय आणि आरोग्यसेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त आईचं दूध मिळणं आवश्यक आहे. पाणी, मध, ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रवपदार्थ पाजू नयेत. 6 महिन्यांनंतर पुढची 2 वर्ष आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टिक आहार सुरू करावा. स्तनदा मातांनाही प्रसूतीनंतर झालेली शारीरिक झीज भरून यायला मदत होते. तसंच स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग, टाईप 2 प्रकाराचा मधुमेह आणि प्रसूतीनंतरच्या नैराश्याची जोखीमही कमी होते असं मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातील 3 ओळख अद्याप पटलेली नाही. देशाच्या विविध भागात मौसमी पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्राची आपत्ती प्रतिसाद दलं तैनात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळून बंद पडलेली जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून जनजीवन प्रभावित झालं आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनानं दिला आहे. दोन्ही राज्यांमध्ये पुढचा आठवडाभर हवामान खराब राहील असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश तसंच पश्चिम बंगालमध्येही पावसानं जोर धरला असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात अनेक गावात चिखल साचला आहे. अनेक घरं अजूनही पाण्याखाली आहेत तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. ओदिशामध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. 57 विकासखंडांमध्ये मिळून सुमारे 8 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. पुढच्या 24 तासात पाऊस ओसरेल असा अंदाज आहे. केरळमध्ये 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून खराब हवामानामुळे कोची विमानतळावरची उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस होत असून नदी नाले भरून वाहत आहेत. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसी कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कवी मंगेश पाडगावकर यांची रचना अर्चना दिनेश यांच्या स्वरात.

कवी मंगेश पाडगावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत अर्चना दिनेश यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वंदना विटणकर यांची रचना श्रीहरी वझे यांच्या स्वरात.

दीप्ती आंबेकर यांच्या स्वरात, सरोज जोशी यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत वज्रेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख.
1: भारतीय तसेच देशाविदेशातील इतर भाषेतील साहित्य मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये अनुवादित झालेलं आहे, परंतु मराठीतून इतर भाषांमध्ये त्या मानानं कमी साहित्य अनुवादित झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर कवी वज्रेश ईश्वरलाल सोळंकी यांनी संपादित केलेला हा मराठी कवितेचा कोलाज हे पुस्तक मला महत्त्वाचं वाटतं. या पुस्तकामध्ये साधारण 200 कवींच्या 200 कविता वज्रेश सोळंकी यांनी निवडल्या आहेत आणि अश्विनी बापट यांनी या कवितांना अनुवादित केलं आहे. कोणत्याही भाषेत साहित्याचा अनुवाद ही कठीण गोष्ट आहे, त्यात कवितेचा अनुवाद तर त्याहूनही कठीण. म्हणूनच आपल्या मनोगतात वज्रेश सोळंकी यांनी लिहिलं आहे की अश्विनी बापट यांनी खूपच सरस मराठी कवितेचा अनुवाद केलेला आहे. जशा त्या मूळ गुजराती भाषेतील आहेत असा संभ्रम पैदा होतो. यातच त्याचं खरं यश आहे, यातच सर्व आलं. कवीचं नाव, कवितेचं नाव, त्याखालील त्याची कविता ही मराठीत एका पानावर आहे तर त्याच्याच बाजूच्या पानावर ती गुजरातीत दिलेली आहे, त्यामुळे ते समजून घेऊन वाचणं सुलभ झालेलं आहे. हा द्विभाषिक प्रातिनिधिक संग्रह आहे. आपल्याला गुजराती वाचता किंवा समजून घेता येत नसलं तरीही या अतिशय दर्जेदार अशा 200 मराठी कवितांचा संग्रह स्वतःजवळ कायमस्वरूपी असणं कोणत्याही कवितेच्या रसिकासाठी निश्चितपणे आनंददायी आहे. एक अशोक शिरोडे यांची कविता ऐकवते, लेखणी. मी प्रतीक्षेत कुठून तरी ऐकू यावी लेखणीची कुरकूर नि फडफड पुस्तकांची. आणखी एक कविता ऐकवते शशिकांत हिंगोलीकर यांची आहे, हे कुठले स्वातंत्र्य या कवितेतली. माझं राष्ट्र घटनात्मक एकसंघ असूनही तिथं माणसं एकसंघ नाहीत अजूनही. या ओळी मी नमुन्यादाखल देत आहे. राष्ट्र, सरकार, नागरिक, स्वातंत्र्य, जाहिरात, गाव, शिकार, स्त्री नातेसंबंध, कविता, परमेश्वर, जीवन अशा विविध विषयांवरील कविता या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. एकंदरीत सर्व कवितांमधून साधारण दशकातील कवितेचे पडसाद या संग्रहातून स्पष्ट दिसत आहेत. प्रत्येक कवितेचा अनोखा प्रभाव येथे आहे. प्रत्येक कवितेची स्वतःची वेगळी शैली असते, स्वतःचा शब्दसंग्रह असतो. तथापि या पुस्तकात उदयास येण्याच्या आजच्या मराठी कवींची प्रतिमा अगदी स्पष्टपणे दिसून येते अशा आश्वासक शब्दात अश्विनी बापट यांनी अनुवाद करताना जाणवलेल्या गोष्टी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या आहेत. या कविता समकालीन कवींनी लिहिल्या असल्यामुळे मराठी कवितेच्या अनुवादातून गुजराती तसेच मराठी भाषकांना सुद्धा मराठी संस्कृती, आजच्या काळचे प्रश्न, भवताल, घडामोडी, मराठी आणि गुजरातीमध्ये असणारी साम्यस्थळं इत्यादी जाणून घेता येईल. महेश लीला पंडित यांचे अनेक कवींना सामावून घेत कवींच्या फोटोंचं फुलपाखरारूपी बनवलेलं मुखपृष्ठ हेही खूप आकर्षक आहे. मराठी तसेच गुजराती भाषिक कवी आणि

0: रसिक या संग्रहाचं निश्चितपणे स्वागत करतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं वज्रेश सोळंकी यांच्या कोलाज कवितांचे संपादन या पुस्तकावरील प्रतिभा सराफ यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकणार आहोत. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो, ग्रामीण कृषी मोसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडई पुनर्लागवड केलेल्या भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी, तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याने नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळाच्या रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं आडवं पडून नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठीचा आधार द्यावा. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड अद्याप पूर्ण झालेली नाही त्या ठिकाणी पुनर्लागवडीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत. डोंगर उतारालगत असलेल्या भात खाचरांमध्ये मुसळधार पावसामुळे नव्याने पुनर्लागवड केलेली भात रोपं वाहून जाण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी डोंगर उतारावरून येणारं पाणी भात खाचरात शिरत असल्यास अतिरिक्त पाणी दुसरीकडे वळवण्याची योग्य व्यवस्था करून पुनर्लागवड केलेल्या रोपांचं संरक्षण करावं. खेकड्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी सलग 2 ते 3 रात्री बत्तीच्या साह्याने खेकडे पकडून त्यांची संख्या कमी करावी किंवा विषारी आमिषाचा वापर करून खेकड्यांचं नियंत्रण करावं. त्यासाठी 1 किलो शिजवलेल्या भातामध्ये 75% पाण्यात मिसळणारी ॲसिफेट पावडर 75 ग्रॅम टाकून विषारी आमिष तयार करावं. या मिश्रणाच्या साधारणपणे सुपारीच्या आकाराच्या 100 गोळ्या तयार करून प्रत्येक बिळाच्या आत तोंडाशी 1 गोळी ठेवावी आणि बीळ बुजवावं. दुसऱ्या दिवशी जी बिळं उकरली जातील अशा बिळात परत आमिष वापरावं. विषारी आमिषाचा वापर सांघिकरित्या आणि एकाच वेळी केल्यास त्याचा परिणाम होतो. मंडळी पुनर्लागवडीसाठी तयार असलेल्या नागली आणि वरी रोपांची पुनर्लागवड करावी. वातावरण ढगाळ असताना किंवा रिमझिम पाऊस पडत असताना लावणी करावी. रोपं उताराच्या आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने ओळीत उथळ आणि उभी लावावीत. अधिक उत्पन्न मिळण्यासाठी 30 दिवसांची रोपं एका ठोंब्यात 2 याप्रमाणे 2 ओळीत 20 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवून लावावीत. नागलीच्या अधिक उत्पादनासाठी सपाट आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी 25 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागवड करावी. लावणीच्या वेळेला 880 ग्रॅम युरिया, 2.5 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 675 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला 2.6 किलो प्रति गुंठा द्यावं. खताची पहिली मात्रा फेकून न देता ठोंब्यातून द्यावी म्हणजे अधिक फायदा होईल. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता भुईमूग पिकामध्ये पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी. तसंच कारळा पिकामध्ये देखील पाणी साचू नये म्हणून अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी. कारळा पिकाच्या पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावं. त्याप्रमाणे 15 दिवसांनी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावं. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
3: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे

0: विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: असं म्हटलं जातं की मीठ कमी पडलं शरीरामध्ये तर बाबा सोडियम कमी येतं, मग कधी कधी पिंढऱ्यांमध्ये मसल्सना क्रॅम्प येतात, आणि अलीकडं तर मिठामध्ये आयोडीन वगैरे पण ॲड केलं जातं. तर आपण म्हणताय की नैसर्गिक जेव्हा आपण खाणार आहोत तर तिथे मीठ नाही पाहिजे, मग हे कसं बॅलन्स करायचं आणि मुलांना आहार देताना मग कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
2: टेस्टपुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काय फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो मग त्यावेळा ते हे प्रश्न होतात, आणि मग मीठ थोडं जादा घातलं जातं आणि मग आपल्याला त्यात अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटली मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट असले की पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार, कारण ही एक नैसर्गिक टेंडन्सी आहे, सवय आहे आपल्या मेंदूची की जरा चांगलं खाल्लं की त्याच्या पुढचं चांगलं खावं असं. तर त्यामुळं त्या सवयीला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि थोडंसं मीठ घेणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण अति घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात, आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो, नाही असं नाही. पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो, कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं, सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच, पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झालेत. थोडेसे आपल्या या जमिनीमधील हे सगळं प्रदूषणचे प्रकार आले, त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत, तीही थोडीशी कारणं असू शकतील. पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे बी पीचं खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे, इतर गोष्टीबरोबरच खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो, ताटाला लावतो, परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो, त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो, म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो, आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शनमध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो. नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही काही वेळेला प्रश्न असतील, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लाईफस्टाईल हल्ली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे, मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं, रेडीमेड दिलं जातं, मग रेडीमेडचे काही त्याची ओन प्रॉब्लेम आहेत. रेडीमेडमध्ये टेस्टला ज्यादा महत्त्व दिलं जातं, दिसण्याला ज्यादा महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्त्व दिलं जात नाही, आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं, लगेच ती खावंसं वाटणं, अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत.
1: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
2: आहे, थोडासा आहे, नाही असं नाही आहे. काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅविंग होणं, सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं, काहीतरी खावंसं वाटणं, थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम, नक्कीच आहे.
1: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
2: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं आणि त्यांच्याबरोबर आपणही जेवढं काय चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं आणि आपली जीवनशैली तशीच ठेवणं की जे मुलंही बघतात हे आपण काय खातो आपण काय करतो आणि त्याप्रमाणे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात, आणि नुसतं आपणच नाही तर कळत नकळत सर्व शाळेतल्या मुलांनी सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक हे झालं तर जरा अधिक बरं असतं.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
2: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या व्यवस्थित, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाहीये, आपल्या मालकीचं काहीच नाहीये.
1: हे
2: आपल्याला मिळालेलं आहे,
1: खरंय.
2: आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची, ते सांभाळायचं आहे चांगलं. जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात
1: द्यायचं,
2: एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक आपण ओरबडायचंय, पुढचे जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीचं आहे. मग मानव नाही आपण. एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
1: बरोबर.
2: फक्त साठा करणारा एकच प्राणी आहे तो मानव आहे. जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो, बिल्डिंग बांधतो. जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आणि आता आपण इंधनासाठी असली जागतिक लढाई बघतोय.
1: खरंय.
2: आणि विघ्न किती आणतोय, किती विनाश करतोय आपण.
1: आपल्या हातानं आपण हे सगळं करतोय खर तर.
2: पण
1: ह्या समस्यांना ह्या आपल्याला
2: दिलंच पाहिजे,
1: दिलं पाहिजे आणि आता आपण देत आहोत खर तर.
2: त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं. आणि ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
1: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
2: आजचं यावेळचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
1: बरोबर.
2: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
1: आहोत.
2: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उतराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उतराई पाहिजे लोकांचा, अरे
1: कृतज्ञ
2: असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसा विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे.
1: अगदी.
2: आपलं अस्तित्व त्याच्यावर आहे.
1: पंचमहाभूत तुम्ही आता म्हणला तसं, हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग
2: हेच आहे. आणि हे जर आपण
1: याचं पक्षी
2: ह्याचं आपण तुच्छतेनं ते बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जर खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा, हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बसलो, इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतोय, मला व्यवस्थित वागलं, देवळात व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं पाहिजे, आतून बाहेरून ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. आणि दुर्दैवानं काय होतंय की पर्यावरणा वाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल ह्या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातवंडे तिसरीकडे, आजोबा आज्या इथं बावडा बघत बसले आहेत, त्या वेगळ्या जनरेशन म्हणून आल्यात. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रीयल याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले.
1: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठला आणि कुठल्या,
2: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
1: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं
2: कुणासाठी
1: पारका होतोय
2: आणि कुणासाठी,
1: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
2: तो विकास गाठण्यासाठी एवढं सरळ करायचं कारण लोकां एवढ्या लोकांना मग खाली. आपण खरं तर या शहाण झालं पाहिजे ज्या अपेक्षा होती एवढं तंत्रज्ञानानं.
1: बरोबर. त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं. निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
2: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या शाळेत आसपास जिथे जमेल तिथं.
1: हे आपलं कर्तव्य आहे.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

से बोला है आवन की बात, तना तबला साथ के लिया है, संदेश पोपटकर यांनी आणि व्हायोलिनची साथ आहे शिरीष भालेराव यांची. तर ऐकूया सुनील बर्दापूरकर यांच्या गायनात राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सुनील मर्दापूरकर यांच्या गायनात राग शुद्ध सारंग ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि व्हायोलिनची साथ होती शिरीष भालेराम यांची.

करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर. आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाहीत असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपर फुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्याने विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSCET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या 1 दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईत घाटकोपर इथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रकल्पाविषयीची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच लँड टायटलिंग कायदा लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की या कायद्यानुसार मालमत्ताधारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबर सर्व तपशील उपलब्ध होईल. तसंच प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणी नंतरच नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 38.96% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू.

0: आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या बेमळा धरणाचा जलस्तर वाढल्यानं धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बेमळा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 37 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कयाधू नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पावसामुळे कळमनुरी बोल्डा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवर असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्ण आणि 32 दरवाजे 2 मीटर उघडले असून पुढच्या काही तासात 3.75 लाखापर्यंत क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस तूर सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी नाले आणि ओढ्यांपासून दूर राहावं तसंच झाडांखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. धुळे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. वणी गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलं आहे. त्यामुळे वणी अमळनेर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आवश्यक मदत दिली जाणार असून नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यामध्ये दहेली गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अडाण नदीवरच्या पुलावरून एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या गाडीत 4 जण प्रवास करत होते त्यापैकी 1 जण बचावला असून 3 जणांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातल्या 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: मी रश्मी भाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं, तर एमपीएससीच्या तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी निदर्शनं केली. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला आणखी 5 वर्षांसाठी केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर झाली आहे. राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02 झालेत. श्रोते हो, गीत संध्यामध्ये आज ऐकूया मराठी चित्रपटातली गाणी.

पद्मनाभ गायकवाड यांना आपण ऐकलत बॉईज फोर या चित्रपटासाठी. गीतरचना होती गणेश आत्माराम शिंदे यांची आणि संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. गीतसंध्यामध्ये आता ऐकूया खुर्ची या चित्रपटातलं अभय जोधपूरकर आणि अमिता घुगरी यांनी गायलेलं गाणं.

0: अभय जोधपूरकर आणि अमिता घोगरी यांनी गायलेलं खुर्ची चित्रपटातलं हे गाणं होतं. प्रशांत मदपूरकर यांचं संगीत होतं अभिषेक काटे यांचं.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकू शकाल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
2: सगळ्याच मुलांकडे त्या दर्जाची बुद्धिमत्ता ही नक्की आहे, पण या सगळ्या मुलांचा वेगळेपणा असा असतो की तो त्यांची चिकाटी आणि त्यांची एकाग्रता.

0: ज्या स्पर्धा परीक्षा होतात तर या सगळ्या MCQ बेस्ड परीक्षा आहेत, परंतु ऑलिम्पियाड ही या स्वरूपाची नाही. तिथे तुम्हाला सैद्धांतिक पेपर लिहायचा असतो आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचा भाग प्रयोग करता येणं आणि स्वतः विचार करून करता येणं, हा वेगळेपणा या मुलांकडे लागतो.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य, शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सादर करते विवेक वानखडे.
2: गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आज आपण ऐकत आहात मराठी चित्रपटातली गाणी.

अवधूत गुप्ते आणि जुईली जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत होतं लग्न कल्लोळ या चित्रपटातलं. गीतरचना होती मंदार चोळकर यांची, संगीत होतं प्रफुल्ल स्वप्नील यांचं. गीतसंध्यामध्ये श्रोते हो आता ऐका नवरदेव बी एस सी ॲग्रिकल्चर या चित्रपटातलं गीत.

नवरदेव BSc ॲग्रिकल्चर या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. श्रोते हो, ही गीतरचना होती प्रणीत कुलकर्णी आणि कुणाल करण यांची. संगीत होतं कुणाल करण यांचं आणि गायक कलाकार होते आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हॅपी जर्नी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना होती क्षितिज पटवर्धन यांची, संगीत होतं करण कुलकर्णी यांचं. गीतसंध्या कार्यक्रमात आता शेवटी डावपेच या चित्रपटातलं गीत.

डावपेच चित्रपटातल्या अजय गोगावले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण मराठी चित्रपटातली गाणी ऐकलीत. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात मोहम्मद रफींच्या स्मृतिदिनानिमित्त गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत 5:30 वाजता.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या ह्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा कार्यक्रम का बरं असावा खास? तर हिंदी चित्रपट संगीतात गॉड ऑफ मेलडी समजल्या जाणाऱ्या माझ्यासारखं विश्वित आणि माझ्या आजी आजोबांसारखं सत्तरीत सुद्धा फेवरेट असणारा, खरं तर आपल्या सर्वांच्या कानाच्या मनाच्या जवळचा आवाज म्हणजेच आज आहे मोहम्मद रफी यांचा 46वा स्मृती दिन. त्यामुळे ट्रिब्यूट म्हणून आपण आज त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्यांनी गायलेली गाणी ऐकणार आहोत. सध्या सोशल मीडियावर त्यांची बरीच गाणी प्रचंड व्हायरल होत असली तरी आजपासून 10 वर्षांआधी सोशल मीडियाचं रान एवढं फोफावलेलं नसताना प्रत्येक लग्नात नवरी नवरदेवाच्या एंट्रीच्या वेळी बहारो फुलं बरसाओ ह्या गाण्याची गंमत वेगळीच होती. मी लहान असताना जितकी लग्न अटेंड केली होती त्यात वरातीमध्ये किंवा मेन एंट्रीच्या वेळी हे गाणं किंवा ह्या गाण्याचं म्युझिक ऐकल्याचं मला आठवतंय. एवढंच काय तर माझ्या आई बाबांच्या लग्नाच्या सीडी मध्ये पण बॅकग्राऊंडला हे गाणं आहे. अँड आय एम डॅम शुअर तुमच्यापैकी अनेक जणांची ही आठवण असेल. मला आता एकदम असं वाटतंय की माझ्या 2 पिढ्या आधीच्या यंग ऍडल्ट्सनी म्हणजेच 60-70 दशकातल्या तरुणांनी त्यांच्या काळात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर रफी साहेबांच्या गाण्याला रिलेट केलं असेल. मग ते मराठी घरांमध्ये रफी साहेबांनी गायलेलं शोधीसी मानवा राऊळी मंदिरी हे मराठी भक्तिगीत असो किंवा हसा मुलांनो हसासारखं बालगीत असो,

किंवा उमलत्या वयात कॉलेजमधल्या थोड्याशा नजरानजरीनंतर प्रेयसीला आपल्या वेस्पा किंवा लांबरेटावर हम और तुम और ये समान अनुभवताना प्रियकर मिल गया दर्देजकर असं नक्कीच ऐकवत असतील.

आजच्या काळासाठी ही सर्व गाणी जुनी नक्कीच आहेत आणि आपणही सर्वजण आता वयाने मोठे व्हायला लागलो आहोत, पण ह्या काही गाण्यांचा परिस्पर्श आपल्या कानांना झाल्यावर ज्या वयात आपण ते गाणं ऐकलं असेल ते वय आणि ते जगणं आपल्याला पटकन आठवतं. 3-2-1 म्हणत एक पटकन एक फ्लॅशबॅक चालू होतो. मला असं वाटतं की ह्या गाण्यांमध्ये अजूनही जीव आहे, आयुष्य आहे. रफी साहेबांनी गायलेल्या गाण्यांमध्ये एक जिवंतपणा जाणवत राहतो आणि त्यामुळेच अजूनही त्यांचा सदाबहार आवाज जगाच्या आणि कित्येकांच्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यातूनही ऐकू येतो. नासिर काझमी त्यांच्या एका शेरामध्ये म्हणतात की यू ही आबाद रहेगी दुनिया, हम न होंगे कोई हमसा होगा. पण कलाकारांसाठी गाणाऱ्यांसाठी ते जरी नसले तरी त्यांची कला जगाच्या अंतापर्यंत कायम राहते एवढं मात्र नक्की.

मोहम्मद रफी, कारकीर्द 1924 ते 1980, जगातले लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक आणि भारतीय उपखंडातल्या प्रभावी आणि महान गायकांपैकी एक. 1950 ते 1980 दशकांमधल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्याचा गाणारा आवाज म्हणजेच मोहम्मद रफींचा आवाज. हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी जरी प्रसिद्ध असले तरी त्यांनी पंजाबी, मराठी, तेलुगू, उर्दू आणि इंग्रजी भाषांमधून देखील गाणी गायली. लहानपणी एका फकीराच्या गाण्याचे अनुकरण करून जरी त्यांनी गायला सुरुवात केली असेल तरीही त्यांनी जवळपास विविध भाषांमधून 28,000 गाणी गायली. नौशाद, एसटी बर्मन, शंकर जयकिशन, रवी, मदन मोहन, ओपी नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी अशा दिग्गज संगीतकारांकडे समकालीन गायकांबरोबर त्यांनी काम केलंय. नौशाद साहेब त्यांच्याबद्दल, त्यांच्या आवाजाबद्दल असं म्हणतात की गुंजते है तरी नगमो से अमीरों के ये महल, गुंजते है तरी नगमो से अमीरों के ये महल, झोपड़ों में भी गरीबों के तेरी आवाज है. अपनी मौसीकी पर सबको फक्र होता है मगर, अपनी मौसीकी पर सबको फक्र होता है मगर, मेरे साथी आज मौसीकी को तुझ पे नाज है, आज मौसीकी को तुझ पे नाज है.

रफी साहेबांनी सर्व तऱ्हेची गाणी गायली. सर्व मानवी भावभावना ते इतक्या सुंदररित्या गायचे की गाणं आतपर्यंत पोहोचायचं. विशेषतः प्रेमातल्या सर्व भावना सुंदररित्या त्यांनी गायल्या. मग ते अल्लड वयातलं प्रेम असो वा परिपक्व किंवा फक्त प्रेयसीच्या रूपाचं कौतुक का असेना, रुसवा, राग, विरह, मनवणं, ह्युमर या सर्व भावना त्यांच्या आवाजातून स्पष्ट व्यक्त होत गेल्या. त्यांचं मला आवडणारं गाणं ऐकवते आता मी तुम्हाला.

अमरीश मिश्र त्यांच्या एका पुस्तकात म्हणतात की कलेचा प्रवास धुंद करणारा असतो. यश, कीर्ती, मान सन्मान ही या प्रवासातली रमणीय विश्रामस्थळं असतील, परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाचं मंथन करण्यातच मग्न असतात. शुभ्र काही जीवघेणे शोधत असतात. मलाही हेच वाटतं. दोज हू पॅशनेटली फॉलोज देअर आर्ट मिट्स डिव्हाईन एनर्जी समडे. खरंच कलेचा निष्ठेने केलेला पाठपुरावा कलाकाराला केव्हा न केव्हा काहीतरी दैवी देऊन जातो. मोहम्मद रफींचा आवाज सुद्धा त्यांना स्वतःला आणि अनेक रसिकांना ही जादू वाटून गेलेला आहे. हा एक असा आवाज आहे जो आपल्याला पलीकडच्या जगात नेतो आणि वाटतं की अजून काही क्षण रेंगाळावं त्या स्वरांवर. कल्पनेतल्या हरिणांनी बागडावं अजून थोडंसं मुक्तपणे, मनातल्या पिसांनी विहरावं निरागसपणे, मावळू नये कोणाच्याच आशेचा सूर्य आणि म्हणावं की

तर श्रोते हो, आपण ऐकला युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

जीते है शान से या चित्रपटातलं गीतं पण ऐकलं. गायक कलाकार होते अमित कुमार, शब्बीर कुमार, शैलेंद्र सिंग, अनुराधा पोडवाल आणि कविता कृष्णमूर्ती. गीतरचना होती अंजान यांची. संगीतकार होते बप्पी लहरी.

किशोर कुमार आणि सहकारी यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत होतं मिस्टर इंडिया या चित्रपटातलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. गीतवहार हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: प्रवाहः क्रमशः स्थिरतां भजते, तथापि वैतरणी नद्याः तदुपनदीनां च आप्लावेन नूतनाः आशंकाः प्रादुर्भूताः। अस्मद्वार्ताहरस्य वृत्तान्तानुसारं त्रयोदश जनपदानां खण्डेषु प्रायः 8 लक्षं जनाः अस्मात् आप्लवात् प्रभाविताः अभवन्। प्रशासनस्य अधिकारिणः आपद्रक्षण सहायता कार्याणि निरीक्षणं च सम्प्रति तीव्रगत्या संचालयन्ति। झारखण्ड राज्यस्य भाजपेति दलस्य सांसदाः अद्य संसद भवनस्य महात्म गांधी प्रतिमायाः पुरतः कथितस्य जेपीएससी गोप्यता भंग परीक्षा पत्र प्रकरणे सीबीआई अन्वेषणं याचितवन्तः। झारखण्ड राज्ये जेएमएम नेतृत्वस्य सर्वकारस्य नेतृत्वे जेपीएससी अनाधिकृत परीक्षा पत्र प्रकाशनेन सहैव अनेकाः परीक्षा पत्र प्रकाशन घटनाः सूचिताः इति केन्द्रीय महिला बाल विकास मन्त्रिणा तथा कोडरमा मण्डलस्य भाजपा सदस्याः उक्तवती इति वार्ताः।
1: .247 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात श्रोत्यांची आवड जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी संपदा जोशीसोबत। श्रोते हो, संध्याकाळचे 6:30:50 झालेत। आता एका रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर आनंद घ्याल लोकसंगीताचा। 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्त विशेष, तसंच 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके, सहायक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत। हे कार्यक्रम आणि 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। 8:15 ऐकाल पॉप म्युझिक, 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर। हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। रात्री 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा आम्ही प्रसारित करू। 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून। श्रोते हो, असे आहेत आपल्या आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी, उद्या शनिवार अर्थात 1 ऑगस्ट 2026 पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणीमध्ये निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याविषयी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 2:00, 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यायची काळजी तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा ढवळीकर, 6:50 परिसर या कार्यक्रमात वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांची रोहन जाधव यांनी घेतलेली मुलाखत। श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू। 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:20 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू। 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 7:45 भावधारा, 8:40 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम लोकमान्यांना उमगलेली गीता अर्थात गीता रहस्य, लेखक प्राध्यापक दीपक जोशी, निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर यांचं, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर। हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही

सहक्षेपित करू. 9 वाजता लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांची मंजिरी गोखले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:30 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुसूदन कानेटकर यांनी गायलेला राग जोनपुरी आम्ही प्रसारित करू. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, 11:40 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 11:40 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायन यावर आधारित कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज, निवेदन सानिका मुजुमदार यांचं, सादर करते विजय भुयार. 12:00 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात थॅलेसेमिया आणि रक्तदान याविषयी डॉक्टर सई नेमाडे यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद, तसंच लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी धोरण आणि भूमिका याविषयी माहिती लेखिका संगीता नेवे, सादर करते विजय भुयार. 1:05 गीतबहार. 1:40 अकोला जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल. तर 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 वाजता नादब्रह्म या कार्यक्रमात भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं गायन राग मध्यमावती आपण ऐकाल. उद्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्यामध्ये हिंदी चित्रपटातली गाणी. 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात युवा प्रतिभा या कार्यक्रमात नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सई देसाई या युवा मैत्रिणीशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा, निवेदन दर्शन गुजराथी आणि नेहा पवार यांचं, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 6:10 गीतबहारमध्ये मराठी चित्रपट संगीत. 6:30 वाजता आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 ऐकाल कीर्तन, विषय अंधश्रद्धा निर्मूलन. कीर्तनकार आरती गोडसे, तबला साथ अमेय भिडे यांची, तर हार्मोनियम साथ अशोक गोडसे यांची. निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे यांचं आणि कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे. 7:15 वाजता वृत्तविशेष. 7:30 वाजता किसानवाणीमध्ये हवामानावर आधारित कृषी सल्ला, तसंच पावसाळ्यातील रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश मांजरेकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. उद्या रात्री 7:15 वाजता थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, संपादन सुहास नंदुरे यांचं. 8:30 वाजता इस सप्ताह संसद में मुंबई केंद्रावरून. 9:15 वाजता स्पॉटलाईट. 9:30 वाजता राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती. आणि 10:00 वाजता अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात चिन्मया सिस्टर्स यांचं कर्नाटक गायन ड्युएट सादरीकरण आपण ऐकाल. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्या वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविधरंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा. शंभो शिवशंकर हर हर हर हर.

0: 怎么着呢？
1: 哑巴呀，妈在哪位？妈在哪还说过呢？
0: 不呢？
1: 你不难好吧？说过呢还说过呢？
0: 啊是啊是，咱们。

0: हे वासुदेव गीत गायलं होतं पिराजीराव सरनाईक आणि सहकारी यांनी.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: सुनबाई.
4: काय सासूबाई?
3: ह्या घराचे काही नियम आहेत.
4: जसे?
3: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
4: मग देवाण घेवाण?
3: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
4: ओह,
3: जसे UPI ने?
4: अच्छा.
3: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
4: तो काय आहे सासूबाई?
3: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
4: तुम्ही पण ना सासूबाई.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: श्रोते हो, लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकारी यांनी गायलेल्या या लोकगीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 7 वाजता प्रादेशिक बातम्या ऐकूया मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाए. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी समुद्र 84,000 कोटी रुपयांच्या मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपरफुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत गांधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्यातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत

0: 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तरीही कंत्राटदाराने दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही घटना घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
1: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील 3 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेले कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. धुळे तालुक्यात आंबोडे इथं 2 जण पुरात वाहून गेले आहेत. मुकटी गावात लक्ष्मीनगर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मुकटी ग्रामस्थांनी बाहेर काढलं. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दडगाव तालुक्यात चनसेली घाटात दरड कोसळली असून हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. नाशिक घाटमाता परिसरात तसंच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि कळवण या 4 तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे भीमा आणि नीरा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून सुमारे 80,000 क्युसेक तर वीर धरणातून 33,000 जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत घाटकोपर परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं, स्वाभिमानाचं तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत प्रतीक ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जुलै 2029 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं त्यांनी सांगितलं. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतीवर लहूजी साळवे यांच्या स्मारकाचं सुमारे 65% काम पूर्ण झालं आहे. या स्मारकाचंही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितलं. वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान करू असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रस्त्यांवर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. मुंबईतली हॉटेल्स आणि खाणावळींविरुद्ध पक्षपाती कारवाई केल्याबद्दल राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मंत्रालयातली उपाहारगृह 98% स्वच्छ असल्याचं प्रमाणपत्र विभागानं दिलं होतं. मात्र वकिलांच्या समितीच्या पाहणीत उपाहारगृह अस्वच्छ असून सांडपाण्याची व्यवस्थाही नीट नसल्याचं तसंच स्वयंपाकघरात कीटकांचा वावर आढळला होता. त्यावरून न्यायालयानं एफडीएच्या पक्षपाती कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सर्व ठिकाणांवर कारवाई करताना एक समान धोरण अवलंबलं पाहिजे असं सुनावलं. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या प्रीती पवारनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन मापवेचा 5-0 असा पराभव करत भारताचं किमान रौप्य पदक निश्चित केलं. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कॉर्लेट डेलगाडो हिच्याशी होणार आहे. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत

0: एकूण 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी यात्रेत सहभागी झालेल्या वारकरींनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,92,00,000 रुपयाहून अधिक रकमेची देणगी अर्पण केली आहे. यात रोख देणगी, सोन्या चांदीचे दागिने, लाडू, प्रसाद विक्री, हुंडी, भक्तनिवास तसेच इतर विविध माध्यमांमधून हे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली. हवामान विभागाने धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि सातारा घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 7:11 झालेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय।
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे।
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी।

0: कर्ज मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पिन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून यू पी आय ने करा पेमेंट.

0: डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
3: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक PJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
4: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
3: PJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
5: श्रोते हो, संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहात सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन. याविषयी डॉक्टर राहुल डाके, सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. पण त्याआधी ऐकूया वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, अंमली पदार्थांच्या धोक्यापासून युवा पिढीचं रक्षण करणं तसंच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाला गती देण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई या व्यापक अभियानाचा प्रारंभ झाला. याच पार्श्वभूमीवर हे अभियान, त्यासाठी केलेलं नियोजन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित पैलूंवरची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या उद्दिष्टानुसार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ शासनाचा नसून ती एक लोकचळवळ व्हावी या दृष्टीनं अभियानाची आखणी करण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांमध्ये 4,000 अधिक समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या असून 1,000 जास्त प्रशिक्षित समुपदेशकांचं जाळंही उभारण्यात आलं आहे. हे अभियान टप्प्याटप्प्यानं संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं जाणार आहे. या अभियानाच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती ऐकूया मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांच्याकडून.
1: मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाच्या प्रगतीच्या, स्वप्नाच्या, संधीच्या आणि युवा शक्तीच्या प्रतीक आहे. या मुंबईचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपल्या तरुण पिढीला अंमली पदार्थापासून दूर ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. केंद्र शासनाद्वारा 2029 पर्यंत ड्रग फ्री देश करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे विविध विभागामध्ये समन्वयासाठी अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच टू नार्कोटिक्स हे धोरण स्वीकारलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये ड्रग फ्री मुंबई हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबईमधील सर्व प्रशासकीय विभागामध्ये समन्वयकरिता माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अंमली पदार्थाविरुद्धचे अभियान नसून मुलांचे भविष्य आणि कुटुंबांना सुरक्षित ठेवण्याचे अभियान आहे. या अभियानामध्ये विशेषतः अवेअरनेस, कम्युनिटी पार्टिसिपेशन, काउन्सिलिंग आणि प्रिव्हेंशन या बाबीवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पोहोचावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि आवश्यकता भासल्यास त्यांना समुपदेशन उपलब्ध व्हावे यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर 4,000 जास्त ड्रग फ्री मुंबई गायडन्स अँड काउन्सिलिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रशिक्षित समुपदेशक यांचा सहभाग आहे. त्यामुळे ही केवळ प्रशासकीय मोहीम न राहता शाळा, पालक,

0: विद्यार्थी समुपदेशक यांचं संयुक्त अभियान आहे. या अभियानामध्ये आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त काउन्सिलर्सचे नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. यापुढे या काउन्सिलर्सना प्रशिक्षण देऊन शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांना नियमित मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अभियानचे नाव ना राहता मुंबईची ओळख बनावी हा आपला सामूहिक संकल्प आहे.
1: श्रोते हो, केवळ कठोर कायदे किंवा प्रशासकीय कारवाईनं अंमली पदार्थांची समस्या सुटणारी नाही, तर त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येणंही तितकंच गरजेचं.

0: उतरवण्याची सामूहिक शपथही दिली.
1: मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही. तसेच माझे कुटुंब, मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करीन. अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी, सुदृढ, सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करीन. त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. व्यसनमुक्त कुटुंब, अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
0: श्रोते हो, काल झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवादही साधला. अंमली पदार्थ हे युवा पिढीला संपवण्यासाठी रचलेलं एक छुपं युद्ध असल्याची जाणीव त्यांनी या संवादातून करून दिली. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना पुरस्कृत करण्याची घोषणा करतानाच या लढ्यात समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्याच शब्दात.
1: आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केलाय आणि नशामुक्त भारत करण्याकरता आपल्याला देखील नशामुक्त मुंबई, ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं गरजेचं आहे. 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरु म्हणून भारत स्थापित होऊ शकतो. ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही. भारताची ताकद वाढती आहे. भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं. ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वावर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली तर मग उद्याचा भारत हा खोकला होईल, तो पोकळ होईल आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही. असं एक छुपं युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे. या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज. नशा हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये त्यांना व्यसनाधीन करत त्यांना ड्रग्जच्या अधीन करून या भारताला पूर्णपणे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्तनाबूत करायचं अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे. आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही, याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्जच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल. आणि मग याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, याच्यामध्ये सामाजिक कल्याण विभाग आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये आमचा शालेय शिक्षण आणि याच्या सोबत आमचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. एकीकडे ड्रग्ज वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या युवा शक्तीने ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची. त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं, पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून त्या ठिकाणी जिथनं ड्रग्ज येतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते जिथून येतात अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली

0: कारवाई, कॉलेजच्या आजूबाजूला शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2-3-4 वर्षांमध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू.
1: श्रोते हो, या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीवरही कठोर कृती गरजेची आहे. अलीकडच्या काळात पोलीस यंत्रणेनं आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करत शेकडो कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता ड्रग्जचे कारखाने शोधून ते उद्ध्वस्त करणं आणि मुख्य पुरवठादारांची साखळी तोडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. याच अनुषंगानं ही समस्या, पोलिसांची कारवाई आणि पुढची दिशा याबद्दल अधिक विश्लेषण करत आहेत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित.
2: ड्रग्ज त्याच्या विरुद्धचं जे युद्ध आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मुंबई आणखी महाराष्ट्रासाठी म्हणून एक अभियान सुरू केलेलं आहे की स्वतः तरुणाईनेच पुढे येऊन पूर्णपणे या ड्रग्जना नाकारायला पाहिजे. त्याचं मुख्य कारण असं आहे की हे जे भारतामध्ये ड्रग्ज घुसवणे आणि भारतातल्या तरुणाईला पूर्णपणे नामशेष करून भारताची अर्थव्यवस्था कोलमडायला भाग पाडणे याच्यामागे फार मोठा आंतरराष्ट्रीय डाव आहे. हा डाव असा आहे की पाकिस्तानमधले ज्याला आपण आयएसआय म्हणून ओळखतो त्या आयएसआयनी पाकिस्तानमधून ड्रोन्स मार्गे लँड रूटनी, सी रूट्सनी, विमानातून किंवा ज्या कुठल्या जमेल तसं वाहनातून भारतामध्ये ड्रग्ज पुरवायची याचा चंग बांधलेला आहे. आणि हे नुसतं केवळ तिथपर्यंतच मर्यादित आहे असं नव्हे तर त्याच्याशिवाय श्रीलंका, नेपाळ, म्यानमार ह्या ज्या आपल्या लागून असलेल्या सीमा आहेत त्या सीमांमधून सुद्धा भारतामध्ये सर्व बाजूंनी सतत ड्रग्जचा फार मोठ्या प्रमाणामध्ये पुशिंग चाललेलं आहे. आज आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये झिरो टॉलरन्स म्हणून भारत सरकारनी आणि भारताच्या गृहमंत्र्यांनी ही एक योजना जाहीर केलेली आहे. त्याचं उद्दिष्ट हेच आहे की भारतातल्या तरुणाईला वाचवणे. कारण हे जे ड्रग्ज आता इथे पुश केले जात आहेत त्याचं मुख्य कारण असं आहे की एकतर तरुणाईंना बिघडवणं आणि भारतातल्याच लोकांच्या मदतीने, भारतातल्याच लोकांच्या पैशांनी हे नर्को टेररिझम याला प्रोत्साहन देणे. नर्कोटिक्स मधून किंवा ड्रग्ज मधून जो पैसा उभा केला जातो हा टेररिस्टना शस्त्रास्त्र खरेदी करायला पुरवला जातो आणि त्याच्यातून काश्मीर असेल, पंजाब असेल किंवा भारताच्या अन्य भागामध्ये असेल दहशतवाद वाढवायचा याची अनेक उदाहरणं हे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांनी वारंवार उघड केलेली आहेत आणि त्याप्रमाणे न्यायालयामध्ये त्याचं दोषारोप पत्रही दाखल केलेलं आहे. हे जे आहे याच्यासाठी आज केवळ भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे पुरेसं पडणार नाहीये. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध जी काही योजना करायची आहे ती डिटेक्ट करायची आहे ती तर जोरात चालवलेली आहेच. आज आपल्याला कल्पना आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये आज एक अँटी नर्कॉटिक सेल याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी टास्क फोर्स महाराष्ट्र सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वीच स्थापन केलेलं आहे. त्यासाठी एक आयडी रँकचे अधिकारी नेमलेले आहेत आणि ते भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय ज्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर सतत कोऑर्डिनेशन करत असतात आणि जी काही माहिती मिळते त्या आधाराने अचूकपणे जे संबंधित आहेत त्यांच्याविरुद्ध ड्रग्ज डिटेक्ट करत आहेत. आपल्याला कल्पना आहे की काही बंदरांमध्ये तर तहानी नर्कोटिक्स आणलेले आहेत. त्याशिवाय मुंबई, महाराष्ट्र, ठाणे, पुणे या भागातील देखील अनेक दूरवरच्या ठिकाणी ड्रग्जशी रिलेटेड अशा प्रकारच्या काही कारखाने, काही गुप्त अशा कारवाया चाललेल्या आहेत. माझं सर्व लोकांना यासाठी आग्रहाचं विनंती आहे की त्यांनी एकतर ड्रग्ज कन्झ्युम करूच नका, त्याचबरोबर आपल्याला जिथे संशय येईल त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणची माहिती अँटी ड्रग्ज टास्क फोर्सला किंवा पोलिसांना तातडीने पुरवावी. त्याच्यामध्ये पोलिसांचा रोल नक्कीच फार महत्वाचा आहे. पोलिसांनी एकतर ज्या काही अशा संशयास्पद अशा जागा मिळतील किंवा जे कोणी अशा प्रकारची माहिती देतील त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे रिवॉर्ड ताबडतोब द्यावं आणि त्यांच्यावरती धाडी घालून या वेळच्या वेळेला डिटेक्ट करायच्याच आहेत. पण त्याशिवाय अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावं आणि ह्या सगळ्या तरुणाईचं वारंवार आपल्याला जनप्रबोधन करायचं आहे ते लक्षात घेऊन सर्व ठिकाणी मीडिया असेल किंवा सोशल मीडिया आहे यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी आणि लोकांच्या मध्ये याबद्दल जनजागृती वाढवावी आणि ह्या ड्रग्जच्या विरुद्धचं युद्ध हे आपल्याला जिंकायचंच आहे ह्या निश्चयाने आपण सर्वजण जर एकत्र आलो तर शासन, पोलीस, इतर काही यंत्रणा आणि सर्व तरुणाई हे मिळून आपण या ड्रग्जला हरवूया.
1: श्रोते हो, या अभियानाच्या प्रारंभाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याचं

अभिनंदन केलं असून हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर चला आपणही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊया आणि आपल्या मुंबईला, महाराष्ट्राला, अवघ्या देशाला अंमली पदार्थ मुक्त बनवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 9, आषाढ, शके 1948, म्हणजेच 31 जुलै 2026. जाणून घेऊया ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. तापमान 29 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हे होतं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामान वृत्त. वळूया आजच्या विषयाकडे. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन. याविषयी डॉक्टर राहुल डाके यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन. याविषयी डॉक्टर राहुल डाके, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन पिकावरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. याविषयी आज आपल्याला कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राहुल डाके सर मार्गदर्शन करणार आहेत. सुरुवातीला आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्रातलं मुख्य पीक आहे. खरीप हंगामातलं एक अतिशय महत्वाचं मानलं जाणारं पीक आहे. या पिकाची लागवड आता सुरू होईल आणि आपल्या शेतकरी बंधूंची ती एक लगबग आहे सुरू आता. तर या अनुषंगाने हे जे सोयाबीन पीक आहे ह्याला महाराष्ट्रामध्ये किती महत्व आहे, त्याची लागवड किती प्रमाणात होते आणि उत्पादन किती निघतं,

0: काय सांगाल याबद्दल?
1: सोयाबीन पीक हे महाराष्ट्रामध्ये घेतलं जाणारं एक महत्वाचं पीक आहे. याची लागवड पूर्ण भागामध्ये होते, जसे की कोकणपट्टा असेल, मराठवाडा असेल,
0: पश्चिम महाराष्ट्र
1: सर्व भागामध्ये सोयाबीन पिकाची लागवड घेतली जाते. या पिकाच्या जे बिया आहेत याला एक पोषण तत्व तर आहेच, त्याचबरोबर सोयाबीन पीक हे जमिनीची आरोग्य वाढवण्यासाठी देखील फेरपालट पीक म्हणून देखील घेतलं जातं. तर आपण याचा जर आपण पोषण तत्वाचा जर विचार केला तर यामध्ये जवळपास 40% प्रथिने असतात, साधारण 18-20% या बियामधून आपल्याला तेल निघते. तसंच जर सोयाबीनचं जर आपण त्याचे पोषण तत्वे आहेत ते तृणधान्य पिकापेक्षा 5 पट असतात, त्याचबरोबर कडधान्य पिकापेक्षा हे 2 पट पोषण तत्वे जास्त असतात. म्हणजे सोयाबीन पिकाला जे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये जे पोषण तत्वे आहेत किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सोयाबीनचा जो वापर आहे तो देखील जास्त आहे किंवा त्याची मागणी देखील जास्त आहे, त्या अनुषंगाने मागणी जास्त असते, त्यामुळं उत्पादन देखील वाढते किंवा शेतकरी कमी कालावधीमध्ये येते, मागणी जास्त असली त्यामुळं आत्ता क्षेत्र त्याचं वाढत चाललेलं आहे. तर क्षेत्र वाढतंय परंतु सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढत नाही किंवा उत्पादकता वाढत नाही. तर ते न वाढण्याचे कारण वेगवेगळे आहेत, त्यामध्ये प्रमुख कारण जे आहे किडींचं त्यावर होणारा प्रादुर्भाव. वेगवेगळ्या किडी ह्या सोयाबीन पिकावरती येतात, त्याच्यामध्ये जसं की पाने खाणारी अळी असेल, या अळीमुळे जवळपास 71% नुकसान होते. त्याचबरोबर उंट अळी आहे, या अळीमुळे जवळपास पिकाचे 50% हे नुकसान होत आहेत, किंवा चक्रीभुंगा आहे, चक्रीभुंग्याने देखील या पिकावरती 29-83% पिकाचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर जी लवकर येणारी कीड आहे खोडमाशी, यामुळे देखील सोयाबीन पिकाचे 50-90% नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
0: सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या काळात आपण लागवड केल्यानंतर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो?
1: आपण सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर या पिकाचं असं वैशिष्ट्य आहे की याच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या किडींचा या पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. तर सोयाबीन पिकामध्ये साधारण रोप अवस्था आहे किंवा वाढीची अवस्था आहे, फुलांची अवस्था आहे, शेंगा भरण्याची अवस्था आहे किंवा परिपक्वतेची अवस्था आहे, अशा वेगवेगळ्या अवस्थेनुसार सोयाबीन पिकावरती किडींचा हा प्रादुर्भाव होत असतो. तर आपण सुरुवातीची जी अवस्था बघितली उगवणीपासून किंवा रोप अवस्था, या अवस्थामध्ये खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव होतो. वाढीची अवस्था जी आहे या अवस्थेमध्ये साधारण चक्रीभुंगा, पाने खाणारी आळी, याच्यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी आळी असेल, उंट आळी असेल, या किडींचा देखील प्रादुर्भाव होत आहे. तसेच रसवशी किडीमध्ये पांढरी माशी या किडीचा या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर फुलोर अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल, यामध्ये घाटी आळी किंवा शेंद्री शेंग पोखरणारी आळी या किडीचा देखील सोयाबीन पिकावरती अशा पद्धतीने वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या किडींचा सोयाबीन पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. आणि या किडी ह्या वेगवेगळ्या टक्केवारीनुसार काही किडी खूप जास्त प्रमाणात नुकसान करतात, काही किडी कमी प्रमाणात नुकसान करतात, पण या सर्व किडी ह्या म्हणजे उत्पादन घटण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असतो.
0: सोयाबीन पिकावर जी खोडमाशी आढळते या किडींचा प्रादुर्भावाची लक्षणं काय असतात सर, त्याबद्दल काय सांगाल?
1: सोयाबीनवरील एनर्जी खोडमाशी आहे, मी मकाई सांगितल्याप्रमाणे खोडमाशी ही सुरुवातीच्या काळात किंवा रोप अवस्था असेल किंवा उगवण झाल्यापासून या किडीचा या रोपावरती प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होती. ही एक खूप महत्वाची कीड आहे, कारण रोप अवस्थेमध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर नक्कीच 100% पिकाचं नुकसान होणार आहे, कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर नुकसान कर तर ते सुकणार आहे किंवा वाळून जाणार आहे, म्हणजेच आपल्या पिकाचं हे नुकसान नक्कीच होणार आहे. तर याचे जर आपण लक्षणे आपल्याला बघायचं ठरलं तर या सोयाबीन पिकामध्ये सोयाबीनचे जे रोप लहान असताना म्हणजेच 15-20 दिवसाच्या आसपास जर झाडाचा सेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर प्रादुर्भावित शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या बाजूने खोड पोखरत जात असलेली आपल्याला त्यामध्ये दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढमाशी खोडाजवळील फांदीस छिद्र पाडून त्यातून बाहेर निघते, म्हणजे खोडाजवळ आपल्याला छोटस छिद्र दिसते. अशा प्रकारे या किडीचा प्रादुर्भाव होत आहे
0: आणि ही लक्षणं आपण साधारण निरीक्षण करायला हवी.
1: हा म्हणजे सुरुवातीला आपण जर पाहिलं तर आपल्याला झाडाचा शेंडा सुकलेला दिसतोय.
0: बरोबर. वाढीच्या अवस्थांमध्ये येणारे जे चक्री भुंगे असतात या किडींचा प्रादुर्भावाची लक्षणं काय असतात, त्याबद्दल काय सांगाल?
1: मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढीच्या अवस्थांमध्ये वेगवेगळ्या किडी आहेत, त्यातील जी मुख्य जास्त

0: नुकसान करणारी आणि लवकर येणारी जी कीड आहे वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 20 ते 25 दिवसामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो, म्हणजे चक्री भुंगा या किडीचा प्रादुर्भाव हा लागवडीनंतर किंवा उगवण नंतर 20 ते 25 दिवसापासून सुरुवात होतोय. तर याचे जर आपल्याला लक्षणं बघायचं जर ठरलं तर चक्री भुंगा हा सुरुवातीला खोडाला खाप करतो. खाप करत असताना त्यात जर ती मादी असेल तर ती मादी पानाच्या देठाजवळ त्याचे अंडे आतमध्ये घालते खोडामध्ये. त्याचबरोबर आपल्याला अंडी घातल्यामुळे आपण जर शेतात फेरफटका मारत असेल तर आपल्याला नक्कीच एखादे पान सुकलेले दिसेल, म्हणजे सुरुवातीच्या काळात अंडी घातल्यानंतर पान सुकते. परंतु अंडी घालून जर जास्त दिवस झाले असेल तर नक्कीच आपण असं ओळखू शकतो की जर पान जर वाळलेले असेल तर अंडी घालून खूप दिवस झालेले नक्कीच अंडीतून आळी बाहेर येणार आहे आणि ती खोडाला आतमध्ये पोखरणार आहे. कारण चक्री भुंगाची आळी ही देखील अंड्यातून बाहेर आल्यानंतर खालच्या दिशेने जाऊन खोडाला पोखरत असते. तर चक्री भुंग्याने जे खोडाला खाप केली आहे किंवा जी आळी आतमधून पोखरते यामुळे झाडाचा जो वरील भाग आहे जिथपासून प्रादुर्भाव झालाय किंवा खाप केले त्याचा वरील भाग हा सुकतो किंवा वाळतो, यामुळे देखील आपल्या सोयाबीन पिकाचं आपल्याला मोठं नुकसान झालेलं दिसते.
1: सोयाबीन पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये या किडींव्यतिरिक्त येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कसा होत असतो आणि त्याची लक्षणं काय आहेत?
0: बरोबर, वाढीच्या अवस्थेमध्ये चक्री भुंगानंतर जे दुसऱ्या किडे आहेत वाढीच्या अवस्थेमध्ये यामध्ये जास्त पानांचं प्रमाण असते किंवा फांद्या देखील सोयाबीन पिकाला जास्त लागतात. तर यामध्ये तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी, उंटाळी आणि पांढरी माशी या किडींचा या वाढीच्या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असतोय. तर आपण तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी किंवा उंटाळीचा जर आपण प्रादुर्भाव पाहिला किंवा याचे जे नुकसान आहे याचा जर विचार केला तर या किडी साधारणपणे वाढीच्या अवस्थेत म्हणजेच ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आपण जर शेतात जर दिवसाच्या वेळी गेलो तर आपल्याला या आळी पानाच्या खाली किंवा जमिनीत लपून राहिलेल्या दिसतात. या आळी फक्त रात्रीच्या वेळी बाहेर पडून त्या पिकावरती किंवा पानावरती उपजीविका करतात. तर या दोन किडींचे जर आपण नुकसानीचे प्रकार किंवा प्रादुर्भावाचे जर लक्षणे पाहिले तर या किडीचा जो मादी पतंग आहे तो पानाच्या खालच्या बाजूने कुंचक्यामध्ये अंडे घालतो, म्हणजे एका वेळेस खूप जास्त प्रमाणात अंडे घालतो. तर ज्या वेळेस अंड्यातून निघालेल्या ज्या सुरुवातीच्या अवस्थेची आळी असते तर ती पानाच्या खालच्या बाजूने समूहात राहून खालच्या बाजूने जो पानाचा हिरवा भाग आहे किंवा हरित द्रव आहे हे पूर्णपणे खरबडून किंवा खाऊन टाकतात. त्यामुळे पानास छिद्र न पडता पान पूर्ण आपल्याला जाळीदार झाल्यासारखे दिसते. सुरुवातीच्या काळामध्ये जे हरितद्रव खाल्लंय पानांचं तर त्यामुळे आपल्याला पान हे पूर्ण जाळीदार किंवा पांढऱ्या कागदासारखे दिसते. परंतु जसं जसं आळीची अवस्था वाढत जाईल किंवा आळी मोठी होत जाईल तर त्या शेतामध्ये पूर्ण आपल्या सोयाबीन पिकामध्ये पसरतात आणि पानांना छिद्र पाडून किंवा पानांचा जो भाग आहे शिरा सोडून तो पूर्ण खातात. यामुळे आपल्याला फक्त शिरा किंवा मधली जी मुख्य शिरा आहे हीच आपल्याला शिल्लक राहिलेली दिसते. त्याचबरोबर जर आपण या किडींचं जर पाहिलं तर वाढीच्या अवस्थेमध्ये पानं खातात, जेव्हा फुले लागतात तर काही अंश मध्ये ह्या किडी तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी असेल किंवा उंटाळी असेल या दोन्ही किडी बऱ्याच वेळेस फुले देखील आपल्याला खाताने शेतामध्ये दिसतात. तर या किडी व्यतिरिक्त जी पांढरी माशी आहे तर ही एक रसशोषक कीड आहे. या किडीचा काही भागामध्ये प्रादुर्भाव आढळून येतो पण ही कीड प्रत्यक्ष नुकसान करण्यापेक्षा तर या किडीमुळे जे पिवळा मोजाईक हा जो विषाणूजन्य रोग आहे या रोगाचा किंवा या विषाणूचा या किडीमुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये प्रसार होतो आणि पिवळा मोजाईक हा रोग आपल्या सोयाबीन पिकावरती दिसून येतो. म्हणजे या किडीमुळे प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा जे अप्रत्यक्ष नुकसान आहे म्हणजे पिवळ्या मोजाईकचा जो प्रसार होणार आहे तर हा खूप नुकसानकारक ठरू शकतो.
1: सोयाबीन पिकाचा जी फुलोरा अवस्था आहे किंवा शेंग भरण्याची अवस्था आहे त्यामध्ये अपाय करणाऱ्या किडी कोणत्या असू शकतात आणि त्यांच्या नुकसानीचा प्रकार आपण शेतकरी म्हणून कसा ओळखता येईल?
0: मॅडम आपण खूप छान प्रश्न विचारला. कारण फुलोरा अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल हीच अवस्था किंवा हेच आपल्याला उत्पादन देणार आहे. आपण याच वेळी जर आपण शेताची काळजी नाही घेतली किंवा पिकाची काळजी नाही घेतली
1: दुर्लक्षित झालं
0: तर नक्कीच आपलं उत्पादन घटणार आहे. तर सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर फुलोरा असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल यामध्ये घाटी आळी एक प्रमुख कीड आहे. त्यानंतर सेंद्रिय शेंग पोखरणे आळी ही एक दुसरी कीड आहे. या किडींचा या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. तर आपण घाटी आळींचा जर विचार केला तर ही आळी कळ्या लागल्यानंतर कळ्या फुले किंवा शेंगांना नुकसान करते.

0: ज्या कळ्या फुले किंवा शेंगांना नुकसान केलंय तर ते खाली गळून पडतात. त्याचबरोबर ज्यावेळेस शेंगा लागतात ते शेंगांना देखील ही आळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते, म्हणजे आपले जे उत्पादन घ्यायचंय तोच भाग ही कीड नष्ट करते. हो, एका शेंगाला एकापेक्षा जास्त छिद्र पाडून म्हणजे एका शेंगेमध्ये जे काही 5-6 दाणे असतात ते पूर्ण देखील ही एक कीड खाऊ शकते. या आळीची विष्ठा पानावर, शेंगावर किंवा खाली जमिनीवर पडलेली आपल्याला आढळते. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष आळी जरी नाही दिसली तर आपण त्याच्या विष्ठेवरून किंवा त्याच्या नुकसानीवरून या ठिकाणी घाट्या आळीचा प्रादुर्भाव झालाय असं समजू शकतो. येस मॅडम. त्यानंतर दुसरी जी सेंद्रिय शेंग पोखरणारी आळी आहे, या आळीचं देखील जी शेंगा परिपक्वतेची अवस्था आहे म्हणजे साधारण ऑक्टोबर महिन्याची, या काळामध्ये या किडीचा देखील प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. साधारण सुरुवातीच्या काळात या आळीचा रंग जो आहे तो पिवळा असतो. जसे जशी आळी मोठी होईल तसं या आळीचा रंग हा शेंद्री होत चालतो. त्यामुळे या किडीला शेंद्री शेंग पोखरणारी आळी देखील म्हटलं आहे. ही आळी देखील शेंगांना छिद्र पाडून आतमध्ये जाऊन सर्व दाणे फस्त करत असते.
1: अच्छा,
0: म्हणजे आपला जो उत्पादनाचा भाग आहे किंवा स्रोत आहे तोच या आळी या पूर्ण फस्त नुकसान होत आहे.
1: ह्या सगळ्या किडींची आपण ओळख घेतली आहे, ह्यांचं निरीक्षण कसं करायचं हे आपण जाणून घेतलं, पण या किडींचं व्यवस्थापन आपल्याला करायचं, एकात्मिक व्यवस्थापन करायचंय, ते कसं करायचं?
0: तुम्ही जो शब्द वापरलाय एकात्मिक व्यवस्थापन हेच खूप महत्वाचं आहे. कारण शेतकरी बांधवांनी व्यवस्थापन करत असताना एकात्मिक व्यवस्थापनच केलं पाहिजे. कारण फक्त रासायनिक पद्धतीवरती अवलंबून न राहता एकात्मिक पद्धतीवरती भर दिला पाहिजे. एकात्मिक पद्धतीमध्ये कसं असतं मॅम, सुरुवातीला आपण मशागती पद्धत, यांत्रिकी पद्धत, जैविक पद्धत आणि शेवटी जर आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडलीच त्या किडीने, ठराविक किडीने, त्यावेळेस आपण रासायनिक घटकाचा अवलंब करतो. तर मशागती पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळ्या बाबींचा आपण अवलंब करून किडीची व्यवस्थापन करू शकतो. यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी आळी किंवा उंटी आळी यासाठी आपण सापळा पीक म्हणून एरंडी किंवा सूर्यफुल या पिकाची एक ओळ पूर्ण मुख्य पिकाच्या बाजूला आपण लावू शकतो, जेणेकरून त्या किडी त्या मुख्य पिकावरून सापळा पिकाकडे आकर्षित होतील. त्यानंतर आपण पेरणी करत असताना उशिरा पेरणी करू नये, म्हणजेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी आपली संपली पाहिजे. त्याचनंतर पिकाची फेरपालट करावी, शक्यतो सोयाबीन पिकानंतर भुईमुगाची पीक हे घेऊ नये. त्यानंतर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पीक हे तणमुक्त ठेवावे, त्यामुळे देखील काही अंश आपल्याला कीड नियंत्रणासाठी मदत होणार आहे. त्यानंतर जी दुसरी पद्धत सांगितली यांत्रिकी पद्धत, यामध्ये देखील आपण विशिष्ट बाबींचा वापर करू शकतोय. यामध्ये शेतात सुरुवातीपासून कीडग्रस्त जर झाडे आपल्याला दिसले, खोडमाशीचे असतील, चक्री भुंगाचे असतील, तर त्याचे आपण उपटून नष्ट करावेत. त्यामुळे त्या अवस्था नष्ट होतील आणि त्याचा जीवनक्रम हा खंडित होईल. त्याचबरोबर मग सांगितल्याप्रमाणे तंबाखूवरील पाने खाणारी आळी किंवा गुंटाळी यांचे जे मादी पतंग आहेत हे अंडे पुंजक्यामध्ये येतात. म्हणजे आपण ते जर पुंजके सुरुवातीच्या काळात जर नष्ट केले तर त्या जास्त प्रमाणात आळ्या या सुरुवातीलाच नष्ट होणार आहेत. म्हणजे आपण शेतामध्ये फिरून पुंजक्यामध्ये जर आपले अंडे दिसले तर ते आपण पान तोडून शेताच्या बाहेर नेऊन नष्ट करावे. म्हणजे तो जो अंडीमधून जी आळी बाहेर येणार आहे त्याचा जीवनक्रम चालू होणार आहे, तो त्या ठिकाणी थांबेल आणि नुकसान पुढचं थांबणार आहे. त्यानंतर जी घाटी आळी आहे किंवा तंबाखूवरील पाने खाणारी आळी आहे, या किडीच्या सर्वेक्षणासाठी किंवा व्यवस्थापनासाठी आपण कामगंध सापळ्यांचा वापर करू शकतो. सर्वेक्षणसाठी जर करायचं असेल तर आपण हेक्टरी 5 कामगंध सापळे वापरू शकतोय, आणि व्यवस्थापनासाठी असेल तर साधारण 20 कामगंध सापळे आपल्याला हेक्टरी वापरायचे आहे. त्याचबरोबर जी रसशोषक किडी आहे पांढरी माशी, ज्यामुळे पिवळा मोझाईक हा रोगचा प्रसार होणार आहे, त्या किडीचे जर आपल्याला व्यवस्थापन करायचे असेल तर त्यासाठी आपण पिवळे चिकट सापळे हे देखील आपण शेतामध्ये लावू शकतोय. ही झाली यांत्रिकी पद्धत. त्यानंतर जी जैविक पद्धत आहे यामध्ये आपण विविध जैविक घटकांचा वापर करून देखील कीड नियंत्रण करू शकतो. यामध्ये 5% निंबोळी अर्क आहे त्याचा देखील आपण फवारणीमध्ये वापर करू शकतोय. त्याचबरोबर तंबाखूवरील जी पाने खाणारी आळी आहे त्यासाठी त्याचं एक विशिष्ट जैविक कीटकनाशक आहे जे SLNPV 500 LE विषाणू 2 मिली प्रतिलिटर पाणी याचा जर आपण वापर करू शकतोय. त्याचबरोबर जे जैविक बुरशीनाशक आहे निमोरिया रिली याचा देखील आपण 4 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात प्रादुर्भावित भागामध्ये आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर जी पांढरी माशी आहे या पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी जैविक कीटनाशक आहे जसं की व्हर्टिसिलियम लॅकेनि या जैविक कीटकनाशकाचा आपण 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतोय. त्यामुळे पांढऱ्या माशीचा आपल्याला नियंत्रण किंवा व्यवस्थापन करता येईल. या ज्या 3 पद्धती आहेत, मशागतीय, यांत्रिकी आणि जैविक, यानंतर आपण रासायनिक घटकाचा वापर करावा. परंतु रासायनिक घटकाचा वापर करत असताना ते हे शिफारसीत असावे जे CBRC केंद्रीय कीटकनाशक बोर्ड व पंजीकरण जी समिती आहे या समितीने हे शिफारसीत केलेलेच कीटकनाशक शेतकरी बांधवांनी वापरावे. मी असं शेतकऱ्यांना विनंती वजा आवाहन करतोय. तर आपण ज्या वेगवेगळ्या किडी पाहिल्यात तर त्या किडीचं आपल्याला जर व्यवस्थापन किंवा नियंत्रण करायचं असेल तर आपण पुढे दिलेल्या कीटकनाशकाचा वापर करू शकतोय. यामध्ये पाने खाणाऱ्या अळ्या ज्या आहेत, तंबाखूवर पाने खाणाऱ्या अळी असेल, उंटे अळी असेल, तर या किडीचे आपल्याला जर व्यवस्थापन करायचे असेल तर आपण सुरुवातीला फ्लुबेंडामाइड 39.35% SC 2.5 मिली किंवा क्लोरॅन्टेनलिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा थायमॅथॉक्झम 12.6% अधिक लॅम्ब्रासाइलोथ्रिन 9.5% ZC 2.5 मिली किंवा नोवेलुराइन 5.25% प्लस इंडोक्झोकाप 4.50% SC 16.5 मिली यापैकी कुठल्या एका रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर चक्री भुंग्याचे आपल्याला नियंत्रण करायचं असेल, यामध्ये आपण इमामेक्टिन बेन्झोइट 1.90% EC 8.5 मिली किंवा ॲसिटामेप्रिड 25% प्लस पायपेन्थ्रिन 25% WG 5 ग्रॅम किंवा टेटॅनिलिप्रोल 18.18% SC 5 मिली किंवा प्रोपेनोफॉस 50% EC 20 मिली यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर खोडमाशाचा जर प्रादुर्भाव असेल आणि त्याचं जर आपल्याला रासायनिक व्यवस्थापन किंवा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर यामध्ये आपण क्लोरॅन्टेनलिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा लॅम्ब्रासाइलोथ्रिन 4.90% CS 6 मिली किंवा थायमॅथॉक्झम 12.6% अधिक लॅम्ब्रासाइलोथ्रिन 9.5% ZC 2.5 मिली किंवा क्लोरॅन्टेनलिप्रोल 9.3% प्लस लॅम्ब्रासाइलोथ्रिन 4.6% ZC 4 मिली त्यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाचे 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकतोय. तर पांढरी माशी असेल यासाठी आपल्याला जर घ्यायचं असेल तर यामध्ये आपण ॲसिटामेप्रिड 25% प्लस बायपेन्थ्रिन 25% WG 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण याची फवारणी घेऊ शकतो. यापैकी आपण किडीनुसार आपलं केमिकल घटक घेऊन त्या प्रमाणात फवारणी करावी.
1: हे अशा प्रकारे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं तर हे शेतकऱ्यांच्या फायद्याचंच आहे.
0: फायद्याच आहे, यामध्ये आपल्या पर्यावरणावरती देखील विपरीत परिणाम होणार नाही. ज्या की रासायनिक घटकांचा वापर कमी होईल, पर्यावरणावरती दुष्परिणाम होणार नाही. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये मित्र कीटक असतात, मित्र कीटकांचं देखील आपल्याला संवर्धन करता येईल.
1: हा,
0: तर मी या कार्यक्रमामधून शेतकरी बांधवांना विनंती वजा आवाहन करेल की आपण सोयाबीन पिकामध्ये किडींचे एक व्यवस्थापन करत असताना एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे, ज्यामध्ये जास्त रासायनिक घटकावरती अवलंबून न राहता जैविक आहे, यांत्रिकी आहे किंवा मशागती आहे, ज्या पद्धती आपल्याला आपल्या स्थितीनुसार ज्या शक्य आहेत त्या कराव्यात.
1: मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना नक्की सोयाबीन पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं हे तुम्ही शास्त्रीय पद्धतीने एकदम छान माहिती दिलेली आहे. नक्की शेतकरी बंधू त्याचा अवलंब करतील अशी आपण आशा करूयात. येत्या येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपण त्यांना अनेक शुभेच्छा देऊ. आणि सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: बरे, धन्यवाद.

राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोयाबीन पिकावरील उमनी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच

0: आपण ऐकलीत सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोयाबीन पिकावरील होमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. याबरोबरच माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपला निरोप घेत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी माधवी राणे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजतात. जाहिरात प्रसारणानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:01 आणि 33 सेकंद झालेत. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: सुरक्षा कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
3: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
2: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि अल्जेरियात बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी, सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाएगा. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम, उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी 84,000 कोटी रुपयांच्या समुद्र मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त प्रधानमंत्री अँडी बर्नहम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तंत्रज्ञान, नवसंशोधन, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण यासारख्या विषयांवर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी यावेळी सहमती व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्याने त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपर फुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत भाजपा खासदारांनी आंदोलन केलं. रस्त्यावर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालय

0: न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. तरीही कंत्राटदारानं दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही दुर्घटना झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
1: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अल्जेरियामध्ये आज झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अलकर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरियाच्या प्रशासन विभागानं दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 40 हून जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या मुजाहिदीनच्या बंदुका आता पाकिस्तानवर उलटल्या असल्याचं पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या विशेष सहाय्यकांनी जाहीरपणे कबूल केलं असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. रशियन सैन्यातल्या 139 भारतीय जवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. परदेशी नोकरीचा प्रस्ताव स्वीकारताना सावधगिरी बाळगावी असा इशारा त्यांनी दिला. एजीव्ही रॅग्नर बोटीवरून बेपत्ता झालेल्या 2 भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकार युक्रेन आणि रुमानियाच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1260 भारतीयांना अमेरिकेनं तडीपार केलं असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षी ही संख्या 3567 होती असं ते म्हणाले. नीलम आणि तोतापुरी जातीच्या आंब्यांची पहिली खेप हवाई मार्गे कर्नाटकहून मालदीवला रवाना झाली. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 50% अधिक रक्कम मिळेल. अपेडामार्फत ही निर्यात करण्यात आली. जाती हिंसाचारामुळे नेपाळमधल्या 4 जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या हिंसाचारामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी जनतेला शांतता, संयम आणि एकता राखण्याचे आवाहन केलं आहे. गुप्त वार्ता अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत 2020 झालेल्या दंगलीत अंकित शर्मा यांच्यावर जमावानं हल्ला केला होता आणि त्यांचा मृतदेह नंतर गटारात सापडला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी ताहिर हुसेन आम आदमी पार्टीचा नगरसेवक होता. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि अंकुश पंघालनं अंतिम फेरीत धडक मारत भारताची किमान 3 रौप्यपदकं निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीत महिलांच्या 57 किलो वजनी गटात जैस्मिननं लिसोतोच्या रापलंग मसलीलावर मात केली तर 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन माप्पेचा 5-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कारलेट डेल्गाटो हिच्याशी होणार आहे. तर पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालनं कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर 5-0 असा विजय मिळवला. ज्युदोमध्ये भारताची 3 पदकं निश्चित झाली असून अस्मिता डे, हर्ष सिंग आणि यामिनी मौर्य अंतिम फेरीत पोचले आहेत. अस्मितानं स्कॉटलंडच्या समर शॉ हिला, हरसिंगने ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो नेतो याला तर यामिनीनं दक्षिण आफ्रिकेच्या डोन ब्रेटनबाजला पराभूत केलं. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्यपदकांचा समावेश आहे. तेपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात उन्नतीनं भारताच्याच देविका सिहागचा 23-21, 21-16 असा पराभव केला तर तन्वीनं थायलंडच्या सुपनी

0: तीनदा काटेथोंगवर 21-15, 18-21, 21-14 असा विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. अल्जेरिया बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15:40 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत हिंदी पॉप म्युझिक.

रूप कुमार राठोड आणि सोनाली राठोड यांनी गायलेलं हे गीत होतं मदन पाल यांचं. संगीतकार होते जय विजय. पॉप म्युझिक आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या

यशुदास यांनी गायलेली ही गीतरचना होती मेहबूब यांची, संगीत होतं ललित यांचं. हिंदी पॉप म्युझिक हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आत्ता सुरुवातीला 8:30 संसद समीक्षा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमातलं हे पहिलं गाणं अंदाज या चित्रपटातलं।

अंदाज चित्रपटातलं हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. हसरत जयपुरी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली शंकर जयकिशन यांनी.

0: आशा भोसले यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली ओ पी नय्यर यांनी. चित्रपट होता मेरे सनम.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकू शकाल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
2: सगळ्याच मुलांकडे त्या दर्जाची बुद्धिमत्ता ही नक्की आहे, पण या सगळ्या मुलांचा वेगळेपणा असा असतो की तो त्यांची चिकाटी आणि त्यांची एकाग्रता. आत्ता ज्या स्पर्धा परीक्षा होतात तर या सगळ्या MCQ बेस्ड परीक्षा आहेत, परंतु ऑलिम्पियाड ही या स्वरूपाची नाही. तिथे तुम्हाला सैद्धांतिक पेपर लिहायचा असतो आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचा भाग प्रयोग करता येणं आणि स्वतः विचार करून करता येणं, हा वेगळेपणा या मुलांकडे लागतो.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सादर करते विवेक वानखडे.
0: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं हे गाणं हिर रांझा या चित्रपटातलं.

हीर रांझा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, ही गीतरचना होती कैफी आझमी यांची, संगीत होतं मदन मोहन यांचं.

0: कभी तो हंसाए।
1: आनंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत। योगेश यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली सलील चौधरी यांनी।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

लता मंगेशकर, मुकेश आणि सहकारी यांनी गायलेलं शोर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. राजकवी इंद्रजित सिंग तुलसी यांची ही गीतरचना होती. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. शोर चित्रपटातल्या या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

रात्रीचे 10:30 वाजलेत. श्रोते हो, आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा प्रसारित करीत आहोत.

माधुरी ओक यांनी गालेला राग बिहागडा आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, यानंतर 11 वाजता हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.